स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आवाज ढोल ताशांचा, सुगंध फुलांचा, गोडवा मोदकांचा आणि उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा। आज प्रत्येक रस्ता उत्सवमय झालाय, प्रत्येक घर भक्तिमय झालाय। विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊ देत, तुमच्या मेहनतीला यश मिळू देत आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम असंच खुललेलं राहू देत। गणेशोत्सवाच्या रेडिओ नगरच्या संपूर्ण श्रोत्यांना आणि गणेश भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मैं हूँ मजिशन आंचल और आप सुन रहे हैं रेडियो नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: सुप्रभात, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या घड्याळात आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमच्यावर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हणत आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. आता आज आहे 14 सप्टेंबर 2022 आजची तारीख आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. आपल्या कार्यक्रमाला सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. सर्वात आधी सर्व श्रोत्यांना हरितालिकी तृतीयेच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. गणरायाचं आगमन आज प्रत्येक घरोघरी प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये होत आहे. एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण सर्वत्र भरलेलं आहे. अगदी भरपूर पॉझिटिव्ह एनर्जी अगदी सगळीकडे भरलेली दिसते. प्रत्येक बाजारपेठा गर्दीनं फुललेल्या आहेत. अनेक ठिकाणी गणपती बाप्पांच्या गणेश मूर्तींचे अनेक स्टॉल्स विक्रीचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर गणपती आगमनासाठी पूजेसाठी लागणारं साहित्य असेल या सगळ्याची रेलचेल बाजारामध्ये आहे. भाजी बाजारसुद्धा नगरचा अगदी छान भरलेला दिसतो आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्या दिवसाला आपण सुरुवात करणार आहोत. आजपासून गणरायाचं आगमन होत आहे आणि गणरायाचं आगमन होतं आहेच हे आपल्या प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट आहे. गणपती बाप्पा हा बुद्धीचा कलेचा दैवत आहे आणि नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधली कला ही बहरू दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधलं जे काही संकट आहे ते दूर करून एक सुखकर्ता दुःखहर्ता जे आपण म्हणतो की विघ्नहर्ता तो आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधली विघ्न दूर करून आनंद प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये देणारा हा सण सुरू झाला आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आज हरितालिका तृतीयासुद्धा आहे आणि याबद्दलसुद्धा आज आपण बोलणार आहोत. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी
4: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आरजेन तुमच्या सोबत आहे. श्रोते हो, आज हरितालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी हे दोन सण आपण साजरे करत आहोत. प्रत्येक गृहिणीची, प्रत्येक घरातल्या स्त्रीची लगबग सुरू असेल या दोन्ही सणांसाठीची तयारी सुरू असेल. विशेषतः महिलांची तयारी, घरामध्ये गडबड जी आहे ती प्रत्येकीची सुरूच असेल. हिंदू धर्मातला हरितालिका तृतीया हा एक विशेष महिलांसाठी महत्वाचा व्रत आणि उत्सव आहे. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हरितालिका तृतीया साजरी केली जाते. पार्वती शंकराची भक्ती आणि स्त्री शक्तीशी जोडला जाणारा हा सण. हरितालिका या नावाचा अर्थ काय होतो माहितीये का? मी जेव्हा लहान होते तेव्हा मला हरितालिका म्हणजे काय हे नक्की फारसं माहिती नव्हतं. पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी हरितालिका तृतीयेचं व्रत करतात हे मी माझ्या आजीकडून, आईकडून, काकूकडून, घरातल्या अनेक स्त्रियांकडून पाहिलं आहे आणि मग हळूहळू मी सुद्धा हे व्रत करू लागले. हरितालिका नावाचा अर्थ खूप चांगल्या पद्धतीनं मला माझ्या आजीने सांगितला होता आणि तो अगदी आजही लक्षात आहे बरं का. हरित म्हणजे घेऊन जाणे किंवा हरण करणे आणि आलिका म्हणजे सखी किंवा मैत्रीण. याचा अर्थ हरितालिका असा होतो. आणि आता पौराणिक कथेनुसार पार्वतीनं भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम केली होती. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा विवाह दुसऱ्या व्यक्तीशी होऊ नये यासाठी तिनं तिच्या सखीनं तिला वनात नेलं. या व्रताला हरितालिका असं नावही पडलं आणि अशी कथा, आख्यायिका, कहाणी आजही सांगितली जाते, आजही ही पाळली जाते. हरितालिकी तृतीयेची एक पौराणिक कथा सुद्धा सांगितली जाते, ती सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.
1: गणराया तू बुद्धीचा दाता, सुखाचा दाता, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती, तुझ्या चरणी नतमस्तक होऊनच एवढीच प्रार्थना. आमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर कर, प्रत्येकाच्या घरात सुख शांती ठेव आणि प्रत्येक मनात आनंद भरून दे. तुझ्या आगमनानं सजली आहेत घर आणि उजळली आहेत मन. रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, हरितालिका तृतीया आज आपण साजरा करतो आहोत, आणि दरवर्षीप्रमाणे हरितालिका तृतीयेची पौराणिक कथा मी नेहमी ऐकते, आता वाचते सुद्धा. पौराणिक कथा अशी सांगितली जाते की पार्वती ही हिमालयाची कन्या होती, आणि लहानपणापासून तिच्यामध्ये मनामध्ये भगवान शिवांविषयी श्रद्धा होती, आणि भगवान शिवच हे आपले पती व्हावे यासाठी तिची प्रचंड इच्छा होती. भगवान विष्णूंसोबत जेव्हा पार्वतीचा विवाह व्हावा अशी तिच्या वडिलांची इच्छा होती हे समजलं तेव्हा पार्वती दुःखी झाली. तिच्या सखीनं तिला एक निर्जन वनात नेलं. पार्वतीनं भगवान शिवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, उपवास केला, ध्यान केलं, शिवाची मनोभावे आराधना केली, आणि तिच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन भगवान शिवांनी तिला दर्शन दिलं आणि तिची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं. पुढे पार्वती आणि शिव यांचा विवाह झाला, आणि म्हणूनच हरितालिके तृतीयेच्या दिवशी पार्वती शिवाची पूजा करून वैवाहिक सौख्य, कुटुंबाचं कल्याण आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही प्रार्थना अगदी आजही केली जाते. विवाहित स्त्रिया सौभाग्य मागतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, तर अविवाहित मुली मनासारखा जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत करतात, ज्याला हरितालिका व्रत असं म्हटलं जातं. श्रोते हो, आज गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा होतं आहे, आणि अगदी प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जल्लोषाचं आणि आनंदाचं वातावरण नक्कीच आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी देवव्रत चित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्मरून आज जागले तारे पावन दे आमा वरदान देवा दे आमा वरदान रे गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा मोरिया।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुना तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये अर्जुनाला. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज अतिशय उत्सवाचं, आनंदाचं वातावरण आहे, कारण आज गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येक ठिकाणी होत आहे. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अष्टविनायक मंदिरं सुद्धा आहेत, अनेक प्रसिद्ध पवित्र गणपती मूर्ती सुद्धा आहेत. अगदी आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक अष्टविनायक आहेत, अनेक मंदिरं गणपती बाप्पाची आहेत. अष्टविनायकांपैकी आज आपण पहिल्या गणपतीबद्दल किंवा पहिल्या स्थानाबद्दल जाणून घेऊयात. मयुरेश्वरचा मोरगाव. मयूर अर्थात मोरावर आरूढ असलेली गणेशाची मूर्ती म्हणजेच मयुरेश्वर. मोरगावचा मयुरेश्वर हे अष्टविनायकातलं पहिलं स्थान मानलं जातं. अष्टविनायकाची 8ही मंदिरं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि इथल्या प्रत्येक मूर्ती स्वयंभू म्हणजे स्वयंप्रगट असलेल्या आहेत. अष्टविनायक मंदिरं ही सर्वात महत्त्वाची मानली जातात. अनेक प्रसिद्ध पवित्र गणपती आहेत. गणेश चतुर्थी आणि त्याचबरोबर गणपतीच्या या 10 दिवसांच्या काळामध्ये पुण्यामधल्या मोरगावच्या मयुरेश्वराला प्रचंड गर्दी असते. हे मंदिर भक्तांचं श्रद्धास्थान आहे. अनेक भक्त इथे नेहमी जाऊन या स्वयंभू मयुरेश्वराचं दर्शन घेतात. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: भगवान गणेश की पूजा आराधना सदा सुपरिणाम देती है. आदिदेव गणेश की भक्ति सदा सुखकारी, मंगलकारी और कल्याणकारी है. विश्व में जो काम भगवान गणेश के नाम से आरंभ.
3: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे. संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
0: हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. नगर संतरंग या कार्यक्रमामध्ये गुड मॉर्निंग अर्थात शुभ सकाळ, आणि आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, कारण गणपती बाप्पाचं आगमन फायनली आज होत आहे आणि अगदी उत्साहाचं वातावरण आहे. म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तर तितकीच तयारी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सध्या सुरू आहे आणि आपल्या शहरामधले सगळे रस्ते गजबजलेले आहेत. म्हणजे अगदी बाजारपेठ फुलून अशी छान गर्दीनं भरलेली आहे. आणि त्याचबरोबर पूजेचं साहित्य असेल, गणपती बाप्पांच्या छान छान आकर्षक आणि सुंदर मूर्ती बाजारामध्ये सध्या उपलब्ध आहे आणि हे चित्र बघायला मला फार आवडतं. आणि या दिवसांची खरं तर आपण प्रत्येक जण वाट बघत असतो. म्हणजे मी मूळची नगरचीच आहे आणि नगरमध्येच माझं बालपण गेलेलं आहे, माझं शिक्षणही नगरमध्येच झालेलं आहे, माझी कर्मभूमी जन्मभूमी ही नगरच आहे. त्यामुळे साहजिकच नगर शहरावर प्रेम आहेच आहे, पण नगर शहरामध्ये गणेशोत्सव मलाही प्रचंड आवडतो. म्हणजे पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा गणेशोत्सव मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो, पण आपल्या शहरामधला गणेशोत्सव हा मला फार आवडतो. आणि अगदी फार पूर्वीपासून आपल्या शहरामध्ये ना खूप चांगल्या पद्धतीनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जी आहेत ती छान छान देखावे आकारत घेत असतात, साकारत असतात. अनेक जुने मूर्तिकार सुद्धा आपल्या नगर शहरामध्ये आहे बरं का. आणि आज फायनली गणपती बाप्पाचं आगमन होतंय, छान पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि हीच एनर्जी भरपूर आज दिवसभर आपण टिकून ठेवणार आहोत. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि फायनली आज गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते होत आहे प्रत्येक घरामध्ये, गणेश उत्सव मंडळामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये आज अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. बघा, 2 दिवसांपूर्वी ना लालबागच्या राजाची झलक जी आहे ती सुद्धा बघायला मिळाली होती. आणि यंदाचा लालबागच्या राजाची मूर्ती अतिशय देखणी आणि सुबक आहे. मुंबईच्या गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे तो म्हणजे लालबागचे गणपती. आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं नक्षीकाम, सुंदर असं मागचा मखर जो आहे तो सजवला जातो. आणि यंदा राजाचा दरबार चांदीच्या नक्षीकामानं सजवला, त्यामुळे एक आकर्षण खूप सुंदर आहे. मुख्य प्रवेशद्वारावर मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे आणि त्यावर भगवान महादेव शंकराची प्रतिमा आहे. सिंहासनाधिष्ठित वात्सल्य मूर्तीचं रूप आपल्या प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतं. आणि असा हा लालबागचा राजा आहे, अतिशय देखणा आहे. अक्षरशः संपूर्ण भारतातून करोडो भाविक भक्त दर्शनासाठी फक्त या 10 दिवसांमध्ये लालबागला येत असतात. आणि मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अनेक जण त्याच्या चरणाशी येत असतात. अनेक सेलिब्रिटीज असतील, अनेक भक्त असतील, अनेक भाविक असतील, राजाच्या कानाकोपऱ्यातील लोक असतील, लालबागला आवर्जून येतात. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आरजीनं तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग.

0: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या जागतिक स्तरावरच्या घडामोडींकडे वळूयात. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या झालेल्या बैठकीनंतर सरकारनं एक निवेदन जारी केलंय. सरकारच्या म्हणण्यानुसार मोदींनी असं प्रतिपादन केलं आहे की युक्रेनमधील संघर्षावर केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातूनच तोडगा काढता येऊ शकतो. पश्चिम आशिया आणि ब्लॅक सी क्षेत्रातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खलाशांचा सुरक्षेचा मुद्दा सुद्धा यावेळी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय. पुतीन जे पंतप्रधान आहेत, रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, तर त्यांनी 24व्या भारत रशिया शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाला आमंत्रित केलं होतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सुमंत शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात इतर महत्वाच्या घडामोडींकडे वळूया. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील साताऱ्यामध्ये कोयना जलाशयामध्ये वासोटा किल्ला आहे आणि या किल्ल्याजवळ बोटिंग दरम्यान पर्यटकांना एक सुंदर दृश्य निसर्गाचं दिसलंय. एक सांबर मादी पिल्लांसह पोहताना दिसली आणि अनेक इथले पर्यटक ज्यांनी ही मुवमेंट कॅप्चर केली. वन्यजीवांचा विणीचा हंगाम सध्या सुरू आहे. प्राण्यांची हालचाल वाढल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पर्यटकांनी या दृश्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये टिपलाय आणि सोशल मीडियावर अक्षरशः तो व्हायरल होतोय. जलाशयातील या पर्यटनामुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला धक्का पोहोचू नये असं आवाहन आता प्रशासनासमोर निर्माण झालंय. सातारा तसं बघायला गेलं तर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं ठिकाण आहे आणि साताऱ्यामध्ये निसर्ग समृद्धता अतिशय भरपूर आहे, संपन्न आहे. आणि सांबर आणि त्याच्या पिल्लाचं स्विमिंग अक्षरशः कॅमेऱ्यामध्ये कैद झालं आणि सोशल मीडियावर सध्या याचे व्हिडिओ व्हायरल होतात. व्हायरल गोष्टींबद्दलही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी गणपती बाप्पा मोरया हे जरूर म्हणा. थोड्याच वेळात पुन्हा इथे भेटायला, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज.
2: आवाज लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, एक नाव संकटावरती मात करण्याचं बळ देणारं, एक रूप ज्याच्या दर्शनानं मनाला समाधान मिळतं आणि एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. सोबत घेऊन आलाय आनंद, उत्साह आणि नव्या आशेची किरण. बाप्पाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होऊ देत, प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळू दे आणि तुमच्या घरात सुख समाधान कायम नांदू दे. आपल्या सर्व स्नेहालयाच्या टीम कडून, रेडिओ नगर 90.4 FM संपूर्ण परिवाराकडून गणेशोत्सवाच्या आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. श्रोते हो, गणेशोत्सवाला आजपासून आरंभ होतोय आणि गेल्या काही दिवसांपासून पारंपरिक जी पद्धत आहे गणेशोत्सव साजरा करण्याची आणि त्याचबरोबर जी DJ चा वापर करून ज्या पद्धतीनं आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतोय, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश टाकला जातोय. राज्याच्या सामाजिक न्याय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी DJ च्या मुद्द्यावर गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा पारंपरिक सण आहे आणि तो पारंपरिक पद्धतीनंच व्हायला हवा असं सांगत DJ वाजवण्याला 100% बंदी त्यांनी घातली आहे किंवा 100% निरोध दर्शवला आहे. कर्णकर्कश आवाज आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक, विद्यार्थी आणि वृद्धांना नाहक त्रास होतो, त्यामुळे पारंपरिक वाद्य वाजवूनच सण उत्सव साजरे करावेत असं मत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केलंय. DJ बंदीवरून भाजपातच दोन गट पडल्याचं चित्र सध्या दिसतंय, पण सध्या राज्यामध्ये 100% DJ बंदी हवी असा त्यांनी मत व्यक्त केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्यानगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो, मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्रीटाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.edu@snehalaya.org.
2: गणपती बाप्पा.

ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळणार आहोत आणि त्याचबरोबर राज्यातील आणि शहरातील महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. नगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक आणि रस्ते अपघात टाळण्यासाठी आता शहर पोलिसांकडून स्कूल बसेस, व्हॅन, रिक्षा आणि इतर खाजगी वाहनांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीरामपूरमध्ये ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते. अगदी शनिवारपासूनच ही कारवाई केली जाते. अनेक जे वाहन चालक आहेत, वाहतूक करणारे चालक आहेत, त्यांना ठरवून दिलेला गणवेश परिधान करणं बंधनकारक आहे. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकानं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या 66 वाहनांची शनिवारी तपासणी केली होती आणि यामध्ये नियमभंग करणाऱ्या 33 वाहनांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. वाहन चालक, मालक यांच्या सर्व बाबींची पूर्तताही यावेळी तपासण्यात आली आणि त्याचबरोबर ही मोहीम जी आहे ती आता शालेय वाहनांची अशीच पुढे सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, वेलकम बॅक। आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, सध्या सोशल मीडियावर जो 1980s रेट्रो लुक फोटो बनवून जो सोशल मीडियावर सध्या शेअर केला जातो आहे, अक्षरशः हा ट्रेंड अजूनही धुमाकूळ घालतो आहे। म्हणजे अजूनही हा ट्रेंड लोक विसरलेले नाही आहेत। आणि अगदी जेन्झी असेल, डॉक्टर्स असतील, शेतकरी असतील, वेगवेगळे राजकारणीसुद्धा नेते ज्यांना या 80s ट्रेंडची भुरळ अक्षरशः पडली आहे। आणि छान अशी 80s दशकातली केशभूषा, केशरचना, वेशभूषा आणि विंटेज लुक असणारा क्लासिक फोटो येतो आहे। आणि जिन्झी पिढी जी आहे ती सुद्धा 80s हा ट्रेंड फॉलो करतात आणि कॅप्शनमध्ये सुद्धा लिहितात की आम्ही या काळामध्ये जन्मलो असतो तर येस। आणि त्याचबरोबर जुनी गाणी, मग किशोर दा, मोहम्मद रफी, आर डी बर्मन साहब यांची सुंदर सुंदर अजरामर गाणी आणि या पार्श्वभूमीवर तयार होणारे हे फोटोज अक्षरशः व्हायरल होतात। आणि फक्त स्टुडंट नाही किंवा यंग जनरेशन नाही किंवा मुलंच नाही, तर डॉक्टर, शेतकरी वर्गसुद्धा यामध्ये मागे नाही आहे बरं का। त्यांनासुद्धा याची भुरळ पडतीय। आणि जेन्झीबरोबर, डॉक्टर, शेतकऱ्यांबरोबर जे आपल्या नगरमधले राजकारणी नेते आहेत, तर त्यांनीसुद्धा हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी खासदार निलेश लंके असतील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, रोहित पवार, सत्यजित तांबे, प्राजक्त तनपुरे, हेमंत ओगले, अक्षय कर्डिले, अशा अनेक नेत्यांनी सुद्धा हा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। सो नक्कीच याची भुरळ सगळ्यांनाच पडली असं म्हणायला हरकत नाही। सो हा ट्रेंड असाच सुरू राहो। आणि अनेकांनी तर हा ट्रेंड पुन्हा एकदा आलेला आहे म्हणून खूप आभार सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त केलेले आहेत की या ट्रेंडमुळे खूप छान वाटतंय, खूप चांगलं फील येत आहे। सो अजून भरपूर गप्पा आपण मारणार आहोत। एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंद।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल असं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. आपल्या नगर शहरामध्ये मालमत्ता सर्वेक्षण झालं आणि त्यानंतर जो वाढलेला कर आकारणीचा धास्तीचा जो आकडा आहे तो नगरकरांनी नक्कीच घेतलाय. आणि आता मालमत्ता धारकांना महापालिकेनं मोठा दिलासा दिलाय. रहिवासी भागातील भाड्यानं दिलेल्या घरांना भाडेकरू दरानुसार कर न आकारता इमारतीच्या क्षेत्रफळानुसार येणारं करयोग्य मूल्याच्या दुप्पट कर आकारणीचा निर्णय महासभेतील चर्चेमध्ये घेण्यात आलाय. 11,000 अधिक मालमत्ता धारक आहेत की ज्यांना आता दिलासा मिळतोय. महापालिकेनं खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरातील मालमत्तांचं सर्वेक्षण केलंय, त्यामुळे हजारो मालमत्ता टॅक्स जे आहे ते खरं तर कक्षामध्ये आले आहेत. आणि मेसर सीई इन्फोसिस्टीम लिमिटेड या संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये शहरामध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये 10,929 भाडेकरू वापरातील रहिवासी मालमत्ता आढळून आल्यात, ज्यामध्ये 4,071 वाणिज्य वापरातील मालमत्ता आहेत. महासभेमध्ये ठरलेल्या ठरावानुसार वाणिज्य वापरासाठी इमारत भाड्यानं देण्यात येणाऱ्या मालमत्ताधारकांना पूर्वी जो निश्चित केलेला करयोग्य मूल्यानुसारचा कर आहे तोच आता भरावा लागणार आहे. हा बदल केवळ रहिवासी क्षेत्रातील भाडेकरू वापरातील मालमत्तांसाठी लागू असल्याचं सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आवाज ढोल ताशांचा, सुगंध फुलांचा, गोडवा मोदकांचा आणि उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा. आज प्रत्येक रस्ता उत्सवमय झालाय, प्रत्येक घर भक्तिमय झालाय. विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊ देत, तुमच्या मेहनतीला यश मिळू देत आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम असंच खुललेलं राहू देत. गणेशोत्सवाच्या रेडिओ नगरच्या संपूर्ण श्रोत्यांना आणि गणेश भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा.

आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातनं ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: ശ്രോതൃഹു നമസ്കാരം. ആപ്പ് ഇത്ത സ്നേഹലാസലോക മധ്യം റേഡിയോ നൂത് പൂർണ്ണാങ്ക ചാർ എഫ്എം ആവാസ് തും സനഗർ സ്വയംതരംഗ യാ കാര്യക്രമാത് മീ आहे अर्जुन तुमच्या सुवेद गुड मॉर्निंग शुभ सकाळ. गणपती बाप्पाचं आगमन तर आज होतच आहे, पण त्याचबरोबर यंदा मान्सून सुरू झाल्यानंतर मधल्या काळामध्ये जो जोरदार पाऊस झाला त्या काळामध्ये धरणं सुद्धा भरली, पण त्यानंतर मात्र कोरडं वातावरण आणि हवामान आपण सगळेजण अनुभवतोय. शेतकऱ्यांचे डोळे सध्या आभळाकडे आहेत. अकोल्यातील पूर्व भागाकडे पावसाची पूर्ण पाठ दिसते. रतनवाडी घाटघरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी झालाय. 15 वर्षांमध्ये बाजरी कमाली चिथली घटली आहे. सोयाबीन पेरा 300 पटीने वाढलाय. तर 4-8 दिवसांमध्ये पाऊस झाला नाहीये तर सोयाबीनचं उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. पानभरी सोयाबीन मका पीक याला लष्करीचा प्रादुर्भाव सुद्धा यामुळे होऊ शकतो असाही अंदाज व्यक्त केलाय. अगदी श्रावणसरी आल्या रिमझिम थंडावल्या, पण पावसाचा आगार समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरण पाणलोटातील रतनवाडी घाटघर पांझरे परिसरामध्ये यंदा पावसानं काहीशी ओढ दाखवली नाही. दुसरीकडे पूर्व भागात कुडमुड सुरू असलेला हा पाऊस भुरभुर झाली, पण 2-3 दिवसांपासूनही बंद आहे. त्यामुळे सोयाबीनची पिकं इथं सुकली आहेत. डोंगर रांगा पिवळसर दिसल्या आहेत आणि आता शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे आहे. जूनच्या तुलनेमध्ये कमी पाऊस झाला, पण जुलैमध्ये मात्र पावसानं जोरदार बॅटिंग केली, पण तरी सुद्धा काही नद्यांना पूर वाहिला. पण ऑगस्टचा पुढचा पंधरवडा मात्र काहीसा कोरडाच होता. 1 ते 9 सप्टेंबरमध्ये भंडारदरामध्ये सगळ्यात कमी पाऊस झालेला आहे. तर भंडारदरा आढळामध्ये सुद्धा 48 ते 34 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हस्त नक्षत्राचा कालावधी सुरू सध्या आहे आणि त्यामुळे पावसाची अपेक्षा आणि प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: नमस्कार, मी सुयोग गोरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. श्रोते हो, 30 किंवा 40 चा टप्पा आला तर अनेक आजार अचानक उद्भवल्याचं आपल्याला समोर येतं. पण आपण 30 पल्ला गाठला असला, 40 पल्ला गाठला असला तरी सुद्धा आपण तपासणीपासून आजही लांब आहोत. 30 आणि 40 नंतर अचानक आजार समोर येतात, मोठा खर्च समोर येतो आणि मग आपल्या सगळ्यांचे डोळे उघडतात. पण आता आरोग्य विभागाकडून 100 दिवसांची एक विशेष तपासणी मोहीम सुरू झाली आहे. राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या उपक्रमांतर्गत नगर जिल्ह्यात 30 वर्ष आणि त्यावरील नागरिकांच्या असंसर्गजन्य आजारांची 100 दिवसांची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबवली जाते. जिल्ह्यामधल्या तब्बल 26,47,737 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं समोर ठेवलंय. बऱ्याच वेळा असाध्य आजाराचा जर वेळीच धोका ओळखला तर खर्चही जास्त येत नाही किंवा तो आजार पटकन आटोक्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वतःची आरोग्य तपासणी अगदी 30-40 मध्ये करायलाच हवी असं आवर्जून सांगितलेलं आहे. जिल्ह्यामध्ये आशा स्वयंसेविका आहेत, आरोग्य सेवक सेविका आहेत, समुदाय आहे जो आरोग्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर तपासण्या करण्यात येतील आणि नागरिकांना मोहिमेला सहकार्य करायचं आहे असं आवाहन सुद्धा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
3: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98-23-89-34-39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोतेहो खूप मनापासून स्वागत. श्रोतेहो, संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थान हरेगाव आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये मतमाऊली यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या यात्रा उत्सवाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पवित्र जपमाळ नोवेना आणि विधिवत पवित्र मारियाच्या शिरावर चांदीचा मुकुट स्थानिक धर्मगुरू यांच्या हस्ते चढून या यात्रेला कालपासून सुरुवात झाली आहे. धर्मगुरू संत फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर पीटर डिसुझा यांचं पवित्र मिस्सा बलिदान प्रसंगी प्रवचन सुद्धा झालं. हरेगावमध्ये संत तेरेजा चर्च मतमाऊली भक्तिस्थान या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात केली जाते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहनायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात मी आहे आर्जन तुमच्या सोबत। श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या परिपत्रकानुसार नगरमध्ये जिल्हा कुमार आणि कुमारी गटाच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली। कुमार गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा ही 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान पालघरमध्ये, तर कुमारी गटाची स्पर्धा 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरमध्ये सिंधुदुर्ग या ठिकाणी होणार आहे। निवड चाचणीसाठी कुमार खेळाडूंना 75 किलो वजन मर्यादा आणि जन्म 5 नोव्हेंबर 2006 नंतरचा, तर कुमारी खेळाडूंना 65 किलो वजन मर्यादा आणि जन्म 30 नोव्हेंबर 2006 नंतरचा असणे आवश्यक आहे। 12 आणि 13 सप्टेंबरला 11 ते 5 या वेळामध्ये रेणो बिल्ड कॉन ऑफिस सावेडीमध्ये अर्ज दाखल तुम्ही करू शकता। अर्जाच्या छाननीनंतरच प्रवेश दिला जाईल असं सांगण्यात आलं, त्यामुळे राज्य अजिंक्यपद कबड्डीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: स्नेहालय संचलित, स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे। या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्त्वपूर्ण काम या संकुलात केले जाते। संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत। आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे। तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता। त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगावचे डाळिंब आता दिल्लीला भरारी घेत आहे. खानापूरच्या एका शेतकऱ्यानं शेततळ्यावर डाळिंबांची फुलवली आहे बाग. एक एकरावर उभारलेलं हे महाकाय शेततळं आणि त्यामध्ये साठवलेले 1,30,00,000 लिटर पाणी, यावर ठिबक आणि तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचं काटेकोर नियोजन अप्पासाहेब राहटळ या प्रगतशील शेतकऱ्यांनी केलंय. 20 एकरापैकी 8 एकरात भगव्या जातीच्या डाळिंबाची तर 12 एकरात द्राक्ष बाग आहे. डाळिंब काढण्याची घाई सध्या सुरू आहे, तर झाडांवर लगडलेली लाल भडक भगवी डाळिंब तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंग करून थेट दिल्लीसाठी रवाना होत आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी हे एक विशेष महत्त्वाचं आहे. राहटळ यांच्याकडे विहीर नाही आहे ना, बोअरवेल नाही आहे. जायकवाडीच्या बॅकवॉटरमधून पाईपलाईनद्वारे शेततळ्यामध्ये त्यांनी पाणी आणलं आहे आणि या जोरावर 20 एकरांमध्ये त्यांनी फळबाग फुगवली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, हे गणराया, तुझ्या चरणी आज एकच प्रार्थना, आमच्या प्रत्येक घरात सुख शांती आणि समाधान नांदू दे. संकट दूर कर, प्रत्येकाच्या मनाला बळ दे आणि नव्या सुरुवातीसाठी आशीर्वाद दे. तुझ्या आगमनानं आज मन प्रसन्न झालंय. अशाच भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी आहे अर्चना तुमच्यासोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. नमस्कार. बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली ही कमी दाबाची प्रणाली आता ओडिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ सरकली असून ती पश्चिमेकडे मार्गस्थ होत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला. विदर्भात सरासरी 60 ते 100 मिलीमीटर तर मराठवाडा आणि महाराष्ट्र पुणे नाशिक खान्देशामध्ये पाऊस पडेल. राज्याच्या उत्तर भागात 70 ते 150 तर दक्षिण भागात 40 ते 60 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. नाशिक आणि पुणेमध्ये घाट भागात रविवारी आणि सोमवारी पावसाची नोंद होऊ शकते असं हवामान अभ्यासकांनी वर्तवलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: फोन ही नहीं उठा रहे, बस आते ही होंगे. लो दी आ गए सब.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि नगरसंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मुंबई ठाणे पालघरहून होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी हाताळण्यासाठी राज्य परिवहन महामंडळानं आपल्या अहिल्यानगरमधून 350 बसेस कोकणच्या गणेशोत्सवासाठी सोडल्या आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक केल्यानंतर या बसेस तातडीनं मूळ विभागात परत येणार नाहीत. गणेश विसर्जनानंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी अपेक्षित असल्यानं अनेक बसगाड्या काही दिवस कोकणातच ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे काही विभागातील बसगाड्या सलग 4 ते 5 दिवस आणि त्याहून अधिक काळ नियमित मार्गापासून दूर राहण्याची शक्यता वर्तवली आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्यामुळे या बसेसचा परिणाम होऊ शकतो. कोकणामध्ये दिलेल्या बसमुळे पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर अशा लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या या गाड्या आहेत. त्यामुळे काही दिवस या मार्गावर कमी बस असल्यानं प्रवाशांची थोडीशी गैरसोय होऊ शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी आहे आरजन तुमच्या सोबत, आणि अतिशय उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे, कारण गणपती बाप्पा आज येत आहेत प्रत्येक घरोघरी, प्रत्येक सार्वजनिक मंडळांमध्ये. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे, आणि सर्व गणेश भक्तांना, सर्व नगरकरांना, सर्व श्रोत्यांना मी स्नेहालय रेडिओ नगर संपूर्ण परिवाराकडून, आमच्या संपूर्ण टीमकडून गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि ऑलमोस्ट 11 वाजत आलेली आहेत, अनेक ठिकाणी गणपती आगमनाची तयारी सध्या सुरू असेल, आणि आजचा दिवस छान फॅमिलीसोबत नक्कीच घालवा. त्याचबरोबर गणपती बाप्पाचं आगमन होत आहे, बुद्धीची कलेची देवता आहे, त्यामुळे तिच्याकडे मनापासून आशीर्वाद मागा, मनापासून चांगलं सत्कर्म आपल्या हातून घडवण्यासाठी नक्कीच आशीर्वाद मागा, आणि आपल्या दिवसाला छान सुरुवात करा. आजपासून गणेश चतुर्थी म्हणजेच आजपासून गणपती बाप्पाचं आगमन आहे, आणि यंदा 12 दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे नक्कीच 2 दिवस जास्तीचे आपल्याला मिळालेले आहेत, आनंदाचे अर्थात हे दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही. मी येते उद्या तुम्हाला भेटायला, ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गणेशोत्सव विशेष कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे आणि मी आली आहे मंडळी तुम्हाला भेटायला. मंडळी आजपासून सुरू झालाय आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव. घराघरामध्ये मंगलमय वातावरण, भक्तीचा सुगंध आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद आहे. आपल्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर होऊ देत प्रत्येकाच्या घरात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदू देत हीच आपल्या गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे. आपण आणि आपल्या संपूर्ण परिवाराला, सर्व गणेश भक्तांना, आपल्या लाडक्या श्रोत्यांना, आपल्या रेडिओ नगर 90.4 FM कडून, त्याचसोबत माझ्याकडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी भेटूया थोड्याच वेळात याच बाप्पाच्या गाण्यानंतर. आणि मंडळी गाणं एन्जॉय करा, बाप्पाच्या भक्तीमध्ये न्हाऊन निघा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. आपल्यासारखा असता तर काय म्हणाल असता, नैवेद्य दाखवल्यावर.
1: आजकाल 21 मोदकाने काय होते साहेब
0: असं म्हणाल असता. नवस पूर्ण न झालेल्या भक्ताला

0: म्हणाला परवा एक जण म्हणाला या वर्षी देवा तेवढा एक काम करून दे त्या फेमस गणपतीचा तेवढा दर्शन करून दे.
1: भक्ताच्या या डिमांडला तो गालातच हसतो.

0: आशीर्वाद फक्त 20,000. ग्रुप नवस केला तर डिस्काउंट दिला असता. विसर्जनाच्या 2 दिवस आधी असं ओरडलं असतं.
1: नाही नाही नाही, भक्तीच्या धंद्यात त्याला इंटरेस्ट नसतो. थँक गॉड बाप्पा आपल्या सारखा नसतो.
0: त्याची उंची पोटात मोजणारे आपण, भक्ती सोडून शक्ती दाखवणारे आपण. जो आपल्याला वाचवत आलाय त्याला आपल्यापासून वाचवा. नाक्या नाक्यावर बसवता तसा एक क्षण हृदयात बसवा. एक क्षण कशाला हो, 5:30-11 सांगा तेवढे दिवस बसतो. थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी काय नजारा असतो. 1.5 कोटी डोकीच्या पायावर टेकली तो पाय कुठेतरी असतो. तेवढेच आशीर्वाद देणारा हात कुठेतरी असतो. एवढ्या लोकांना एकत्र आणणारा बाप्पा स्वतः मात्र चौपाटीवर विखुरलेला असतो. तरीही तो हसतो, तो फसतो, पुढच्या वर्षी आनंदाने आपल्या घरी बसतो. त्याचा आशीर्वाद पुन्हा आपल्यावर बरसतो.
1: थँक गॉड बाप्पा, थँक गॉड बाप्पा, थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो. तो फसतो तरी कालातच असतो.

स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले. वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. आणि मंडळी, आज गणेशोत्सवाचा जो उत्साह आहे तो सर्वत्र पाहायला मिळतोय. घराघरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन, आरतीचा गजर आणि अर्थातच बाप्पाच्या आवडीच्या मोदकांचा गोड सुगंध पसरलेला आहे. आणि मग मंडळी, आजच्या खास रेसिपीमध्ये सुद्धा आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी सर्वप्रथम नारळ आणि गुळ एकत्र करून छानसं सारण तयार करून घ्या. त्यामध्ये आवडीनुसार थोडी वेलची पूड आणि सुका मेवा घातला तर चव आणखी खुलून येईल. आता तांदळाच्या पिठाची मऊसर उकड तयार करा आणि उकडीची छोटीशी पुरी करून त्यामध्ये छान सारण भरा. सुंदर पाकळ्या तयार करा आणि मोदकाचा आकार द्या. झाला तर मग तुमचा मोदक वाफेवरती साधारणतः 15 ते 20 मिनिट शिजू द्या. आणि मंडळी, झाले आपल्या लाडक्या बाप्पासाठी गरमागरम स्वादिष्ट उकडीचे मोदक तयार. चला तर मग बाप्पाच्या आगमनाचा आनंद गोड करूयात आणि मनापासून म्हणूयात गणपती बाप्पा मोरया. मंडळी, भेटूयात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या अहिल्यानगरचं नाव घेतलं की आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी येतात आणि त्यातलंच एक मानाचं श्रद्धेचं नाव म्हणजे आपल्या शहराचं ग्रामदैवत विशाल गणपती. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये विराजमान असलेला हा विशाल गणपती म्हणजे अहिल्यानगरकरांच्या श्रद्धेचं एक खास स्थान. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये एक वेगळीच भावना असते. कुणी मनोकामना घेऊन येतं, कुणी कृतज्ञता व्यक्त करायला येतं, तर कुणी फक्त बाप्पाचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळवायला येतं. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये तर संपूर्ण परिसर अगदी भक्तिमय होऊन जातो. आरतीचा नाद, फुलांची सजावट, भक्तांची गर्दी आणि वातावरणामध्ये घुमणारा एकच जयघोष, गणपती बाप्पा मोरया. आपल्या शहराच्या या लाडक्या बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, अहिल्यानगरच्या प्रत्येक घरामध्ये सुख समृद्धी नांदो, प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न दूर होवत आणि बाप्पाचा जो आशीर्वाद आहे तो सदैव आपल्या सर्वांवरती राहोत. मंडळी, तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भेटूयात एका म्युझिकल ब्रेक नंतर आपल्या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

गणराया तू बुद्धीचा दाता, सुखाचा दाता, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती, तुझ्या चरणी नतमस्तक होऊनच एवढीच प्रार्थना। आमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर कर, प्रत्येकाच्या घरात सुख शांती ठेव आणि प्रत्येक मनात आनंद भरून दे। तुझ्या आगमनानं सजली आहेत घर आणि उजळली आहेत मन। रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, गणेशोत्सव म्हटलं की बाप्पाचं आगमन, आरती, मोदक आणि भक्तीचा आनंद. पण महाराष्ट्राच्या गणेश भक्तीमध्ये एक विशेष स्थान आहे आणि ते म्हणजे आपल्या अष्टविनायकांचं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये विराज असलेली ही 8 गणेश मंदिरं म्हणजे भक्तांसाठी श्रद्धेची 8 सुंदर ठिकाणं आहेत. मोरगावचा मयुरेश्वर, सिद्धटेकचा अष्टविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, महाडचा वरदविनायक, थेऊरचा चिंतामणी, लेण्याद्रीचा गिरिजात्मज, ओझरचा विघ्नेश्वर आणि रांजणगावचा महागणपती. प्रत्येक गणपतीची स्वतःची एक कथा, एक वेगळी ओळख आणि भक्तांच्या मनात एक खास स्थान आहे. आणि म्हणूनच अष्टविनायक यात्रा ही फक्त मंदिरांची यात्रा नाही, तर ती श्रद्धेची, भक्तीची आणि आपल्या संस्कृतीशी जोडून घेणारी एक सुंदर अनुभूती आहे. या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला अष्टविनायकांचं दर्शन घेता आलं नाही तरी सुद्धा मनापासून बाप्पांचं स्मरण करा, कारण भक्तीमध्ये अंतर नसतं. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूयात थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महडगावाती महशूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर, मंदिर लई साध सुध

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, गणपतीची पूजा म्हटलं की फुलं, नैवेद्य, मोदक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुर्वा। पण तुम्ही विचार केलाय का की बाप्पाला दुर्वाच एवढा प्रिय काय? मंडळी, या मागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते। अनलासूर नावाच्या राक्षसामुळं सगळीकडे त्रास निर्माण झाला होता। त्याचा सामना करताना गणपती बाप्पांनी त्याला गिळून टाकलं। पण मंडळी, त्यामुळं त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण झाली। अनेक उपाय करून सुद्धा उष्णता काही कमी होत नव्हती। तेव्हा काही ऋषींनी बाप्पांच्या मस्तकावरती आणि संपूर्ण शरीरावरती दुर्वा अर्पण केल्या आणि म्हणतात दुर्वांच्या शीतल गुणांमुळं बाप्पांची उष्णता शांत झाली आणि म्हणूनच गणपती पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्व मिळालं। साधी हिरवीगार दुर्वा पण तिच्या मागे आहे श्रद्धेची आणि निसर्गाशी जोडलेली एक सुंदर भावना। अशाच गोष्टींसह भेटूयात थोड्याच वेळात। मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो नमस्कार. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गणेशोत्सव विशेष कार्यक्रम आपला सुरू आहे. मंडळी, गणेशोत्सव आहे आज आणि सध्या चहूकडं बाप्पाच्या आगमनाचा, भक्तीचा आणि आनंदाचा उत्साह भरून आलाय. बाप्पाच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण त्यातली माझी सगळ्यात आवडती कथा कोणती माहिती का? तर ती म्हणजे बाप्पाची पृथ्वी प्रदक्षिणेची कथा. मंडळी, गोष्ट तशी आपल्याला ठाऊक आहे, एकदा कैलासावरती ज्ञानाचं फळ कुणाला मिळणार यावरून बाल गणेश आणि कार्तिकेय यांच्यात छान स्पर्धा रंगली. अट एकच होती की जो संपूर्ण पृथ्वीला सर्वात आधी प्रदक्षिणा घालून येईल त्याला ते फळ मिळणार. कार्तिकेय लगेच आपल्या मयुरावरती म्हणजेच मोरावरती बसून निघाले संपूर्ण पृथ्वीची सफर करायला. पण आपले बाप्पांनी काय केलं? त्यांनी शांतपणे विचार केला. मूषकराज हे त्यांचं वाहन. पृथ्वी प्रदक्षिणा घालणं वेगाच्या बाबतीत थोडंसं कठीणच होतं, पण बाप्पा हे तर बुद्धीची देवता आहेत. त्यांनी अगदी प्रेमानं आई पार्वती आणि वडील भगवान शंकरांना एकत्र बसवलं आणि त्यांच्या भोवती 3 वेळा प्रदक्षिणा घातली. जेव्हा महादेवांनी विचारलं की गणेशा, तू पृथ्वीची प्रदक्षिणा न करता इथेच प्रदक्षिणा का घातलीस, तेव्हा बाप्पांनी इतकं सुंदर उत्तर दिलं जे आज आपल्या प्रत्येकाच्या मनात कोरावं असंय. बाप्पा म्हणाले, माझ्यासाठी माझे आई वडील हेच माझं संपूर्ण जग, माझी संपूर्ण पृथ्वी आहे, त्यांची प्रदक्षिणा म्हणजेच माझी पृथ्वी प्रदक्षिणा. सख्यांनो, हा केवढा मोठा विचार आहे. आजच्या या धावपळीच्या युगात आपण जग जिंकायला बाहेर पडतो. करिअर, यश, स्वप्न आणि त्यांच्या पाठीमागं धावताना कधी कधी घरांमध्ये असणाऱ्या आपल्या जगाला म्हणजेच आई वडिलांना मात्र आपण वेळ द्यायला विसरून जातो. आयुष्यभरामध्ये आपण कितीही प्रगती केली तरी ज्यांच्यामुळं आपण या जगामध्ये आलो त्या आई वडिलांच्या प्रेमाची आणि त्यागानं केलेल्या कष्टांची जागा दुसरं काहीही घेऊ शकत नाही. आपले आई वडील हेच आपले खरे दैवत आहेत. बाप्पानं हजारो वर्षांपूर्वीच आपल्याला हा संदेश दिलाय की सर्व सुख, सर्व तीर्थ आणि सर्व जग हे आपल्या आई वडिलांच्या चरणांशीच असतं. आणि म्हणूनच मंडळी, आजच्या या सुंदर दिवशी थोडासा वेळ काढून आपल्या आई वडिलांशी गप्पा मारा, त्यांची मनापासून विचारपूस करा आणि जर तुम्ही त्यांच्यापासून दूर असाल तर पटकन एक फोन लावा आणि सांगा की तुम्ही माझ्यासाठी फार खास आहात. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: काही आगमन अशी असतात ना ज्यांची वाट आपण वर्षभर पाहत असतो, आणि बाप्पाचं आगमन म्हणजे तर आपल्या घरातला एक खास पाहुणाच येतोय असं वाटतं.
1: पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श.
0: बाप्पा तुझ्या समोर हात जोडताना मोठ मोठ्या गोष्टी मागाव्याशा वाटत नाहीत, फक्त आमच्या माणसांना सुखी ठेव, घरात आनंद ठेव आणि अडचणींच्या वेळी लढण्याचं बळ दे, एवढंच मागावं असं.

अशाच प्रेमानं भक्तीनं आणि उत्साहानं साजरा करूया हा गणेशोत्सव. रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.

मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, गोष्टी तुमच्या. आमच्या या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, मला आता तुम्हाला माझी एक गोष्ट शेअर करायची. आमच्या घरी गणपती कधीपासून बसायला सुरुवात झाली आणि त्यामागे काय तो प्रसंग घडला ना, याबाबत मला तुम्हाला सांगायचं आहे. मंडळी, आधीपासूनच आमच्या घरी गणपती बसवला जात नव्हता, म्हणजे माझ्या आजीकडे आणि माझ्या मावशांकडे वगैरे गणपती महालक्ष्मी हे कायमच बसत असायचे. पण जेव्हा आम्ही आपल्या नगरमध्ये राहायला आलो तेव्हा आमच्या घरी गणपती कोणी बसवत नव्हते, कारण माझी आई जॉबला जायची आणि माझे वडील सुद्धा जॉब करत होते, म्हणजे दिवसभर दोघंही नव्हते. मग दिवसभर आपण गणपती बाप्पाची सेवा कशी करणार, गणपतीची आरती कधी करणार, नैवेद्य कधी बनवणार, या सगळ्या गोष्टींमुळे आमच्या घरी गणपती बसवला जात नव्हता. पण मंडळी, एक दिवस असं झालं की मी 8वीत होते आणि आमच्या शाळेमध्ये, मी ज्या शाळेत होते तिथे एक कलाकार आले होते आणि त्यांनी काय केलं की त्या वर्षी सेशन घेतलं की इको फ्रेंडली गणपती बाप्पा कसे बनवायचे. आपलं सेशन सुरू केलं, त्यांनी आम्हाला शाडूचे जे माती असते, मातीचे गोळे असतात, ते त्यांनी आम्हाला दिले आणि त्यांनी आमच्याकडून गणपती बनवून घेतला. मंडळी, आता गणपती बनवून घेतला आणि मी तो आनंदानं घरी दाखवायला गेले की बघ मम्मी, मी असं असं गणपती बनवलाय आणि आमच्या शाळेमध्ये सांगितलं होतं हे असं असं बनवायचं आणि मी गणपती बनवला. तेव्हा माझ्या मम्मीला वाटलं की आता गणपती तू तुझ्या हाताने बनवलायत ना, तर आपण या वर्षीपासून गणपती बाप्पा बसूयात आणि त्यांची पूर्ण आपण सेवा करूयात. जशा पद्धतीने आपण गावाकडे गणपतीची आराधना करतो तशाच पद्धतीची आराधना आणि तशाच पद्धतीची उपासना आपण आत्तापासून सुरू करूयात. तेव्हा मला फार आनंद झाला. पण तेव्हा सुद्धा एक प्रॉब्लेम होता. स्टार्टिंगला माझी मम्मी काय म्हटली की आपण 1.5 दिवसाचाच गणपती बसवायचा. तेव्हा माझं मन हिरमुसलं की नाही, मला 10 दिवसाचाच बसवायचा. मम्मी म्हणली, अगं नाही ते शक्य, आपण सगळेजण घरी नसतोत, कामाला जावं लागतं वगैरे. पण तरी मी ऐकले नाही. मग मम्मी म्हणली की ठीक आहे, आपण 5 दिवसाचा बसूयात. तेव्हा पण माझं नाहीच झालं की नाही, माझं मन भरत नाही आहे. तेव्हाही मी रडले वगैरे आणि मग मंडळी असं म्हणता म्हणता एक एक दिवस वाढवता

वाढवता. शेवटी 10 दिवसच गणपती बाप्पा आमच्या घरी राहिले, गणपती आम्ही बसवलं घरी, आणि मग मात्र तिथून पुढे आत्तापर्यंत कायमच गणपती बाप्पा आमच्या घरी येतात, त्यांचं आगमन होतं आणि आम्हीसुद्धा अगदी भक्तिभावानं त्यांची पूजा करतो. मंडळी, ही स्टोरी होती माझी की माझ्या घरी गणपती कसा बसवला आणि कशा पद्धतीने आमच्याकडे गणेशोत्सवाची सुरुवात झाली. असेच तुमचेही काही किस्से असतीलच तर मला नक्की कळवा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. मंडळी, आता वेळ झाली आहे एक छोटासा ब्रेक घेण्याची. थोड्याच वेळात भेटूयात आपल्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सध्या सगळीकडे एक उत्साह आहे, एकच जल्लोष आहे आणि आता मंडळी प्रत्येक जण आपल्या घरी आपापल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत आहेत. अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालेत पण अनेक मंडळांमध्ये अनेक घरांमध्ये अजून गणपती बाप्पा यायचे बाकी आहेत. आणि मंडळी, जेव्हा मी आता ऑफिसला येत होते तेव्हा सुद्धा मला एक कळालं की अनेक जे रस्ते आहेत ते पॅक आहेत, अनेक ठिकाणी खूप सारी गर्दी आहे आणि ठिकठिकाणी गणेशोत्सवाचं छान वातावरण सुरू आहे, ढोल ताशांचा आवाज सुरू आहे. मला यामध्ये फक्त तुम्हाला एकच निवेदन करायचं आहे की तुम्ही आता मंडळी जेव्हा घराबाहेर तुम्ही पडतच आहात तर वाहनं सावकाश चालवा, कारण रस्त्यांवरती प्रचंड गर्दी आहे. मी जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचले, खरंच मी खूप लेट पोहोचले कारण सर्वत्रच गणेशोत्सवाचं वातावरण सुरू आहे, उत्साहाचं वातावरण सुरू आहे. त्यामुळं माझं तर एक तुम्हाला विनंती आहे की वाहनं सावकाश चालवा, गर्दीच्या ठिकाणी जास्त जाऊ नका आणि जरी गेला तरी सुद्धा स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची सुद्धा काळजी घ्या मंडळी, कारण सुरक्षित आपण राहिलो तर हा सण सुद्धा आनंदानं आपल्याला एन्जॉय करता येतोय. तर मंडळी, तुम्हा सर्वांना गणेशोत्सव खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: हर पल जिंदगी का बस धुआं है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है। वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम, आवाज तुमसा।
1: वेलकम बैक मंडळी, गणेश उत्सव विशेष कार्यक्रमात म्हणजेच आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। मंडळी, आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची। पण हो, यावर्षी आपले गणपती बाप्पा 12 दिवस आपल्या सोबत असणार आहेत आणि रोज आपण या विषयावरती खूप साऱ्या गप्पा मारत आहोत। आपला संपूर्ण जो गणेश उत्सव आहे म्हणजे जे 12 दिवस आहेत पुढचे, ते संपूर्ण आपले भक्तिमय असणार आहेत आणि आपल्या शोमध्ये सुद्धा नवनवीन गोष्टींवरती मी तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्यासोबत चर्चा करायला येणारच आहे। मंडळी, आपण उद्या भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत मंडळी कुठेही जाऊ नका, अगदी थोड्या वेळामध्ये म्हणजेच 1 वाजता स्नेहवार्ता या शोमध्ये आर जे वैश्वाली येते तुम्हाला भेटायला। मंडळी, या गणेशोत्सवाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा माझ्याकडून, आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून खूप खूप खूप शुभेच्छा। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य नांदू दे, शांतता राहू दे, हीच माझी बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आज आपल्या सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या। नगरकर, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या घरात, आपल्या घराघरात आणि मनामनात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। कुठे बाप्पाच्या स्वागताची तयारी, कुठे सुंदर सजावट, तर कुठे आरती आणि मोदकाचा सुगंध, सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतो आहे। याच आनंदाच्या वातावरणात आपणही स्नेहवार्ता या आपल्या आपुलकीच्या कार्यक्रमामध्ये गणेश उत्सवाचा हा आनंद साजरा करत आहोत। आणि आज आपल्या या विशेष संवादासाठी आपल्या सोबत आहेत परिस बालभवनमधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम। नमस्कार मॅडम।
3: नमस्कार। परिस बालभवन केंद्र समन्वयिका जयश्री रासने। आज परिस बालभवन मध्ये गणपती उत्सव सुरुवात झाली आहे। गणपती उत्सवाला प्रथम अहिल्यानगरकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती म्हटल्यानंतर मुलांचा आनंद हा गगनात मावत नाही। गणपती हा उत्सवच असा आहे आनंदाचा। लहान मुलांना तर गणपती खूप आवडतात, त्यामुळं आम्ही बालभवनात गणपती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं। ते साजरं करत असताना म्हणजे गोष्ट अशी झालेली आहे की आपण नवीन बालभवनात गणपती स्थापना करतोय, त्यामुळं त्याची पूर्वतयारी ही खूपच मुलांनी आणि मुलं शिक्षक केंद्र समन्वयिका पियर ताई यांनी खूपच आवडीने केली। हा उत्सव म्हटल्यानंतर हा उत्सव म्हणजे मुलांसाठी गणपती बाप्पा हा शिक्षणाची देवता आहे, विद्येची देवता आहे, त्यामुळं पहिली स्थापना ही गणपतीची झालीच पाहिजे। आणि आमचं हे नवीन बालभवन आहे, त्यामुळं त्याची पूर्वतयारी देखील खूप सुंदर आणि जोरदार उत्स्फूर्तपणे करण्यात आली। रंग लावून रंगरंगोटी करण्यात आली, गणपती डेकोरेशन करण्यात आले, त्यानंतर गणपती स्थापना करण्यात आली आणि मुलांनी स्वतः म्हणजे त्यांची स्वतः त्यांनी मीटिंग भरवून सांगितलं की तुम्ही या उत्सवाचा नक्की भाग असणार, परंतु जे काही करायचं आणि जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार, म्हणजे विद्यार्थ्यांनीच ठरवले। प्रत्येकी प्रत्येक दिवशी एक एक दिवस गणपती बाप्पाचा खाऊ मोदक आणि खाऊ हा एकेका दिवशी एकेका घरून येणार आणि आरती ही ज्यांचा प्रसाद असेल त्यांनी आरती करावी असं मुलांनी ठरवलं। आणि त्यासाठी त्यांनी वर्गणी गोळा केली, स्वेच्छेने त्यांना ज्यांना जितके द्यायचे त्यांनी देऊन गणपतीची छान सुबक अशी मूर्ती आणली आणि आज गणेशाची स्थापना केली। आणि गणेशाची स्थापना म्हणजे विद्येची देवता, आणि विद्येची देवता ही स्थापन झाल्यानंतर नक्कीच मुलांना गणपती बाप्पा ही सद्बुद्धी देणार आणि त्यांनी जे ठरवलंय त्यांना जे पुढे व्हायचं आहे त्यासाठी गणपती बाप्पा विद्यार्थ्यांना नक्कीच आशीर्वाद देणार। ही शुभेच्छा देऊन अहिल्यानगरकरांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।
4: तुम्हालाही गणेश उत्सवाच्या व गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम। धन्यवाद।
2: तर नगरकर, आताच आपल्या सोबत होत्या परिस बालभवन मधील केंद्र समन्वयिका जयश्री रासने मॅडम। गणेश उत्सवाच्या आनंदाच्या दिवसामध्ये आपल्या सोबत राहिल्याबद्दल जयश्री रासने मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद। बाप्पाच्या आगमनाने आपल्या सगळ्यांच्या घरात जो आनंद आला आहे तो असाच कायम राहू दे, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान आरोग्य आणि भरभरत नांदू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। पुन्हा एकदा आपल्या सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
5: हर पल जिंदगी का बस धुआ है, न जाने सुकून ये जिंदगी अब कहाँ है, वही सुकून तलाश करेंगे हमारे साथ और सुनेंगे कुछ दिल को छू जाने वाले गाने। सुनते रहिए रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमसा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या घराघरात आणि मनामनात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर ह्याच गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आपण सर्वजण करत आहोत, आणि गणपती बाप्पा हे आपल्या घराघरात मंडळात विराजमान झालेले आहेत. याच आनंदाच्या वातावरणात आपणही स्नेहवार्ता या आपल्या आपुलकीच्या कार्यक्रमामध्ये गणेश उत्सवाचा हा आनंद साजरा करत आहोत. आजच्या या विशेष आनंदामध्ये आपल्या सोबत आहेत स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका उषा खुल्लम मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार सर्व नगरकरांना. आज गणेश चतुर्थी आहे, त्या गणेश चतुर्थी निमित्त मी सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामार्फत आपल्या सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. बालभवनामध्ये देखील आम्ही गणेश उत्सव साजरा करत असतो. 10 दिवस विविध स्पर्धेचे आयोजन करत असतो. त्यातून मुलांना एक वेगळेपण वाटतं. गणेशाची पूजा केली जाते. प्रत्येक पालकांना आम्ही आरतीसाठी बोलवत असतो. ते पालक आपल्या आरतीच्या वेळेस सर्व उपस्थित जे आरतीसाठी जे सर्व उपस्थित मुलं असतात त्यांना प्रसादाचं सुद्धा वाटप करत असतात. हा गणेश उत्सव 10 दिवसाचा सर्व बालभवनामध्ये आम्ही साजरा करत असतो. विशेष सांगायचं म्हणजे की या काळामध्ये मुलं खूप आनंदी उत्साही व मनमन मोकळेपणाने बालभवनात येतात व गणेश उत्सवाबरोबर अभ्यासही व्यवस्थित करतात, आणि एक वेगळीच मजा त्या मुलांना मिळत असते. या गणेश चतुर्थीच्या निमित्त मी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो, सर्व दुःख दारिद्र्य दूर करून आपल्या जीवनामध्ये आनंद उत्सव निर्माण हो, ही गणेश चतुर्थी निमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते.
0: नगरकर आताच आपल्या सोबत होत्या स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापिका उषा खुल्लम मॅडम. कशा प्रकारे बालभवन मध्ये गणेश उत्सव हा साजरा करत आहेत आणि त्यांची गणेश उत्सवाप्रती काय प्रतिक्रिया आहे त्यांनी आपल्याला ऐकवली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे, आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

आवाज ढोल ताशांचा, सुगंध फुलांचा, गोडवा मोदकांचा आणि उत्साह आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा। आज प्रत्येक रस्ता उत्सवमय झालाय, प्रत्येक घर भक्तिमय झालाय। विघ्नहर्त्या गणरायाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊ देत, तुमच्या मेहनतीला यश मिळू देत आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम असंच खुललेलं राहू देत। गणेशोत्सवाच्या रेडिओ नगरच्या संपूर्ण श्रोत्यांना आणि गणेश भक्तांना खूप साऱ्या शुभेच्छा।

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आज आपल्या सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. नगरकर, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या घराघरात आणि मनामनात आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तरी आज आनंदामध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील राणी निकाळजे मॅडम, ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनमधील केंद्र समन्वयक आहेत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार, माझं नाव राणी ताराचंद निकाळजे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे समन्वयक म्हणून काम करते. सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान, सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे गणेश उत्सव हा केवळ उत्सव नसून आपल्या संस्कृतीशी आणि एकोप्याशी जोडणारा सण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या घरात आणि मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करूया, प्लास्टिकचा वापर टाळूया आणि स्वच्छता राखूया. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो आणि आपल्या समाजात प्रेम, एकोपा आणि माणुसकी कायम राहो. शेवटी एवढेच म्हणणे, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, सुख समृद्धी घेऊन या. सर्वांच्या जीवनात आनंद भरून द्या. आपण सर्वांना आणि आपल्या कुटुंबियांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.
0: नगरकर आत्ताच आपल्या सोबत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनमधील केंद्र समन्वयिका राणी निकाळजे मॅडम. त्यांनी अगदी त्यांच्या मनातील उत्साह आपल्यासोबत शेअर केलेला आहे आणि गणपती बाप्पाच्या आगमनाकरिता त्यांनी कशाप्रकारे तयारी केली आहे ते आपल्याला ऐकवलं आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आज आपल्या सर्व नगरकरांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. नगरकर, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या घराघरात आणि मनामनात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. कुठे बाप्पाच्या स्वागताची तयारी, तर कुठे त्यांच्या सजावटी, तर कोणी मोदक बनवत आहे, तर कोणी बाप्पाच्या आगमनासाठी उत्साहाच्या वातावरणात आनंदी झालेले आहेत. आज आपल्यासोबत आहे सोनाली. हॅलो सोनाली.
2: नमस्कार नगरकरांनो, मी सोनाली. आज माझ्या घरामध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आनंदात आणि उत्साहात आगमन झाले. बाप्पाच्या आगमनाच्या जणू आमच्या संपूर्ण घरात आनंद भरून गेलाय. खरं सांगायचं तर आजचा माझा आनंद इतका आहे की तो गगनात मावत नाही. बाप्पाच्या स्वागताची तयारी मी अगदी सकाळपासून सुरू केली. घराची सजावट असो, बाप्पासाठी नैवेद्याची तयारी असो, किंवा आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडणारे गरमागरम मोदक बनवणं असो, प्रत्येक गोष्ट करताना मनामध्ये एकच वेगळा उत्साह आहे. बाप्पासाठी प्रेमाने मोदक तयार करून ते बाप्पाचे नैवेद्य म्हणून अर्पण करण्यास तर काही औरच आहे. आणि आमच्या घरातील छोटे मुलं तर त्यांच्या आनंदातच मग्न आहेत. कोण म्हणतं मी आरती करणार, कोण तर कोणी सजावट करण्याचे व्यस्त आहे. घरभर त्यांची लगबग, त्यांचा उत्साह आणि बापाच्या नावाचा गजर यामुळे घरातलं वातावरण अगदी आनंदमय आणि प्रसन्न झाले. आज बापाच्या आगमनाने आमच्या घरात जसा आनंद आणि उत्साह भरून आला आहे, तसाच आनंद प्रत्येक घरामध्ये नगरकरांच्या घरात नांदो. गणपती बाप्पाच्या कृपेने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी यावे, हीच बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना. रेडिओ नगर सर्व नगरकार श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या आणि गणेश उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.
1: नगरकर, आताच आपल्या सोबत होती सोनाली. तर नगरकर, आज गणपती बाप्पाच्या आगमनाची तिने तयारी कशी केली आहे आणि तिच्या मनातील आनंद आपल्या सोबत शेअर केलेला आहे त्याबद्दल सोनाली तुझे खूप खूप धन्यवाद. यानंतर बाप्पाच्या आगमनासाठी तर सर्वजण आपण तयारी करत आहोत, परंतु इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.

0: नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस प्रत्येकासाठी खूप खास आणि आनंदाचा उत्साहाचा आहे, कारण आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरोघरी होत आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच घरात लगबग सुरू होते. कुठे सुंदर सजावट, कुठे फुलांची आरस, कुठे बाप्पाच्या आवडीचे नैवेद्य, सगळीकडे ऐकू येतो तो एकच जय घोष, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिक सण नाही, तर ज्ञान, बुद्धी, विवेक आणि शुभ कार्याची सुरुवात याचं प्रतीक असलेल्या श्री गणेशाची आराधना करण्याचा हा पवित्र दिवस आहे. कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पाचे स्मरण करण्याची आपली सुंदर परंपरा आहे. बाप्पाची मूर्ती आपल्या घरी आणताना आपण फक्त मूर्ती आणत नाही, तर आनंद, सकारात्मकता आणि चांगले विचार आपल्या घरात घेऊन येतो. या उत्साहाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र येतं, मित्र नातेवाईक भेटतात आणि समाजातही आपुलकीचं वातावरण निर्माण होतं. गणेश उत्सव आपल्याला एकतेचा आणि एकमेकांसोबत आनंद वाटून घेण्याचा संदेश देतो. म्हणूनच यावर्षी गणेश उत्सव साजरा करताना भक्तीसोबतच सामाजिक भानही जपून आपला परिसर स्वच्छ ठेवूया, ध्वनी प्रदूषण टाळूया, पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी मूर्तीचा वापर करूया आणि विसर्जनही पर्यावरणाची काळजी घेऊन करूया. आणि हो नगरकर, बाप्पाकडे मागताना फक्त स्वतःसाठी मागू नका, आपल्या कुटुंबासाठी सुख शांती, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद आणि आपल्या नगरकरांच्या प्रगतीसाठी बाप्पाचे आशीर्वाद मागूया. बाप्पाच्या आगमनाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलो, प्रत्येकाच्या मनात आनंद नांदो आणि प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदो, हीच बाप्पाच्या चरणी मनापासून प्रार्थना. चला तर मग भक्ती, आनंद आणि आपुलकीने आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करूया. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. गणपती बाप्पा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार नगरकर, थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शोची वेळ आता झालेली आहे। आपल्यासोबत मी आहे आर जे आदी आणि श्रोते हो, आज आहे गणेशोत्सवाची सुरुवात, गणेश चतुर्थी। सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। श्रोते मित्र हो, आपण या 10 दिवसामध्ये अर्थात गणेशोत्सवाच्या काळात थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शोमध्ये ऐकणार आहोत अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक आणि महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यावरील गणपती यांच्याविषयी माहिती। आणि ही माहिती आपल्याला उपलब्ध झाली आहे तू सुखकर्ता या पुस्तकातून, ज्याचे संपादक आहेत बबनराव किसनराव पाटील, प्रकाशक आहेत डॉक्टर सौ नंदिता बबनराव पाटील आणि प्रकाशक आहेत वास्तुरहस्य प्रकाशन। तेव्हा आजचा हा पहिला एपिसोड, पहिला गणपती आहे मोरगावचा मयुरेश्वर। बुद्धीची देवता गणपती हे भारतभर लोकप्रिय असलेले दैवत आहे। संपूर्ण देशभर अगदी गावागावात गणपतीची मंदिरे आढळतात। प्रत्येक कार्याच्या आरंभी अग्रपूजेचा मान या देवतेला मिळालेला आहे। महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि पुण्यकारक समजली गेलेली 8 गणपतींची यात्रा म्हणजे अष्टविनायक यात्रा। ही पवित्र अशी अष्टविनायक यात्रा जिथून सुरू होते आणि जिथे संपते असे मानले गेले आहे ते गाव म्हणजे मोरगाव। मोरेश्वर किंवा मयुरेश्वर या नावाने इथला गणपती प्रसिद्ध आहे। गणपत्य संप्रदाय आणि त्याच्याशी संबंधित असलेले प्रसिद्ध सत्पुरुष श्री मोरया गोसावी यांचा संबंध या ठिकाणाशी अगदी पूर्वापार जोडलेला दिसतो। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात कऱ्हा नदीच्या तीरावर वसलेले हे पवित्र ठिकाण याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक दंतकथा पुराण कथांसाठी प्रसिद्ध आहे। पौराणिक कथानुसार सिंधू नावाच्या दैत्याचा नाश गणपतीने याच मोरगावी केल्याचे सांगितले जाते। तसंच जनमानसामध्ये अशी ठाम समजूत आहे की पवित्र अष्टविनायक यात्रेची सुरुवात आणि शेवट असे दोन्हीही याच ठिकाणी केले तरच या यात्रेचे पुण्य लाभते। गणपत्य संप्रदाय जो गणपतीला सर्वोच्च देवता मानतो त्यांचे मोरगाव हे आद्यपीठ। विविध पुराणांमधून मोरगावचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात। गणेश पुराणानुसार गणपतीच्या 3 महत्त्वाच्या ठिकाणांपैकी मोरगाव हे एक ठिकाण आहे। इतर 2 ठिकाणे म्हणजे हिमालयातील कैलास पर्वत आणि पाताळ लोकांमधील आदिशेषाचे ठिकाण। तर मुद्गल पुराणामध्ये मोरगावचे वर्णन करण्यासाठी जवळजवळ 22 प्रकरणे वापरली आहेत।

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com/Venus Devotional.
1: गणेश पुराण सांगते की त्रेता युगामध्ये गणेशाने सिंधूर राक्षसाचा वध करण्यासाठी पार्वतीच्या पोटी जन्म घेतला. मिथिलेचा राजा चक्रपाणी आणि त्याची पत्नी उग्रा यांचा पुत्र म्हणजे सिंधू हा दानव होता. सूर्याच्या शक्तीमुळं उग्रा हिला गर्भधारणा झाली होती, परंतु त्या गर्भाचे तेज तिला सहन होईना म्हणून तिने तो गर्भ समुद्रात सोडून दिला. त्या गर्भातून एका मुलाचा जन्म झाल्यावर समुद्रानं तो मुलगा चक्रपाणीला परत केला, त्याचे नाव सिंधू ठेवले. सूर्यदेवानं सिंधूला एका कलशातून अमृत बहाल केले. तो कलश सिंधूने गिळंकृत केला आणि आपल्या गळ्यामध्येच ठेवला. त्यामुळे उन्मत्त झालेला सिंधू त्रिलोकास त्रास देऊ लागला. सर्वांनी गणपतीला साकडे घातले आणि सिंधूच्या अत्याचारांपासून सुटका करण्याचे आवाहन केले. गणपतीने सिंधूशी युद्ध केले आणि त्याचे दोन तुकडे करून त्याच्या घशातील अमृताचा कलश बाहेर काढला. त्यावेळी गणपती हा मोरावर बसून आला होता असे समजले गेल्यामुळं त्याला मोरेश्वर किंवा मयुरेश्वर असे नाव पडले. मोरगावच्या मंदिराच्या बांधकामाचा नक्की कालखंड सांगता येत नाही, परंतु श्री मोरिया गोसावी आणि मराठी साम्राज्याचे पंतप्रधान असलेले पेशवे यांनी या मंदिराला बरीच मदत केल्यामुळं हे मंदिर फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. उत्तराभिमुख असलेले हे मंदिर एका छोट्या टेकडीवर वसलेले असल्यामुळं नगारखान्यापर्यंत जाण्यासाठी 11 पायऱ्या चढून जावे लागते. मंदिराच्या आवारात 2 मोठ्या दीपमाळा असून मंदिराच्या समोरच गणेशाचे वाहन असलेला 1 6 फूट उंचीचा पाषाणातील उंदीर बसवलेला दिसतो. चतुर्भुज गणेशाच्या 2 हातात पाश आणि अंकुश असून 1 हात गुडघ्यावर ठेवलेला आहे तर दुसऱ्या हातात मोदक आहे. भाद्रपद चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थीला इथं मोठा उत्सव केला जातो. मोरगावचं अंतर मुंबईपासून जवळपास 240 किलोमीटर आहे. जवळच पुण्याचं विमानतळ, त्याचबरोबर रेल्वे स्थानक आहे. तर हा होता मोरगावचा मयुरेश्वर. आता घेऊया एक छानसं भक्तिमय

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे गणराया तुझ्या चरणी आज एकच प्रार्थना आमच्या प्रत्येक घरात सुख शांती आणि समाधान नांदू दे संकट दूर कर प्रत्येकाच्या मनाला बळ दे आणि नव्या सुरुवातीसाठी आशीर्वाद दे तुझ्या आगमनानं आज मन प्रसन्न झालंय अशाच भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया

वेलकम बॅक. तर मित्रांनो, आता विदर्भातील अष्टविनायकातला पहिला गणपती कोणता आहे हे आता आपण जाणून घेऊया. देई अष्टदिग्गजांना बल आपुले जो सदा, धरणीच्या या रक्षणा विनायक तो वंदुया. जो स्वतः उत्पन्न होत नाही किंवा नाशही पावत नाही अशा गजमुख विनायकांच्या 8 अवतारांचे वर्णन मुद्गल पुराणामध्ये आहे. यामुळं प्रभावित झालेल्या गणेश भक्तांच्या श्रद्धा, भक्ती व विश्वासपूर्ण संकल्पनेतून रायगड आणि पुणे जिल्ह्यात मिळून 8 पवित्र स्थाने निर्माण झाली, जी अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रत्येक स्थानाचे वैशिष्ट्य सांगणाऱ्या कथा पुराणांशी निगडीत आहेत. त्यांची सत्यासत्यता पडताळून पाहणे कठीण आहे, पण ती जागृत दैवतस्थाने म्हणून प्रसिद्ध आहेत. याच न्यायाने विदर्भ प्रांतातही अष्टविनायकांची पवित्र स्थाने आहेत. ती ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहेत. त्यासाठी काही मंदिरांचा रघुजीराजे भोसले यांनी 18व्या शतकात जीर्णोद्धार केला आहे असे दिसते, पण ती मंदिरे यादवकालीन आहेत असं पुरातत्ववेत्त्यांनी सिद्ध केलं आहे, त्यामुळे त्यांना अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. या पवित्र स्थानांशीही पुराणकथा निगडीत आहेत. पुरातन काळापासून कपिमुख व गजमुख यक्षपूजा ही गावच्या संरक्षणासाठी केली जात आहे. कपिमुख म्हणजे हनुमान आणि गजमुख म्हणजे गजानन. अतिपुरातन असलेल्या या मंदिरातील सुंदर प्रतिमाही पुरातन आहेत, पण त्यावर सेंदुराचा लेप चढल्यामुळं त्यांचे सौंदर्य स्पष्टपणे दिसत नाही. शिल्पकारानं त्या मूर्तीमध्ये कोरलेले सौंदर्य व पावित्र्य शोधून काढण्यासाठी श्री श्रीपाद चितळे यांनी अथक प्रयत्न केले. एवढंच नाही तर आपल्या छोट्याशा पुस्तकातून विदर्भातील अष्टगणेश स्थाने, त्यांची माहिती व महती गणेश भक्तांपर्यंत पोहोचविण्याचे अनमोल कार्यही त्यांनी केलं. तर विदर्भातला प्रथम विनायक आहे आदासा क्षेत्राचा शमी विघ्नेश. नागपूरजवळच सावनेर तालुक्यात आदासा हे प्राचीन गाव आहे. आदोस क्षेत्र नावाचा अपभ्रंश होऊन आदासा हे नाव प्रचारात आलं. जैमिनीय अश्वमेध पोथी, वायुपुराण, गणेशकोश यामध्ये या स्थानाचा उल्लेख आढळतो.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांची बुद्धी पालटणारा अशी ख्याती असलेला येथील वामनरूप गणेश आहे. टेकडीवर असलेल्या या गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर मोठा ओटा आहे. सध्या तिथं सभामंडप व गाभारा आहे. मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे. देवळाच्या भिंती मात्र भोसलेकालीन आहेत. 18व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार झाला हे तत्कालीन पत्रांवरून समजते. या क्षेत्राशी संबंधित पौराणिक कथा अशी आहे. महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडलं होतं. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी या आदोष क्षेत्री शमी वृक्षाच्या ठाई श्री गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाला आणि त्यानं दानवांचा संहार केला. या ठिकाणी मुद्गल ऋषींनी गणेश मूर्तीची स्थापना केली. तेच हे आदासा क्षेत्र. या ठिकाणची दुसरी कथा अशी की बळीच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी विष्णूनं वामनावतार घेतला होता. या कार्यात आपल्याला शक्ती प्राप्त व्हावी म्हणून त्यानं श्री गणेशाची आराधना केली व त्याच्या कृपेनं बळीच्या यज्ञाचा विध्वंस केला. या प्रसंगानंतर वामनानं वक्रतुंड नावानं गणेशाची मूर्ती स्थापन केली. तेव्हापासून हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं. गणेशाच्या 21 जागृत स्थानांपैकी हे एक जागृत देवस्थान आहे. यालाच पूर्वी शमीमूलपुरम या नावानंही ओळखलं जाई. गाभाऱ्यात नृत्यमुद्रेतील बालगणेशाची 15 फूट 7 इंच उंची व 7 फूट 2 इंच रुंद अशी मूर्ती आहे. ती उजव्या सोंडीची आहे. पाश, अंकुश, मोदक आणि आशीर्वाद मुद्रा धारण केलेली ही चतुर्भुज मूर्ती त्रिभंगाकृती आहे. गंडस्थळ किंचित तिरके असून सौम्य चेहऱ्यावर शांत भाव आहे. गंडस्थळावर शिल्पकाराने मुकुट दिलेला नाही, त्यामुळे मूर्ती प्राचीन आहे हे पुरातत्ववेत्त्यांनी सिद्ध केलं आहे. इथं गणेशापुढं उभं राहिल्यावर परमेश्वरापुढं माणूस क्षुद्र आहे ही भावना मनात येते. मूर्तीचे सर्व अवयव प्रमाणबद्ध आहेत. गजाप्रमाणे मूर्तीचे डोळे बारीक आहेत, पण बारीक नजर सर्वत्र आहे हे मूर्तीकारानं कौशल्यानं दाखवलं आहे. वर्षानुवर्ष मूर्तीला शेंद्राचा लेप दिल्यामुळं मूर्तीवर सूक्ष्म विशेष नीट कळत नाहीत. मूर्तीकारानं मात्र निर्गुण निराकारास सगुण साकार शिल्पात सहजतेनं बांधून ठेवलं आहे. म्हणूनच की काय दुसरे रघुजी भोसले सतत या गणेशाच्या दर्शनास येत आणि प्रजाही त्यांचे अनुकरण करीत असे. विदर्भाच्या अष्टविनायकातला हा प्रथम मानाचा गणपती. तेव्हा आपणही या श्री गणेशाला वंदन करूया आणि ऐकूया हे छानसं भक्तिगीत, अर्थात गणेशाचं गीत.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.

डॉक्टर नगरकर, आता आपण ऐकणार आहोत गड किल्ल्यांवरील श्री गणेशांविषयी माहिती. महाराष्ट्र हा दुर्गांचा देश. महाराष्ट्राची किल्ले बांधणी परंपरा कित्येक शतकांची. सह्याद्रीतील एखाद्या डोंगर शिखरावर उभं राहून चहुदेशांना नजर फिरवली तर दर दोन चार शिखराआड एखाद्या डोंगरमाथ्याला तटबंदीचे शेलापागोटे चढवलेले रूप दिसते. कोकणच्या किनारपट्टीवरही पाणकोटाची म्हणजेच जलदुर्गांची निर्मिती अनेक बेटे आणि खाड्यांच्या मुखांशी केलेली दिसते. अलीकडं पदभ्रमण म्हणजे ट्रेकिंगच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या तरुण पिढीची पावले गडकोट, दुर्ग आणि जलदुर्गाकडं वळू लागली आहेत. यामध्ये जसे इतिहासात गाजलेले किल्ले आहेत तसेच इतिहासाबद्दल मौन बाळगलेले अप्रसिद्ध किल्लेही आहेत. अशा गडकोटांच्या आश्रयानेच महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहासाचे कोंदण लाभले. बहुतेक दुर्गांवर पाणी आढळते. टाकी, विहिरी, तलाव यामध्ये वर्षभराचे पाणी साठवून ठेवले जाते. गडावरच्या शिबंदीसाठी बांधलेली लहान मोठी मंदिरेही आढळतात. गड देवतांमध्ये शंकर, देवी, मारुती, गणपती यांचे प्रमाण अधिक आहे. श्री गणरायांची स्थापना जशी गडांवरील मंदिरांमध्ये आढळते तशीच ती तटबुरुजांवरील एखाद्या कोपऱ्यात, दरवाजांच्या माथ्यावर किंवा गणेशपट्टीवरही आढळते. कधीकधी एखाद्या कातळकड्यावरील अवघड जागीही श्री गणेश दर्शन घडू शकते. यातील काही गणेश प्रतिमांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. कुलाबा किल्ल्यावरील श्री गणेश पंचायतन. श्रोते हो, रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे श्रीबाग म्हणजेच अलिबाग. खुद्द शहरात असणारा हिराकोट, समुद्रातील नवघर खडकावरील शिवनिर्मित कुलाबा आणि त्याचा सोबती सर्जेकोट असे तीन किल्ले या किनारपट्टीवरील गावात आहे. कुलाबा किल्ल्यावरूनच आंग्रे घराण्यानं महाराष्ट्राच्या नाविक इतिहासाला घडवले. या किल्ल्याच्या मध्यवर्ती जागेवर श्री गणेश पंचायतन आहे. त्या मंदिराची उभारणी बहुधा रघोजी आंग्रे यांनी इसवी सन 1756 केली. गाभाऱ्यात कमरे एवढ्या उंचीचा कट्टा किंवा ओटा आहे. त्यावर मध्यभागी श्री गणराय विराजमान झाले आहेत. मूळ स्थापना यथार्थ, सर्व भक्तांचा कृतार्थ, गजानन तो समर्थ, स्वामी येथे नांदतो. सुमारे 45 सेंटीमीटर उंचीची पांढऱ्या संगमरवरात घडलेली अशी ही उजव्या सोंडेची श्री सिद्धिविनायकाची लोभसवाणी मूर्ती आहे. देवपीठावर मध्यभागी असलेल्या या मूर्तीच्या पुढील बाजूस ईशान्य कोपऱ्यावर श्री देवी, आग्नेय कोपऱ्यावर श्री सूर्यनारायण, मागील बाजूस नैऋत्येस श्री शंकर आणि वायव्य कोपऱ्यावर श्री विष्णुमूर्ती आहे. असे हे गणेश पंचायतन आहे. याशिवाय यशवंत दरवाजाच्या गणेशपट्टीवर रिद्धिसिद्धीसह गणपती आहे. तेव्हा ऐकूया एक छानसं भक्तिगीत.

मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आवाज लाखो भक्तांच्या श्रद्धेचा, एक नाव संकटावरती मात करण्याचं बळ देणारं, एक रूप ज्याच्या दर्शनानं मनाला समाधान मिळतं आणि एकच जयघोष गणपती बाप्पा मोरया। आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय, सोबत घेऊन आलाय आनंद उत्साह आणि नव्या आशेची किरण। बाप्पाच्या कृपेनं तुमच्या आयुष्यातील विघ्न दूर होऊ देत, प्रत्येक स्वप्नाला नवी दिशा मिळू दे आणि तुमच्या घरात सुख समाधान कायम नांदू दे। आपल्या सर्व स्नेहालयाच्या टीम कडून, रेडिओ नगर 90.4 FM संपूर्ण परिवाराकडून, गणेशोत्सवाच्या आपल्या सर्व लाडक्या श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा।

0: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बॅक मित्रांनो, आज आहे मराठी नाट्य अभिनेते आणि हिंदी मराठी चित्रपट अभिनेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर, त्यांचा आज जन्मदिन 14 सप्टेंबर 1932 या दिवशी चिपळूण या ठिकाणी डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा जन्म झाला। 1960 ते 1990 या काळातले ते मराठीतले पहिले सुपरस्टार होते। स्त्रीरोग तज्ज्ञ इरावती कर्णिक या काशीनाथ घाणेकर यांच्या पहिल्या पत्नी होत। त्यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर काशीनाथ घाणेकर यांनी अभिनेत्री सुलोचनाबाईंची कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केलं। कांचन घाणेकरांनी स्वतःच्या वैवाहिक सहजीवनावर नाथ हा माझा नावाचं पुस्तक लिहिलं। इरावती घाणेकर यापुढे डॉक्टर इरावती भिडे झाल्या। अभिनय सुरू करण्यापूर्वी काशीनाथ घाणेकर व्यवसायानं दंतवैद्य होते, म्हणजे डेंटिस्ट होते। सन 1960 ते 1980 कालावधीत काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्य चित्रसृष्टीचे पहिले सुपरस्टार होते आणि त्या काळात ते सर्वात मोठे मानधन घेणारे स्टार होते। दादी माया 1966 साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका केली होती। वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली। या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये अत्यंत उत्कृष्ट असा अभिनय केलाय। 1968 प्रदर्शित झालेल्या मधुचंद्र या मराठी चित्रपटापासून काशीनाथ घाणेकर एक मोठा मराठी चित्रपट स्टार बनले।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नाटक रंगमंचावर पहिली शिट्टी पडली ती काशीनाथ घाणेकर यांना. असे एक अलौकिक अद्भुत कलाकार न भूतो न भविष्यती. त्यांनी भूमिका केलेली काही नाटकं आहेत, रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, आनंदी गोपाळ, इथे ओशाळला मृत्यू, गारंबीचा बापू, तुझे आहे तुझपाशी, मधुमंजिरी, शितू, सुंदर मी होणार. काशीनाथ घाणेकर यांनी मराठी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या. त्यांचे काही मराठी चित्रपट हे आहेत, मराठा तितुका मेळवावा, पाहू किती रे वाट, एकटी, झेप, देवमाणूस, पाठलाग, मधुचंद्र, हा खेळ सावल्यांचा, सुखाची सावली, मराठा तितुका मेळवावा, पडछाया, धर्मपत्नी, लक्ष्मी आली घरा, प्रीत शिकवा मला, मानला तर देव, घर गंगेच्या काठी, चंद्र होता साक्षीला, गारंबीचा बापू. आणि मित्र हो, हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भूमिका केल्या, ते होते दादीमा आणि अभिलाषा. असे हे महान कलाकार अमरावती या ठिकाणी एका नाटकामध्ये अभिनय करत होते. त्याचवेळेस 2 मार्च 1986 त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या प्रयोगानंतरच काही वेळातच त्यांचं निधन झालं. अशा या महान कलाकाराला रेडिओ नगर आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन. ऐकूया त्यांनी भूमिका केलेल्या एका चित्रपटातलं हे गीत.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मित्र हो, बॉलिवूडमधला आणखीन एक तरुण अभिनेता, गायक आणि टेलिव्हिजन होस्ट जो बॉलिवूडमध्ये सामाजिक विषयांवर आधारित आणि काही चित्रपट आणि असे हटके चित्रपटांसाठी ओळखला जातो ते म्हणजे आयुष्यमान खुराणा. खरं नाव त्यांचं होतं निशांत खुराणा, नंतर त्यांनी नाव बदललं. 14 सप्टेंबर 1984 त्यांचा चंदीगड या ठिकाणी जन्म झाला. DAV कॉलेज आणि पंजाब विद्यापीठात त्यांचं मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले. आयुष्यमान खुराणा यांनी 2004 लोकप्रिय रियालिटी शो MTV रोडीज सीझन 2 जिंकून प्रसिद्धी मिळवली होती आणि त्यांनी 2012 चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी रेडिओ जॉकी म्हणजे RJ आणि व्हिडिओ जॉकी म्हणजे VJ म्हणूनही काम केलं हे आपल्याला माहिती आहे. 2012 प्रदर्शित झालेल्या विकी डोनर या यशस्वी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि या पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांनी अंधाधुंद, बधाई हो, ड्रीम गर्ल, बरेली की बर्फी, दम लगा के हैया अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अंधाधुंद या चित्रपटातल्या अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला. याशिवाय त्यांच्याकडे अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील आहेत. तेव्हा आता आपण ऐकूया आयुष्यमान खुराणा यांनी भूमिका केलेल्या त्यांच्या एका चित्रपटातलं गीत. आणि या गीताबरोबरच मी आपला रेडिओ मित्र RJ आदी आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. आपण कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया, नमस्कार, शुभ संध्याकाळ आणि मंडळी, आजचा दिवस ऐकगं इतका सुंदर आहे ना। आजची ही संध्याकाळ खरंच काहीशी खास आहे, कारण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आपल्या घरी घरी आगमन झालेलं आहे, म्हणजे घरोघरी आगमन झालं आहे। आणि ढोल ताशांचा गजर, आरतीचा आवाज, फुलांचा सुगंध आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, सगळं वातावरणच बाप्पाचं झालेलं आहे। आणि माझ्या घरी सुद्धा आज बाप्पा आलेत, आणि त्यामुळं माझ्यासाठीही हा आनंदाचा अगदी खास दिवस आहे। तुमच्या घरीही बाप्पांचं स्वागत किती उत्साहात झालं असेल ना, हे मला माहिती आहे, कारण आपल्या अहिल्यानगर शहरात देखील ना आज वेगवेगळ्या रूपात बाप्पा विराजमान झालेत। आणि आपल्या शहराचं श्रद्धास्थान असलेल्या विशाल गणपतीच्या दर्शनासाठी तर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। तर अशाच या भक्तिमय आनंदमय वातावरणात तुमची आणि माझी संध्याकाळ रंगवायला सुरू होत आहे सांज रंग हा शो। आणि मी तुमची लाडकी मैत्रीण आर्य कोमल आहे तुमच्या सोबत। तर मंडई रेडिओ नगर 90.4 FM वरील सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून गणेश उत्सवाच्या आणि गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। बाप्पा तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख समाधान आणि भरभरून आनंद घेऊन येवो, हीच मी बाप्पाकडे प्रार्थना करते। तर मंडई या सगळ्या गप्पा आपण मारणार आहोत आणि अशीच बाप्पांची छान छान गाणी ऐकणार आहोत। आणि बाप्पांना काय सांगायचंय हे देखील मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत्रे हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम

गणराया तू बुद्धीचा दाता, सुखाचा दाता, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती, तुझ्या चरणी नतमस्तक होऊनच एवढीच प्रार्थना। आमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर कर, प्रत्येकाच्या घरात सुख शांती ठेव आणि प्रत्येक मनात आनंद भरून दे। तुझ्या आगमनानं सजली आहेत घर आणि उजळली आहेत मन। रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 4:13 झालेत आणि सांज रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, माझ्या आवाजामध्ये आनंद जाणवतच असेल ना, कारण आज आहेच एवढा आनंदाचा दिवस. बाप्पा घरी आलेत तर बाप्पासाठी खूप खूप प्रेम आहे आपल्या मनामध्ये. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, आज बाप्पा आपल्या घरी आलेत. आणि खरं सांगायचं तर बाप्पाला आपण कितीही सुंदर सजावट केली, कितीही मोठी आरास केली, कितीही मोठा नैवेद्य दाखवला, तरी बाप्पाला सगळ्यात जास्त आवडतं ते म्हणजे आपल्या मनातलं प्रेम. म्हणून आज बाप्पासमोर हात जोडताना मोठमोठ्या गोष्टी मागण्यापेक्षा एकदा मनापासून सांगा, बाप्पा माझ्या घरात कायम आनंद ठेव, माझ्या माणसांना सुखी ठेव, आणि कितीही अडचणी आल्या तरी त्या सामोरं जाण्यासाठी ताकद मला दे. आणि मी तर नेहमी ही गोष्ट मागत असते, कारण बाप्पा असेल ना सोबत तर पुढे कितीही मोठी अडचण येऊ दे, कितीही मोठं संकट येऊ दे, फरक पडत नाही. कारण बाप्पा म्हणजे फक्त 10 दिवसांची पूजा नाहीये, बाप्पा म्हणजे आपल्या घरात आलेला आनंद, सकारात्मकता आणि आपलेपण आहे. या 10 दिवसांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ शक्य असेल तशी आरती करा, स्वच्छता ठेवा, फुलं नैवेद्य प्रेमानं अर्पण करा. बाप्पाची मूर्ती जिथे ठेवलीये तो परिसर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पाच्या नावानं होणारा उत्सव आनंदात साजरा करा, पण आवाज आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या. आता प्रसाद म्हणलं की बाप्पाच्या आवडीचा मोदक तर आलाच, उकडीचे मोदक, पुरणपोळी, नारळ, गुळाचा नैवेद्य हे सगळं प्रेमानं अर्पण करा. पण लक्षात ठेवा, पदार्थापेक्षा भावना मोठी असते, म्हणून भावना आतमध्ये काय असायला हवी हे आपल्या सगळ्यांनाच माहिती. आणि हो, बाप्पाला आज एक गोष्ट नक्की सांगा, बाप्पा तू 10 दिवसांसाठी आलास असं आम्ही म्हणतो, पण तू आमच्या मनात कायमचा राहा. अशाच भक्तीच्या, आनंदाच्या आणि आपल्या माणसांच्या गप्पांसोबत आपण छान गणेशोत्सव साजरा करत आहोत. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकित राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. गणपती बाप्पा मोरया.

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

संध्याकाळचे 4:29 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. नगरकर, आज कसा जल्लोष आहे? सगळीकडे गणपती बाप्पाचा जय घोष आहे. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या हाच आवाज कानावर पडतोय. एवढं छान उत्साहाचं वातावरण आहे आणि नगर शहर देखील आज एवढं भरलंय ना. म्हणजे मी दुपारी सहज विशाल गणपतीला गेले होते. बापरे, म्हणजे बाप्पाकडे बघून इतकं छान वाटलं, इतकी छान सजावट केली आहे तिथे, पण गर्दी एवढी होती. म्हणजे सगळ्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावलेली आहे आणि हे वातावरण फक्त विशाल गणपती इथेच नाहीये बरं का, तर सगळीकडे, अख्ख्या आपला अहिल्यानगर जिल्हा, जिल्ह्याबाहेर सगळीकडेच हे वातावरण आहे. कारण गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी, सजावटीसाठीचं लागणारं सामान हे सगळं घेण्यासाठी देखील गावात गर्दी आहे, मार्केटमध्ये गर्दी आहे, तर अशी प्रचंड गर्दी आहे. पण त्या सगळ्यांमुळे एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे वाहतूक कोंडी. हो, आणि गणेश चतुर्थी निमित्त अहिल्यानगर शहरात नागरिकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी नेप्ती नाका परिसरात आणि कल्याण रस्ता परिसरात जे गणपती बाप्पांच्या मूर्तीचे कारखाने आहेत तिथे गर्दी केली होती आणि त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली आहे. आणि याच परिसरात नाही तर ठिकठिकाणी सध्या वाहतूक कोंडी पाहायला मिळतीये, कारण आता बाप्पांचं आगमन होतंय. म्हणजे घरच्या बाप्पा तर आलेत, पण जे आपल्या इकडे वेगवेगळे मंडळ असतात त्यांचे बाप्पा आता येतील, तेव्हा खूप जास्त गर्दी होणार आहे. आणि जर गावात तुम्हाला अडकायचं नसेल तर पटकन पटकन कामं आवऱ्या, पटकन पटकन घरी निघून जा, कारण आपल्या बाप्पासोबत सुद्धा वेळ स्पेंड करायचा आहे. आणि जर मिरवणुकीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी.

46 मिनिटं झालं तर सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. आणि आज सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण बाप्पा आलेत. आणि मंडई आपला अहिल्यानगर शहराचं ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची शास्त्रोक्त पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि या कार्यक्रमानंतर अहिल्यानगर शहरात गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला आहे, अगदी उत्साहात प्रारंभ झालाय. आणि यंदाचा गणेशोत्सव आहे ना जो 12 दिवस चालणार आहे, त्यामुळे मजाच मजा आहे, जास्त मजा आहे 2 दिवस. आणि तर मंडई अहिल्यानगर शहरातील माईवाडा भागात विशाल गणपती मंदिर असून भव्य आणि 3 हातांनी आशीर्वाद देणारी गणेश मूर्ती आहे जी खूप छान आहे. तसंच आपल्या केडगाव मधील राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टच्या इथे ट्रस्टच्या वतीनं 22 फूट उंची असणारा बाप्पांचा आगमन सोहळा झालेला आहे, अशी आगळी वेगळी मूर्ती त्यांनी आणलेली आहे. तसंच अहिल्यानगर शहरातील मानाचा 9वा गणपती म्हणून ओळख असलेला माईवाडा परिसरातील नवरत्न मित्र मंडळानं यावर्षी 13 फुटी गणपती मूर्ती स्थापित केलेली आहे. ती देखील अतिशय सुंदर आहे, मनमोहक रूप आहे. बघता क्षणी आपण बाप्पाच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडू असे सगळे रूप आहेत. तर इतके सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या यावर्षी आहेत. आणि बाहेर जेव्हा जातो ना, किंवा मी ऑफिसमधून बाहेर निघेल, तेव्हा माझ्या डोक्यात एकच असेल की कोणत्या मंडळानं कशी गणपती बाप्पांची मूर्ती साकारलेली आहे, कोणाचं वेगळेपण आहे असं मला वाटतं. पण कधी कधी असं वाटतं की ह्या वेगळेपणाच्या नादात आपण जे जुनं आहे ते कुठे हरवून बसू नये ही इच्छा आहे. तर अशा प्रकारे सगळीकडेच गणपती बाप्पा उत्साह साजरा होतोय. गणपती बाप्पा उत्सव जो आहे तो साजरा होतो आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, काही शब्द असे असतात ना जे फक्त आपल्या कानावर पडत नाही तर थेट मनाला स्पर्श करून जातात. जसं की माँ, दोस्त, प्यार, उमेद हे शब्द कोणत्याही भाषेतले असले तरी त्यामागची भावना मात्र प्रत्येकाला समजते. आणि म्हणूनच भाषा ही फक्त बोलण्याचं साधन नसते, ती आपल्या भावना व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आज 14 सप्टेंबर म्हणजेच हिंदी दिवस. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला संघाची राजभाषा म्हणून स्वीकारण्यात आलं आणि म्हणूनच दरवर्षी हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदीची खासियत म्हणजे ती फक्त एका भागापुरती मर्यादित नाहीये. वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकमेकांशी जोडले जातात, संवाद साधतात आणि त्या संवादात हिंदीचा मोठा वाटा आहे. पण आज हिंदी दिवसाच्या निमित्तानं एक छोटीशी गोष्ट आपण नक्की लक्षात ठेवूया. आपली भाषा कोणतीही असो पण ती मनापासून बोलूया आणि दुसऱ्याच्या भाषेचाही तितकाच आदर करूयात. कारण भाषा मोठी किंवा छोटी नसते, मोठं असतं ते त्या भाषेतून व्यक्त होणारं आपलं प्रेम, आपुलकी आणि माणुसकी. हिंदी दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: फोन ही नहीं उठा रहे, बस आते ही होंगे. लो दी आ गए सब.

0: मंडळी गणपती पाहून पुरा फर्म आवाज तुमचा. आणि आज उत्साहाचा छान दिवस आहे, कारण आज गणपती बाप्पा आलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसतो आहे आणि माझ्याही चेहऱ्यावर आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी आज गणपती बाप्पा तर आलेत, गणेश चतुर्थी आहे, त्याचबरोबर आज आहे हिंदी दिवस. आणि हिंदी आपल्या रोजच्या बोलण्यातली, मनातली आणि भावनांशी जोडलेली भाषा आहे बरं का. पण हिंदी शिकवणारे शिक्षक या भाषेकडे कसं पाहतात, हिंदीचं महत्व, तिची गोडी आणि आजच्या काळात हिंदी का महत्वाची आहे हे आपण जाणून घेऊयात. आणि त्यासाठी आता आपल्या सोबत आहेत रेसिडेन्शियल विद्यालयातील हिंदीचे शिक्षक प्रशांत ढगे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार अहिल्यानगर. 90.4 FM ऐकणाऱ्या माझ्या सर्व श्रोते बंधू भगिनींना, विद्यार्थी मित्र मैत्रिणींना आणि हिंदी प्रेमींना हिंदी दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मी प्रशांत ढगे सर, रेसिडेन्शियल विद्यालय अहिल्यानगर. आज हिंदी दिनाच्या निमित्ताने आपल्याशी या माध्यमातून संवाद साधताना मनापासून आनंद होत आहे. मित्रांनो, भाषा ही केवळ संवादाचे साधन नसते, ती माणसाच्या भावना, विचार आणि संस्कारांना जोडणारा सुंदर सेतू असते. हिंदीने भारतातील विविध प्रांत, संस्कृती आणि माणसांना जोडण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. आणि हिंदी भाषेचा विचार करताना मला सर्वप्रथम आठवतात संत कबीरांचे हे सुंदर शब्द.

0: किती मार्मिक संदेश आहे या दोह्यामध्ये. गुरु म्हणजे केवळ धडा शिकवणारी व्यक्ती नव्हे, गुरु म्हणजे जीवनाला दिशा देणारा दीपस्तंभ. आई वडील आपल्याला जीवन देतात, पण त्या जीवनाला अर्थ आणि दिशा देण्याचे काम गुरु करतात. विद्यार्थ्याच्या मनातील क्षमता ओळखून त्यांना स्वप्न पाहायला आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला शिकवणारा प्रत्येक शिक्षक हा खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माता असतो. हिंदी शिक्षक म्हणून माझ्यासाठी हिंदी हा केवळ अभ्यासक्रमातील एक विषय नाही, हिंदी ही माझ्या अध्यापनाची साधना आहे. एखादी कविता शिकवताना तिच्यातील भावना विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणे, एखादी कथा शिकवताना त्यातून जीवनमूल्य समजावून सांगणे आणि एखादा दोहा शिकवताना त्यामागचे जीवनदर्शन विद्यार्थ्याच्या मनात रुजवणे, यातच शिक्षक म्हणून माझा आनंद आहे. आजच्या हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो, हिंदी फक्त गुणांसाठी शिकू नका, हिंदी मनापासून जगा, हिंदी वाचा, हिंदी बोला, हिंदी साहित्याचा आस्वाद घ्या, कारण भाषा आपल्याला व्यक्त करते आणि साहित्य आपल्याला समृद्ध करते. आणि एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवूया, हिंदीचा सन्मान करण्यासाठी मराठीचा अभिमान कमी करण्याची गरज नाही. भारताची खरी ताकदच आपल्या भाषिक विविधतेमध्ये आहे. चला आजच्या या हिंदी दिनी आपण एक छोटासा संकल्प करूया, भाषेवर प्रेम करूया, गुरूंचा आदर करूया, ज्ञानाची कास धरूया आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्काराचा समृद्ध वारसा देऊया. शेवटी माझ्या अहिल्यानगरच्या सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा हिंदी दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ज्ञानाचा दीप असाच तेवत राहो, हिंदीचा गौरव वाढत राहो आणि गुरूंच्या संस्कारांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे जीवन उजळत राहो. धन्यवाद. जय हिंदी, जय मराठी, जय हिंद.
1: मंडई, हिंदी बद्दल आपल्या अहिल्यानगर मधील रेसिडेन्शियल विद्यालयातील हिंदीचे शिक्षक प्रशांत ढगे सर यांनी सांगितलेले विचार खरंच खूप सुंदर आहेत. भाषा शिकणं म्हणजे फक्त शब्द शिकणं नाही, तर त्या भाषेशी जोडणं आहे. हिंदी दिवसाच्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकित राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.

0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: गव्हाची ओंबी वारी.

0: श्रोत्यांनो नमस्कार, मी विजय पाटकर. आपण ऐकत आहात नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या, गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तसंच आज आहे हिंदी दिवस, त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी आता आपल्यासोबत आहेत हिंदीच्या साहित्याची आणि भाषेची जाण असणाऱ्या प्रोफेसर साहित्यिक डॉक्टर रुपाली दळवी ओहोळ मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार. हिंदी हमारी भाषा नहीं है बल्कि वह राष्ट्र को जोड़ने का बहुत महत्वपूर्ण जरिया है. आदिकाल से लेकर आधुनिक काल तक हिंदी ने हमारे राष्ट्र को जोड़ने का महत्वपूर्ण काम किया है. हिंदी न केवल हमारी एक भाषा है बल्कि वह हमारे राष्ट्र का अभिमान है, गौरव है, हमारे संस्कृति की पहचान है. आप सभी श्रोताओं को डॉक्टर रूपाली दळवी ओहोळ की ओर से हिंदी दिवस ढेर सारी शुभकामनाएं.
1: मॅडम खरं तर या सुंदर शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. तर मंडळी आज हिंदी दिवसाच्या निमित्तानं आपल्यासोबत होत्या हिंदीच्या प्राध्यापिका आणि साहित्यिक डॉक्टर रुपाली दळवी ओहोळ मॅडम. आणि अतिशय सुंदर विचार त्यांनी सांगितलेले आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हिंदी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो, या वर्षी गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तो 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। तेव्हा या गणेशोत्सवाच्या काळात थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत। महाराष्ट्रातील अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक आणि महाराष्ट्र राज्यातल्या गड किल्ल्यावरचे गणेश मंदिर याविषयी माहिती, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या दरम्यान थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आर जे आदी सोबत दुपारी 2 ते 4 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर। गणपती बाप्पा मोरया।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया। सांजरंगाच्या या सुंदर संध्याकाळी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज घराघरात बाप्पाचं आगमन झालंय, कुठे आरतीचे सूर आहेत, कुठे मोदकाचा सुगंध आहे, तर कुठे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह। आणि या आनंदात बाप्पाबद्दल आपल्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी काही जणांशी संवाद आपण साधलेला आहे, म्हणजेच आपले काही मित्रमैत्रिणी आपल्या सोबत आहे। तर आता आपल्या सोबत आहे सागर। हाय सागर।
1: हाय, मी सागर बोलतोय। मी सध्या मुंबईला राहतो, त्यामुळे इथला गणपतीचा माहोल बघायला मिळतोय। गणपती येणार म्हटलं की इथं आधीपासून एकदम तयारी सुरू होते। लालबागच्या राजाचा तर एक वेगळाच उत्साह असतो, तिकडे गर्दी, सजावट, ढोल, ताशे सगळीकडे एकदम भारी वातावरण असतं। आणि आमच्या घरातही यंदा गणपती बसणार आहे, त्यामुळे आमच्याकडेही तयारी सुरू आहे। घराची साफसफाई, सजावट, बाप्पासाठी काय नवीन करता येईल हे सगळं चालू आहे। म्हणजे मुंबईला गणपती आणि घरचा गणपती दोन्हीचा आनंद वेगळाच आहे। गणपती बाप्पा मोरया।
0: श्रोता हो, सागरला तर गणपती बाप्पा आलेत म्हणून खूप आनंद झालाय आणि तो आनंद आपल्या सगळ्यांनाच झालेला आहे। आणि हाच आनंद रेडिओ नगर 90.4 FM वरून आपले काही मित्रमैत्रिणी व्यक्त करत आहेत। मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। काही आगमन अशी असतात ना ज्यांची वाट आपण वर्षभर पाहत असतो, आणि बाप्पाचं आगमन म्हणजे तर आपल्या घरातला एक खास पाहुणाच येतोय असं
2: वाटतं। पुरे एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श।
0: बाप्पा तुझ्या समोर हात जोडताना मोठ मोठ्या गोष्टी मागाव्याशा वाटत नाहीत, फक्त आमच्या माणसांना सुखी ठेव, घरात आनंद ठेव आणि अडचणींच्या वेळी लढण्याचं बळ दे, एवढंच मागावं।

अशाच प्रेमानं भक्तीनं आणि उत्साहानं साजरा करूया हा गणेशोत्सव. रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरी.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पांचं मनपूर्वक स्वागत आपण केलेलं आहे आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, बाप्पा म्हणजे श्रद्धा, बाप्पा म्हणजे आनंद आणि बाप्पा म्हणजे आपल्या मनाला मिळणारी एक वेगळीच शांतता. आज बाप्पा आलेत म्हणून आपण सगळे आनंदी आहोत आणि सगळ्यांनाच बाप्पाबद्दल खूप काही बोलायचंय, ते किती उत्साही आहेत ते सांगायचंय आणि हेच आपण आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वरील सांजरंग या शो मध्ये ऐकत आहोत. आणि आता आपली मैत्रिणी म्हणजेच वैष्णवी आपल्या सोबत आहे. हाय वैष्णवी.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्ने कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. नमस्कार, मी वैष्णवी कुलकर्णी. सर्वांना सर्वात प्रथम गणपती चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आणि बाप्पांना समोर पाहिलं की खरंच मन खूप प्रसन्न होतं. कितीही दिवसाची धावपळ असली तरी बाप्पा घरी आले की सगळं वातावरण बदलून जातं. आणि आज या खास दिवशी मी सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती माझ्यासाठी विशेष आहे. या आरतीवर मी नृत्यही केलं आहे, त्यामुळे बाप्पासमोर ही आरती म्हणताना आणि ऐकताना भक्तीबरोबरच माझ्या नृत्याची भावनाही मनात येते. बाप्पाकडे काही मोठं मागावंसं वाटत नाही, फक्त सगळ्यांच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद राहू दे आणि बाप्पाचा आशीर्वाद कायम असू दे, एवढीच मनापासून प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. धन्यवाद.
0: मंडळी, वैष्णवीला तर बाप्पा आलेत म्हणून खूप आनंद झालाय आणि तो आनंद तिनं आपल्या समोर व्यक्त देखील केलेला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि तुम्हाला कसं वाटतंय बाप्पा आलेत तर बाप्पांसाठी तुम्ही काय नवीन केलेत नक्की कळवा 90113290 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नात शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या पिरमान पिरमान गाव मोठ वरच गाणे गाव मोठ वरच गाणे।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: ओम गण गणपतेः नमः। वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आणि आजचा दिवस खरंच खूप सुंदर आहे, म्हणजे आपण वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो, या दिवसाची म्हणण्यापेक्षा या 10 दिवसांची वाट पाहत असतो, आणि फायनली तो दिवस आज आलेला आहे। गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि त्याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच होतोय। तर गणपती बाप्पांचं स्वागत तर आपण केलेलं आहे आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानं आज प्रत्येक घर आनंदानं उजळून निघालंय। आणि याच गप्पा, म्हणजे बाप्पांबद्दलच्याच गप्पा आपण आपल्या सांज रंगमध्ये ऐकत आहोत। आणि आपले काही मित्रमैत्रिणी आपल्यासोबत आहेत। आता आपल्यासोबत आहे दिशा। हाय दिशा।
1: हॅलो, मी दिशा। सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज गणपती बाप्पा आलेत आणि खूप सगळेजण खूप हॅप्पी आहेत। मी स्वतः, म्हणजे लिटरली मी एक वर्षापासून ज्याची वाट बघत होते तो दिवस आज आलेला आहे। मी सकाळीच गणेश मूर्ती जी आहे ती घरी आणली आहे आणि सगळेजण आज घरी आहे, खूप जास्त एन्जॉय करताय। सो सगळ्यांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। मस्त 10 दिवस एन्जॉय करा आणि गणपती बघायला जा। नगरमध्ये खूप ह्यावर्षी खूप मोठे मोठे गणपती बसलेत सगळीकडे मंडळांमध्ये। सो सगळं एन्जॉय करा 10 दिवस। आणि मला ह्या निमित्ताने एक दंताय जे गाणं आहे ते ऐकायचं आहे।
0: म्हणजे आताच आपण ऐकलं की दिशाला किती आनंद झालाय, त्यांनी त्यांच्या घरी कशा प्रकारे बाप्पा बसवलाय ते। आणि आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची। खरं म्हणजे आजचा दिवस खूपच सुंदर आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे। बाप्पांबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे, कारण बाप्पा प्रत्येकांच्या हृदयामध्ये राहतो। सगळ्यांच्या हृदयात बाप्पानं घर केलेलं आहे। बाप्पा आले की तसं घर पूर्ण पूर्ण वाटतं ना। म्हणजे आपण सगळे फॅमिली मेंबर्स असतो, तरीही बाप्पा नसतील तर असं वाटतं की कोणीतरी नाहीये। पण बाप्पा जेव्हा येतात ना तेव्हा घर भरल्या भरल्यासारखं वाटतं। तर असं हे बाप्पाचं रूप आहे जे मनामध्ये नेहमी राहणार आहे। आणि मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा, गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि जाता जाता ऐकूयात दिशाचं हे आवडतं गाणं। आणि उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शोमध्ये। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वर्णन लाभलेल्या

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचावर, RJ आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत प्राध्यापक आणि पत्रकार संतोष विष्णू सोनवणे. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एमफिल कथासंग्रह जो पडझड आहे, या पडझड कथासंग्रहाचे चिकित्सक अभ्यासक त्यांनी एमफिल केलं. PhD त्यांनी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा कृषीविषयक विचारांचा चिकित्सक अभ्यास सध्या त्यांचा PhD सुरू आहे. आणि त्याचबरोबर जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय ज्ञानेश्वर नगर भेंडा इथं 2003-04 या वर्षापासून ते सेवेत आहेत. प्राध्यापकसुद्धा ते आहेत आणि त्याचबरोबर पत्रकारितासुद्धा त्यांनी अनेक वर्ष केली. दैनिक सकाळ असेल, प्रभात, मराठवाडा साथी, राष्ट्र सह्याद्री, दैनिक नवभारत, दैनिक नवराष्ट्र, जलभूमी अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, अध्यात्मिक, कृषी क्षेत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडणं आणि त्यांना प्रसिद्धी देत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम त्यांनी आत्तापर्यंत केलं आहे. आत्तापर्यंत पत्रकारितेचा गेल्या 15 वर्षांपासूनचा त्यांचा अनुभव आहे. प्राध्यापक देखील आहे आणि आज आपण त्यांच्याशी नगर डायरी या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: धन्यवाद. नमस्कार मॅडम.
2: आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सर बालपणीचा काळ खूप सुखाचा असा म्हटला जातो, किंवा आपण कितीही मोठे झालो तरी आपलं बालपण कधीच विसरू शकत नाही. तुम्ही मूळचे कुठले आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मॅडम, मी मूळचा दहेगावने, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर येथील असून माझं बालपण दहेगावने या गावीच गेलं. जायकवाडीचा बॅकवॉटरचा जो भाग म्हणतो आपण, त्या धरणग्रस्त परिसरातला मी आहे. आणि त्याच परिसरामध्ये लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या सहकार्यानं, मार्गदर्शनातून जनता शिक्षण प्रसारक मंडळामध्ये मी शालेय शिक्षण घेतलं आहे. नंतर 12वी झाल्यानंतर लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता कला आणि शास्त्र महाविद्यालयामध्ये मी BA केलं आहे. नंतर निवार्स कॉलेज शेवगाव येथे मी MA केलं आहे. नंतर मी BEDसाठी मालेगाव सरदार कॉलेज ऑफ एज्युकेशन या ठिकाणी BEDचं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर घुले पाटील शिक्षण संस्थेमध्ये 2003-04 मी सेवेमध्ये आहे शिक्षक म्हणून.
2: नक्कीच. जसं तुम्ही तुमचा शैक्षणिक प्रवास देखील या निमित्तानं सांगितलात, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जडणघडणीमध्ये शाळेचा वाटा सुद्धा खूप महत्वाचा असतो, मुलाचा असतो. तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस आजही आठवतात का? शाळेतले शिक्षक आजही स्मरणात आहेत का, कॉन्टॅक्टमध्ये आहेत का?
3: निश्चितच मॅडम. बालपण देगा देवा हे आपण म्हणतो, ऐकतो. निश्चित लहानपणाच्या आठवणी प्रत्येकाच्या मनामध्ये असतात. वय वाढत जातं पण आठवण मात्र कायम राहते. तसं गावी शिक्षण घेत असताना शेती, वडील छोटंसं किराणा दुकान चालवायचे, शेतीला हातभार लावत किराणा दुकानात हातभार लावत गावामध्येच शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी 10वी आणि 12वीनंतर पुढं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे BA साठी मी जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आणि नंतर मग MAचं शिक्षण असेल, नंतर BEDचं शिक्षण असेल मालेगाव नाशिक येथून मी पूर्ण केलं आहे. आणि नंतर मग घुले पाटलांच्या संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेजवर मग 2003-04 आजपर्यंत सेवेमध्ये आहे.
2: नक्कीच. जसं तुम्ही BA ला ॲडमिशन घेतली, MA पूर्ण केलं,
3: हो मॅडम,
2: BED करावं किंवा DED करावं हे तुमचं आधीच ठरलं होतं का?
3: तसं ॲक्च्युली मला शिक्षक होण्याचा प्रचंड हौस होती, आवड पण होती. 12वीनंतर मला DEDला फॉर्म भरला मी, पण 2 वेळा फॉर्म भरून देखील त्यावेळेला DEDची फार क्रेज होती. DEDला नंबर लवकर लागत नव्हते. आणि एक उपजीविकेचं साधन, समाजामध्ये सन्मान, म्हणून लोक DEDकडं शिक्षकी पेशाकडे जायचे. आजही जातात, पण तो काळ थोडा आजच्यापेक्षा निश्चित वेगळा होता. मला देखील वाटायचं आपण DED करून शिक्षक व्हावं, गुरुजी व्हावं, एक आदराचं स्थान प्राप्त करावं. पण 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर देखील माझं मेरिट त्या DEDच्या यादीपासून थोडंसं मागच राहिलं. नंतर मग मी BA ला ॲडमिशन घेतलं. बी एला मी चांगले मार्क मिळवले. नंतर एम ए फर्स्टला ॲडमिशन घेतल्यानंतर मी ॲक्च्युली सेवगाव शहरानंतर मी इथं सालडा कॉलेजमध्ये आलो होतो एम ए करता. पण इथलं काही अडचणीमुळे मला परत मागं सेवगाव कॉलेज जावं लागलं एम ए सेकंड पार्ट करता. आणि सेकंड पार्ट करता करण्याच्या अगोदरच माझा त्यावेळेला बी एडला नंबर लागला सरदार कॉलेज ऑफ एज्युकेशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या मार्फत. मी त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन नंतर बी एड कम्प्लीट केलं होतं.
4: मालेगावला तुम्ही केलं?
3: मालेगाव सरदार कॉलेज ऑफ एज्युकेशन.
4: मालेगावचे दिवस कसे होते? कारण दहीगाव शेवगाव नगर ते थेट मालेगाव, कसे होते मालेगावचे दिवस?
3: विचार केला मॅडम तर आर्थिक परिस्थिती नाजूकच होती. म्हणजे ते दिवस आठवले की हसू पण येतं आणि एक वेगळ्या प्रमाणाची भावना मनामध्ये निर्माण होते की कुठल्याही सोयी सुविधा नव्हत्या. दहीगाव ने निघून थेट मालेगावला जायचं म्हटलं तरी पैसे घरच्यांना मागायचे, पण घरचे म्हणायचे किती पैसे देऊ. मी म्हणत तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे द्या. घरचे 300-400 रुपये द्यायचे आणि त्यामध्येच पूर्ण महिना काढायचा. मेसचा खर्च असेल, रूम भाडं वगैरे असेल, ते नंतर बरं तेव्हा काही फोनपे वगैरे काही सुविधा नव्हत्या. आणि मग काटकसर करत करत जरी भूक लागली तरी काही अवंतर बाहेरचं खायचं नाही. जेवढं मेस चढावेल तेवढंच सकाळ आणि संध्याकाळ आपलं कामाशी काम करायचं. आणखी एक मला बी एडचा अनुभव सांगू असं वाटतो. बी एडला मला जे कॉलेज भेटलं ते इंग्रजी माध्यमाचं, आणि त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम आणि हिंदी माध्यमाचे विद्यार्थी होते एकत्र. त्या ठिकाणी आम्ही मराठी मिडियमची गेलेली मुलं, आम्हाला सुरुवातीला इंग्लिश टू इंग्लिश टीचिंग तसं कठीणच गेलं. सुरुवातीच्या काळामध्ये कॉलेज सुरू झालं, आमचं थोडं ॲडमिशन 8-15 दिवस लेट झाल्यामुळं कॉलेज सुरू झालं, टीचिंग सुरू झालं होतं. आम्हाला थोडं जड गेलं. एक मन असं म्हणायचं आपल्याला जमणार नाही आता आपण मागं जाऊया, पण दुसरं मन म्हणायचं आपला मेरिट लिस्ट नंबर लागला आहे, एवढ्या प्रयत्नातून नंबर लागला आपण थांबायचं नाही, हार नाही मानायची. मग मात्र मनाशी निश्चय केला अक्षरशः कॉलेज संपलं कर रात्री रूमवर गेल्यानंतर रडू यायचं, आपण पास होऊ का, काय होईल आपलं आता, हे आपण आलोय खरी, ॲडमिशन घेतलंय, पैसे भरलेत घरच्यांनी. मग एक महिना गेला, शिक्षकांनी सपोर्ट केला त्या ठिकाणच्या, तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत. भरपूर त्यांनी सहकार्य केलं त्या टीचिंग स्टाफने आम्हाला. मराठी मिडियमची मुलं होती, हिंदी मिडियमची होती, उर्दू मिडियमची होती, सर्वांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त थांबा, स्टे करा, वेट करा, निश्चित तुम्हाला चांगलं होईल तुमचं. आत्ताच विचार करू नका पुढचं, अजून वर्ष जायचंय. आम्ही थांबलो आणि घडलो आणि मग आज पिढी घडवतोय.
4: नक्कीच नक्कीच. आणि जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुम्ही 2003-2004 पासून सेवेमध्ये आहात. 2003-2004 या वर्षामध्ये तुम्ही तिथे कसे आलात, किंवा तुमचे सुरुवातीचे या शाळेमधले दिवस तुम्हाला आजही आठवतात का?
3: हो मॅडम, जिजामाता उच्च माध्यमिक विद्यालय थोडक्यात आमची शाळा ज्युनियर कॉलेज जे आहे 11वी 12वी ते अटॅच आहे जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाला. वरती माध्यमिक विद्यालय भरताना आम्ही खाली ज्युनियरचं एक डिपार्टमेंट आहे किंवा त्या कॅम्पसमध्येच आमचं एक कॉलेज आहे 11वी 12वीचं. 3-4 हजर झाल्यानंतर आम्ही बी एड सुटल्यानंतर साधारणपणे वर्षभरामध्ये मी हजर झालो होतो घुले पाटलांच्या संस्थेमध्ये. आणि लोकनेते मारुतरावजी घुले पाटलांनी त्यांच्यामध्ये एक गुण असा होता की ती माणसं हेरायची. एखादा विद्यार्थी असेल, एखादा मुलगा असेल, एखादा तरुण असेल, त्याला विचारायचे बाबा तो काय करतो, कुठून आला, कुणाचा आहे. त्यांचा प्रत्येकाचा परिचय नव्हता, पण मग त्यांनी माझा परिचय करून घेतला. मी असंच दीपोळीच्या वेळेला दर्शनाला गेलो होतो दत्त मंदिरामध्ये, त्यावेळेस मला त्यांनी विचारलं अरे तू कुणाचा. मी सांगितलं मी विष्णुभाऊंचा मुलगा आहे, दुकानदारांचा मुलगा आहे. ठीक आहे ठीक आहे. नंतर मग मी त्यांच्याकडे मागणी केली, विनंती केली आणि त्यांनी मला सेवेमध्ये रुजू करून घेतलं. 3-4 मी सुरुवातीला विनानुदान तत्वावरती आम्हाला काही दिवस काढावे लागले. सुरुवातीचे अनुभव छान होते आमच्या कॉलेजमध्ये. उच्च माध्यमिकमध्ये तेव्हा शिवाजीराव घुले सर उपप्राचार्य होते, कडक शिस्तीचे होते. त्यांच्या शिस्तीमुळे आम्ही घडलो. आम्हाला कुठलाही अनुभव नव्हता शिकवण्याचा, अध्यापनाचा, पण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलो, घडत गेलो. आणि घडल्यानंतर मात्र मग आज देखील, आज जवळजवळ 24 होत आलेले आहेत, आम्ही ती सेवा अखंड चालू ठेवलेली आहे.
4: नक्कीच. या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये पत्रकारितेकडे कसे वळालात तुम्ही?
3: मॅडम, एक वेगळी इच्छा मनामध्ये होती, आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाकरता. पत्रकारितेतून मधून काही मानधन म्हणा किंवा धन मिळत नाही. मान मिळतो मॅडम, समाजामध्ये एक वेगळं पाहिलं जातं. आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मी सुरुवातीला पत्रकारिता करण्याचा विचार केला होता. त्याही अगोदर सांगावं असं वाटतं मला, मी 2003 अगोदर BA कॉलेजला असताना दैघोणे येथून पुण्यनगरी आणि लोकमतची पत्रकारिता करतो. कॉलेजला असल्यापासूनच मला तो छंद होता. म्हणजे त्यावेळेचा अनुभव असा होता की बातमी हाताने लिहायची, ती पाकिटमध्ये पॅक करायची एका पाऊचमध्ये आणि ती बस स्टँडवर येऊन त्या ST ड्रायव्हरकडून द्यायची आणि मग त्यांना विनंती करायची की तुम्ही काय करा, त्या बस स्टँडवर गेलं का त्या बॉक्स असायचा लेटर हेड त्या त्या त्या ठिकाणी टाकायचं असेल त्यांना विनंती करायचो. बातमी लिहिल्यानंतर एक दिवसानंतर ती नगरला यायची. नगरला आल्यानंतर ते पत्रक म्हणजे प्रत्येक पेपरवाले जे आहेत वृत्तपत्रवाले त्यांचं एक हे असायचं त्या ठिकाणी PTA असायची, त्या ठिकाणी ती घेऊन जायची. 2 दिवसानंतर मग ती बातमी ऑफिसला यायची आणि तिथून नंतर ती मग टाईप होऊन नंतर 2-4 दिवसांनी बातमी लागायची. आणि तेव्हापासून मला एक आकर्षण होतं की आपण काहीतरी समाजाकरता म्हणा आपण काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्यात ते गुण आहेत मग आपण त्या गुणांना वाव दिला पाहिजे.
4: नक्कीच. आणि वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रश्न जे आहेत ते मांडत गेलात, मग दैनिक सकाळ असेल, प्रभात असेल, मराठवाडा साथी असेल, राष्ट्र सह्याद्री, दैनिक नवभारत असेल, दैनिक नवराष्ट्र असेल, या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून जसं तुम्ही आता अनुभव सांगितला की बातमी लिहावी लागायची सुरुवातीच्या काळामध्ये त्या काळामध्ये आणि मग ती बातमी द्यावी लागत असायची आणि त्याची प्रक्रिया तुम्ही सांगितली. एखादी बातमी आहे का अशी की जी तुम्हाला वेगळी वाटली तू ती तुम्ही हेरली आहे आणि ती तुम्ही लिहून पाठवली, किंवा एखादा प्रसंग पत्रकारितेतला एखादा अनुभव आजही आठवतो का?
3: हो मॅडम, त्या कामात चांगला वाटतो की तेव्हा मला असं वाटतं की चांगला पाऊस झाला होता दैवनी परिसरामध्ये आणि त्या काळामध्ये ते 5 तलाव वगैरे जे होते ते पूर्ण क्षमतेने भरले होते आणि मला तेव्हाचा चांगला प्रसंग आठवतो की आज जसं पाऊस कमी आहे त्या काळात देखील थोडासा पाऊस कमी झाल्याकारणामुळं 5 तळे वगैरे भरलेले नव्हते पण जोराचा पाऊस झाला, 5 तळे भरले, शेतकऱ्यांना आनंद झाला आणि मला पण इतका आनंद झाला की आपण काहीतरी त्यांच्यासाठी लिहावं आणि म्हणून मी 5 तलाव भरल्याची बातमी त्यावेळेला मी पहिली पाठवली होती आणि तिचं मला अभिमान वाटतो आणि आनंद होतोय.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही गेल्या 24-25 वर्षांपासून कॉलेजमध्ये आहात. जिजामाता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालय ज्ञानेश्वरनगर भेंडा या ठिकाणी कार्यरत आहात. ज्या काळामध्ये तुम्ही शिक्षण घेतलं त्या काळामध्ये शिक्षण पद्धती अभ्यासक्रम हा वेगळा होता, पण आज तुम्ही अध्ययनाचं काम करत आहात आणि आत्ताच्या काळामध्ये किंवा बदलत्या काळामध्ये काही वर्षांपासून जर आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही बदल होत आहेत ते आपण पाहत आहोत, ते बदल आणि तुम्ही ज्या काळामध्ये शिक्षण घेतलं ते बदल यामध्ये खूप तफावत असेल, तर एक प्राध्यापक म्हणून हे बदल अध्ययनासाठी तुम्हाला कसे वाटतात किंवा विद्यार्थ्यांसाठी ते उपयोगाचे आहेत का?
3: आता बदल ही काळाची गरज आहे, बदल तर होणारच आहे काळानुसार, पण बदलामध्ये आपण कशी भूमिका निभावतो, आपण त्या बदलाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे फार महत्वाचं. पूर्वीचा काळ होता, आम्ही लहानपणी ज्यावेळेला मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतलं त्यावेळेला शिक्षक लोक होते आणि त्यांचा एक धाक दरारा वेगळाच होता. आत्ताच्या काळात तुम्ही जे म्हटले की थोडं बदलतं जग आहे, शिक्षण क्षेत्र बदलते, संक्रमण होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये, निश्चितच या बदलाकडे आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आणि मुलांना त्यांची जाणीव करू दिली त्या गोष्टीची की ह्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्यात, जाणीवपूर्वक त्याचा अंगीकार केला, तर तुमचं पुढचं जीवन, तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. आणि मला असं वाटतं निश्चितच आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, मुलांना त्या सकारात्मक गोष्टीची, येणाऱ्या भविष्याची, आपण करत असलेल्या कामाची कार्याची जाणीव करू दिली पाहिजे. एका बोलण्यानं लगेच त्यांच्यामध्ये फरक पडत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण वारंवार त्यांना जर त्याची जाणीव करून दिली त्यांना देखील वाटतं हे शिक्षक आपल्याकरता काहीतरी करतात आणि आपण यांचं ऐकलं पाहिजे आणि ऐकलं तर निश्चित बदल होतो या मानसिकतेचा निश्चित मी आहे.
4: नक्कीच. जसं काळानुरूप काही बदल होणं शिक्षण क्षेत्रामध्ये जे गरजेचेच होते आणि ते बदल होत आहेत, तंत्रज्ञानसुद्धा यामध्ये आलं. तंत्रज्ञान जे पूर्वी नव्हतं किंवा तंत्रज्ञानाची जोड आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जशी होते तशी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तंत्रज्ञानाची मदत होते आहे. AIचा वापरसुद्धा आता वाढतो आहे. वाटतं हा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्यासाठी करिअरसाठी उपयोगाचा आहे का?
3: निश्चितच मॅडम, AI तंत्रज्ञान आपण वापर कसा करतो त्याच्यावरती अवलंबून आहे. आपण जर विज्ञानाकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये शासन देखील सांगते आणि आपण जर खरोखर सतसत वेगबुद्धीनं जर त्याचा वापर केला तर AI तंत्रज्ञान हे आपल्याकरता आपल्या उज्ज्वल भविष्याकरता निश्चित उपयोगाचं आहे असं मला तरी वाटतं. पण आपण वापर मात्र त्याचा सतसत वेगबुद्धीनं केला पाहिजे.
4: नक्कीच, जसं विद्यार्थ्यांसाठी हे बदल होत आहेत तसे शिक्षकांना सुद्धा हे बदल ॲक्सेप्ट करावे लागतात. जसं की 2003-2004 या काळामध्ये तुम्ही सेवेमध्ये रुजू झालात तेव्हा फारसं तंत्रज्ञान नसावं, जेव्हा आता तंत्रज्ञानाचा वापर शिक्षकांना सुद्धा फारसा करावा लागतो आहे. म्हणजे पूर्वीचं मॅन्युअल वर्क असेल किंवा आता तंत्रज्ञानाची मदत घेऊन जे शैक्षणिक वर्क केलं जातं आहे, रिपोर्टिंग असेल किंवा इतर काही कामं असतील, तर ती आता तंत्रज्ञानाच्या मदतीनं केली जातात. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा अपडेट असणं गरजेचं आहे का?
3: निश्चितच मॅडम, अपडेट असलंच पाहिजे. जर आपण अपडेट नाही झालो तर आपण कालबाह्य होतो, आउटडेटेड होतो. आपण जसं मोबाईल आहे, आपल्याकडे मोबाईलला व्हर्जन येतात आणि ते सांगतं की हे व्हर्जन अपडेट करा. आपण जर नाहीच केलं तर तो हँग होतो, तो बंद पडतो. तसं आपलं शैक्षणिक कार्य आहे किंवा कुठलंही कार्य आहे किंवा काम आहे, क्षेत्र कुठलंही असू द्या, पण त्याच्यामध्ये अपडेट होणं ही काळाची निश्चित गरजच आहे.
4: नक्कीच नक्कीच. सध्याच्या काळामध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी आपण पेपर फुटीची अनेक प्रकरणं जी आहेत ती पाहिली, वाचली सुद्धा आणि ती घडत आहेत सुद्धा, तर याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर, त्यांच्या अभ्यासावर किंबहुना त्यांच्या पुढच्या भविष्याच्या करिअरवर सुद्धा परिणाम होतो आहे का? किंवा ही घटना तुम्हाला कशी वाटते, विद्यार्थ्यांना खरंच नुकसान देणारी आहे का?
3: निश्चितच, ग्रामीण भागातला विशेष करून, मी ग्रामीण भागातला असल्या कारणामुळे सांगतोय, ग्रामीण भागामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत की ते जीव तोडून मेहनत करतात, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत, क्लास नाहीत. मग त्यांची एक अपेक्षा असते की आपण, जे मी पालक म्हणून एक सांगतो की मी जे भोगलंय ते माझ्या मुलाला भोगू नये, येऊ नये वाटेल म्हणून आम्ही सांगत असतो. आणि ती मुलं पालन करतात, काही मुलं पालन नाही करत ती गोष्ट वेगळी मॅडम. सगळेच मुलं सगळ्यांच्याच ऐकतात हे पण नाही, पण बहुतांशी मुलं आज पण ऐकतात, जीव तोडून अभ्यास करतात. परिस्थिती, अडचणी, आर्थिक, सामाजिक सर्व गोष्टींचा विचार करून ते लढतात. आणि जर वरती पेपर फुटले, आणखी काही झालं, त्यांचा भ्रमनिराश होतो आणि मग त्यांना त्याचं वाईट वाटतं. आणि त्याचं कारण नसताना त्यांना तो एक्झाम रिपीट देणं किंवा मग कॅन्सल होणं, या गोष्टींचा मनस्ताप निश्चितच होतो. पण मला अभिमान वाटतो, आज आपण जर पाहिलं MPSC असेल, UPSC असेल, तर त्या स्पर्धा परीक्षेमधून आज ग्रामीण भागाचा टक्का वाढला आहे हे तुम्हाला देखील जाणवत असेल. आणि मी एक पत्रकार म्हणून देखील मी पाहतोय ते, मी आणि विशेष म्हणजे मी ज्यावेळेला पेपरला छापतो, मला एखाद्या मुलाचं MPSC मध्ये त्यानं एक्झाम पास झालंय, चांगले गुण त्याने पद मिळवलंय, त्या मुलाला मी हायलाईट करतो आणि ती बातमी माझ्या दैनिक नवभारतच्या, नवराष्ट्रच्या माध्यमातून मी जी सेवा करतोय त्यामधून त्यांना प्रसिद्धी देण्याचं काम करतो. प्रसिद्धी देण्याचं एकमेव कारण असं आहे मॅडम, मी बातमी छापतो, विनंती करतो वृत्तपत्रांना, संपादक साहेबांना, ते छापतात देखील, मी ती स्टेटस ठेवतो, बाकीच्यांना टाकतो. त्याचं कारण सांगतो मॅडम की ह्याची प्रेरणा बाकीच्या मुलांनी घ्यावी की हा मुलगा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या पदापर्यंत गेला. काही काही तर मुलं आमच्याकडे अशी आहेत की कुठल्याही प्रकारचे क्लास न लावणारे मुलं आहेत, घरी सेल्फ लर्न करणारे मुलं आहेत, स्वतः अभ्यास करणारे मुलं आहेत. मग त्या मुलांनी जर यश मिळवलं, इतकं कष्ट केलं त्यानं, मग आपण त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकू शकत नाही का? निश्चित टाकलीच पाहिजे. आणि त्याला प्रसिद्धी देणं, मी तर म्हणतो माझं आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे. आणि अशा मुलांपासून बाकीची मुलं प्रेरणा घेतात हे देखील आपल्याला सर्वांना माहितीच आहे.
4: नक्कीच, सध्याच्या काळामध्ये किंवा आजचा विद्यार्थी कसा असावा सगळ्या संघांनी एक प्राध्यापक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
3: निश्चितच आजचा विद्यार्थी आपण पाहतो सर्वगुण संपन्न असावं प्रत्येकाला वाटतं, पण नाही म्हटलं तरी आज मोबाईलचा वापर वाढलाय हे मान्य करावं लागेल. त्यानं सकाळी लवकर उठणं, आपल्या दिनचर्येचं उरकल्यानंतर अर्धा एक तास तरी सकाळी स्टडी अभ्यास केला पाहिजे. आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातो त्यावेळेस तर टीचिंग होतं, शिक्षक शिकवतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंशिस्त पाळली पाहिजे. त्यानं जर स्वयंशिस्त पाळली मॅडम, स्वयंशिस्त हा जीवनातला फार महत्वाचा घटक आहे. कोणी सांगण्यापेक्षा आपण आचरणात जर आणल्या त्या गोष्टी तर निश्चितच मला वाटतं आपल्या प्रगतीला काही अडचण येणार नाही. आपण प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आपल्याला ही गोष्ट करायची आणि ही गोष्ट करायची नाही, तिच्यापासून दूर राहायचं आणि हिच्या ह्या गोष्टीला आपल्याला अंगीकारायचं आहे. चांगल्या गोष्टी अंगीकारल्या की वाईट गोष्टी आपोआप आपल्यापासून दूर जातात, त्याचा विचार मनामध्ये केला नाही. भलं तुमचा मोबाईल जरी असेल, आपण मोबाईल पाहताना देखील आपल्या मनात विचार येतो की आपण चांगलं पाहावं. मी विद्यार्थ्यांना देखील सांगतो, तुमच्या प्रत्येकापाशी मोबाईल आहे, माझ्याकडे पण मोबाईल आहे, पण तुम्ही काय पाहताय, कशासाठी पाहताय, कोणती गोष्ट पाहताय, अध्यापनाच्या दृष्टिकोनातून पहा. तुम्ही जे म्हटलं मग अशी AI तंत्रज्ञान, सध्या शिक्षकांना पण ट्रेनिंग आलेलं आहे AIचं, मुलांपर्यंत जाऊ द्या म्हणतात ते. मुलांना समजावून सांगा की याचा उपयोग सकारात्मक करा आणि तुमचं जीवन घडवा, हाच त्या तंत्रज्ञानाचा देखील आजच्या काळामधला मोठा फायदा आहे.
4: नक्कीच सर, तुम्ही आज ग्रामीण भागामध्ये अध्ययन करत आहात, ग्रामीण भागामध्येच तुमचा जन्म झालेला आहे, तिथेच तुमचं शिक्षण झालेलं आहे. आजच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या युवकांना किंवा विद्यार्थ्यांना काही अडचणी आजही येत आहेत का?
3: अडचणी येत आहेत मॅडम, पण काळ बदलला आहे. अडचणीचं प्रमाण फार कमी झालंय मला असं वाटतंय. म्हणजे पहिली की शासनाच्या सहयोगानं शासन प्रत्येक ठिकाणी शाळेची सुविधा उपलब्ध करून दिली. पूर्वी जवळजवळ 10-15 किलोमीटर शाळा नव्हत्या, कॉलेजेस नव्हते. आम्ही ज्यावेळेस 2000 शिकलो तेव्हाच आम्ही दहीगावावरून थेट भेंड्यापर्यंत किंवा मग थेट शेवगाव तालुक्याच्या ठिकाणी किंवा डायरेक्ट MA करायचं असेल तर नगरला यावं लागायचं. आज त्या सुविधा, ग्रॅज्युएशन शिक्षण असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, ते लोकल ठिकाणी झाले, ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्यात. आणि त्यामध्ये शिक्षण संस्थेचा देखील मोठा वाटा आहे प्रत्येक ठिकाणच्या. ज्या शिक्षण तज्ज्ञ होते, जे विचार करणारे लोक होते, नेते लोक होते, लोकनेते मारुतराजी घुले पाटलांसारखे शेवगाव नेवासा मतदारसंघामध्ये त्या भागामध्ये त्यांनी शिक्षणाचं जाळं उभं केलं आणि लोकांना त्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा पुरवून देण्याचं काम केलंय. त्याचा फायदा आज निश्चित त्या भागातल्या प्रत्येक भागातल्या विद्यार्थ्यांना होतोय असं मला तरी वाटतंय.
4: नक्कीच, आपला अहिल्यानगर जिल्हा हा सहकार क्षेत्रामध्ये मोठा आहे, त्यामध्ये दहीगाव असेल, शेवगाव असेल, या ठिकाणी जसं तुम्ही आत्ता उल्लेख केला की अनेक शैक्षणिक संस्थांनी सुद्धा तिथे खूप मोठा विकास जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी किंवा तिथल्या स्थानिक लोकांसाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली. मग मारुतीराव घुले पाटील असतील किंवा भारदे असतील, अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील शेवगाव तालुक्यामधली सुद्धा. तर शेवगाव असेल, दहीगाव असेल, तालुका असेल, गाव असेल, हे आज बदललेलं आहे. काळानुरूप सगळ्याच ठिकाणी बदल झालेले आहेत. आपला जिल्हा जसा मोठा आहे तसं तालुके आता विस्तारत आहेत, बऱ्यापैकी प्रगल्भ होत आहेत, मोठे होत आहेत. तुम्हीसुद्धा हे बदल जे आहेत ते पाहिलेले आहेत, आज हे बदल कसे वाटतं तुम्हाला?
3: निश्चित बदल तर होत आहे, बदल होणारच आहेत, बदल थांबत नसतात आणि बदल होणं काळाची गरज पण असते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बदलाकडे चांगला दृष्टिकोन पाहिलं, कुठली घटना घडू द्या, जीवनात चांगली घटना घडली तरी चांगल्या दृष्टिकोन पहा. एखादी आपल्या मनाच्या विरुद्ध घटना घडली तरी ती ऍक्सेप्ट करायला शिका. मी तरुणांना सांगतो की तुमच्या मनाविरुद्ध घटना घडली तरी वेट अँड वॉच, थोडं थांबा, विचार करा आणि मग पाऊल पुढचं उचला. थोड्याशा अपयशाने आपण खचून जाण्याची गरज नाही. एकदा पेपर दिलेत, एकदा परीक्षा दिली,

0: किंवा फक्त विद्यार्थ्यांनीच नाही तर येणाऱ्या प्रत्येक पिढीने विचार करायला हवा, याबाबत तुमचं काय मत आहे?
1: निश्चित, मी तर असं म्हणतो की मी शिक्षक म्हणून काम करत असतानाही जेवळा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही काम करतो, सर्व शिक्षकांनी मिळून आम्ही हा ग्रुप केलेला आहे, समाजाप्रती आपलं देणं लागतो. समाज हा आपल्या केंद्रस्थानी असावा आणि समाजाचे आपण घटक आहोत आणि समाजासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे आणि ते आपलं उत्तरदायित्व आहे. या म्हणजे विचारांचं मी आहे, म्हणजे समाजाच्या व्यतिरिक्त आपलं जिवंत नाही आहे. समाजाला केंद्र बिंदू मानून आपण जगलं पाहिजे आणि समाजाप्रती सगळ्या गोष्टी आपण स्वतःकरता करत असतो पण समाजाकरता एक गोष्ट करायला काय हरकत आणि ती केलीच पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही सर स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून आज अनेक लोकांपर्यंत पोचताय, अनेक श्रोत्यांपर्यंत पोचताय. तुमची आणि रेडिओची पहिली ओळख किंवा तुमच्याही रेडिओच्या काही आठवणी आहेत का? तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकलेला आहे का?
1: हो मॅडम, मी लहान असताना आमच्याकडे एक फिलिप्स छोटा रेडिओ होता आणि त्यामध्ये मला वाटतं 10:30 आसपास सिवा का गीत मला लागायचं आणि फार सुंदर निवेदन त्या ठिकाणी त्या सिवा का गीतमालामधून, त्या म्हणजे सुरुवात भाई और बहनो आज का पिटारा आपके सामने आ रहा है पुनाने गीत लेकर, अशा प्रकारची ती ओळी असायची आणि ते शब्द ऐकण्याकरता आम्ही 10:30 जागायचो. दूरचित्रवाणी दूरदर्शन असायचं, तेव्हाला रामायण आणि महाभारत लागायचं, ते पाहण्याकरता देखील आम्ही टेलिव्हिजनची सोय जरी नसली आमच्याकडं तर आम्ही दुसऱ्याच ठिकाणी जाऊन दारामध्ये उभं राहून ते रामायण असेल किंवा महाभारताचे जे एपिसोड असायचे ते बघायचो. ते एक वेगळा अनुभव होता. ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायची, त्यातमध्ये लाईट जायची पण तरी पण लाईट गेल्यानंतर देखील थांबायचो आणि एक आनंद त्या काळाचा, ते रामायण असेल महाभारत असेल किंवा त्या काळच्या मालिका असतील, तो ब्लॅक अँड व्हाईटचा टी व्हीचा अनुभव असेल, रेडिओचा अनुभव असेल, एक काही आगळा वेगळा होता, म्हणजे तो अनुभव न विसरणारा आहे मॅडम.
0: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमात आला आहात, रेडिओ या माध्यमात आला आहात आणि या माध्यमातून अनेक श्रोते तुम्हाला ऐकतायत, अनेक लिस्नर्स ऐकतायत, अनेक विद्यार्थी सुद्धा ऐकतायत असं मी म्हणेन, तर या माध्यमातून या सगळ्यांना काय सांगाल?
1: निश्चितच आपण प्रत्येक जो घटक आहे समाजाचा, आपण वैयक्तिक त्यांना समाजाकरता काहीतरी केलं पाहिजे. मी मागे सांगितल्या पद्धतीनं मी शिक्षक जरी असलो तर मी समाजाप्रती काहीतरी आपण उत्तरदायित्व असतं आणि ते पूर्ण करण्याकरता सामाजिक उपक्रम आपण राबवले पाहिजेत. मी सांगितलं की मी शाळेमध्ये जरी काम करत असलो तर जिव्हाळ्याच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकारी मित्रांच्या माध्यमातून आम्ही नवीन नवीन उपक्रम राबत असतो. आमच्या भेंडा ठिकाणी मी आम्ही काम करत असताना दरवर्षी 2019 पासून आम्ही ऊसतोड कामगारांसाठी कपडे वाटप, मिठाई वाटप असे उपक्रम राबवतो. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या मार्फत जिव्हाळ्याच्या माध्यमातून आम्ही वृक्ष लागवड संवर्धन हा संकल्प केला आणि तो यशस्वीपणे आतापर्यंत राबवला. पण आमच्या ज्युनियर कॉलेजच्या आवारामध्ये, हायस्कूलच्या आवारामध्ये, त्या परिसरामध्ये, ज्ञानेश्वर ग्रंथालयाच्या परिसरामध्ये, गोंडेगावच्या परिसरामध्ये आम्ही महाराष्ट्र शासनाकडून आमच्या विनंती, आम्ही त्यांना विनंती केली, कोणी बघून झाडं आणली, ती लावली, ती वाढवलीत आणि आज आमच्या त्या शाळेच्या परिसरामध्ये जवळजवळ 300 ते 400 झाडं, आज इतकी थंड हवा आहे, गार, ज्या ठिकाणी टेम्परेचरचा प्रश्न निर्माण होतो, तापमानाचा प्रश्न होतो, आमच्या परिसरामध्ये त्या शाळेच्या आवारामध्ये आज झाडांची एकदम मस्त सुंदर हवा, गार, निसर्गरम्य वातावरण अनुभवायला मिळतं आहे आणि तो एक ऑक्सिजन आम्हाला लाईफ टाईम देणार आहे आणि आम्ही गेल्यानंतर देखील ते झाडं सांगणार आहेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी पक्षी ही सुसुरे आळवीती. संतांनी देखील आपल्याला हे सांगून ठेवलंय, त्याचं पालन आपण प्रत्येकाने केलं पाहिजे.
0: नक्कीच. आज रेडिओ नगरच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत या निमित्तानं ऐकावं असं वाटेल?
1: निश्चित मॅडम, गाणं प्रत्येकालाच आवडतं. तेरे जैसा यार कहा हे गीत देखील मला फार आवडतं. त्या गीताची जेव्हाच मी थोडासा कामातून रिकाम वेळ असेल तेव्हाच ते गाणं ऐकत असतो आणि ते वारंवार ऐकावं असं वाटतं.
0: नक्कीच. हे तुम्हाला नेहमी ऐकावं असं वाटणारं गाणं आणि जे तुमचं नेहमीच आवडतीचं गाणं जे आहे ते या निमित्तानं आज मी नक्कीच प्ले करेन आणि या सर वेळात वेळ

0: तुम्ही स्नेहालाच्या रेडिओनगर केंद्राला भेट दिली, या निमित्तानं अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: थँक्यू.
1: आपण त्या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या भावना ऐकून घेतल्यात, त्याबद्दल आपल्या रेडिओ नगर आवाज नगरचा यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला शेवटी असं सांगावं वाटतं, विद्यार्थी असो किंवा कुणी असो, त्यांना चांगलं ऐकलं पाहिजे. आणि ज्यावेळेला आपण चांगलं ऐकतो त्याच वेळेला आपण चांगलं बोलू शकतो. आणि ऐकण्याबरोबर आपण वाचलं पाहिजे, आणि वाचाल तरच जीवनामध्ये पुढचं आयुष्य आपल्याला वाचणार आहे आपलं. निश्चित वाचणं, चालणं, ऐकणं, बोलणं हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. आणि म्हणून निश्चितच चांगलं ऐकाल तर चांगलं घडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.
0: श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होते प्राध्यापक आणि पत्रकार संतोष विष्णू सोनवणे. आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये सरांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या याच वेळी याच ठिकाणी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: काही आगमन अशी असतात ना ज्यांची वाट आपण वर्षभर पाहत असतो, आणि बाप्पाचं आगमन म्हणजे तर आपल्या घरातला एक खास पाहुणाच येतोय असं वाटतं.
1: पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श.
0: बाप्पा तुझ्या समोर हात जोडताना मोठ मोठ्या गोष्टी मागाव्याशा वाटत नाहीत, फक्त आमच्या माणसांना सुखी ठेव, घरात आनंद ठेव आणि अडचणींच्या वेळी लढण्याचं बळ दे, एवढंच मागावं.

अशाच प्रेमानं भक्तीनं आणि उत्साहानं साजरा करूया हा गणेशोत्सव. रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरी.

श्रोते मित्र हो, या वर्षी गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तो 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। तेव्हा या गणेशोत्सवाच्या काळात थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत। महाराष्ट्रातील अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक आणि महाराष्ट्र राज्यातल्या गड किल्ल्यावरचे गणेश मंदिर याविषयी माहिती, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या दरम्यान थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आर जे आदी सोबत दुपारी 2 ते 4 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर। गणपती बाप्पा मोरया।

0: मातीशी नात शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी।

नमस्कार, माझे नाव प्राचार्य डॉक्टर सतीशचंद्र गणपतराव सूर्यवंशी, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गणराया तू बुद्धीचा दाता, सुखाचा दाता, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती, तुझ्या चरणी नतमस्तक होऊनच एवढीच प्रार्थना। आमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर कर, प्रत्येकाच्या घरात सुख शांती ठेव आणि प्रत्येक मनात आनंद भरून दे। तुझ्या आगमनानं सजली आहेत घर आणि उजळली आहेत मन। रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

श्रोते मित्र हो, या वर्षी गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तो 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। तेव्हा या गणेशोत्सवाच्या काळात थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत। महाराष्ट्रातील अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक आणि महाराष्ट्र राज्यातल्या गड किल्ल्यावरचे गणेश मंदिर याविषयी माहिती, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या दरम्यान थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आर जे आदी सोबत दुपारी 2 ते 4 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर। गणपती बाप्पा मोरया।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: शेतकरी दादा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। श्रोते हो, संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारा विशेष कार्यक्रम स्वर संजीवनी आपण ऐकत आहात। आजच्या भागात आपण ऐकणार आहोत राग श्री।
2: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय। आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग श्री। श्री राग ऐकल्यामुळे आणि मुख्य म्हणजे नियमितपणे ऐकल्यामुळे मधुमेहावर म्हणजे डायबिटीसवर नियंत्रण करण्यात मदत होईल आणि त्याचा तुम्हाला आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल। काही सूचना किंवा प्रश्न असतील तर जरूर ईमेल करा। ईमेल ॲड्रेस आहे emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com। धन्यवाद।

श्रोतेहो, संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारा विशेष कार्यक्रम स्वर संजीवनी आपण ऐकत होतात. आजच्या या भागामध्ये आपण ऐकलात रागश्री. श्रोतेहो, पुन्हा भेटूयात स्वर संजीवनी या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आवाज लाखो भक्तांच्या श्रद्धेचा एक नाव संकटावरती मात करण्याचं बळ देणारं एक रूप ज्याच्या दर्शनानं मनाला समाधान मिळतं आणि एकच जयघोष गणपती बाप्पा मोरया. आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय. सोबत घेऊन आलाय आनंद उत्साह आणि नव्या आशेची किरण.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते मित्र हो, या वर्षी गणेशोत्सव 14 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि तो 25 सप्टेंबर पर्यंत चालणार आहे। तेव्हा या गणेशोत्सवाच्या काळात थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपण ऐकणार आहोत। महाराष्ट्रातील अष्टविनायक, विदर्भातील अष्टविनायक आणि महाराष्ट्र राज्यातल्या गड किल्ल्यावरचे गणेश मंदिर याविषयी माहिती, तेव्हा ऐकायला विसरू नका। दिनांक 14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या दरम्यान थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आर जे आदी सोबत दुपारी 2 ते 4 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर। गणपती बाप्पा मोरया।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगर बद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरच. आज आपण ऐकणार आहोत मूळचे जामखेडचे असलेले नव्या पिढीतील चित्रपट निर्माते श्रीयुत रणजित गुगळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
1: नमस्कार रसिको, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या नगरला रुपेरी पडद्याची मोठी परंपरा लाभली आहे. अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते नगरनं चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आज आपले पाहुणे आहेत तरुण पिढीतले चित्रपट निर्माते रणजित रमेश गुगळे. डबल सीट, मुरांबा, गर्लफ्रेंड, धुराळा अशा दर्जेदार चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. ते यशस्वी हॉटेल व्यवसायिक आहेत. नमस्कार रणजित भाऊ.
2: तुम्ही जामखेडच्या HU गुगळे परिवारातले आहात.
3: हो.
2: आणि HU गुगळे परिवार हा जामखेडचा अतिशय प्रतिष्ठित असं एक नाव आहे.
3: हो.
2: तुमचा जामखेड पासून पुण्यापर्यंत सुरुवातीचा प्रवास कसा झाला?
3: 10वी झाली माझी नना हुशिंग विद्यालयामधून.
2: बर.
3: आणि चांगल्या मार्कानी झाली. आणि पहिल्यापासून असं होतं की नंतर शिक्षणाला बाहेर जायचं. आणि पहिल्यापासून डोक्यात होतं की BCOM करायचं आणि MBA करायचं.
2: बरं.
3: तर त्यामागे एकदम साधा विचार होता, पुढे जाऊन आपल्याला व्यवसायात यायचं आहे तर कॉमर्स बॅकग्राऊंड ठेवूया आणि थोडं पुढचं काहीतरी शिकून यायचंय म्हणून MBA करूया, जे बिझनेसचे रिलेटेड शिकवलं जातं, जे मी केलं. आणि त्यासाठी मी 11वी पासून पुण्यामध्ये BMCC नावाचं कॉलेज आहे तिथे मी शिकायला होतो. आणि त्यानंतर BCOM झाल्यावर मी SP जैन नावाची खूप चांगली मोठी इन्स्टिट्यूट आहे, तर तिथून मी MBA केलं.
2: बर बर. आणि पुढे मग म्हणजे तुमच्या आजोबांचा, वडिलांचा, काकांचा हे सगळे व्यवसाय, कापड उद्योग असेल, मेडिकल असेल किंवा अन्य अनेक तुमचे प्रोजेक्ट आहेत, मग हे प्रोजेक्ट पुढे नेणं हा एक तुमचा खरं म्हणजे पहिला जबाबदारीचा भाग होता. आणि मग तुमची आवडीनिवडी, तुम्हाला असं वेगळं काही करायचं होतं असं लहानपणीच ठरवलं होतं तुम्ही?
3: नाही खरं तर, म्हणजे आता मी काय सिनेमामध्ये आहे किंवा अशा सगळ्यात, पण अगदी साधा विचार होता की आपण छोट्या गावात ना आहोत, आपला एक न्यूनगंड असतो तर आपण एक स्टेजवर बोलायचं कसं, हातांचं काय करावं असा प्रश्न पडतो, उभं कसं राहायचं, हे इतके बेसिक प्रश्न घेऊन एक उन्हाळी शिबिर मी नाटकाचं केलं ज्याच्यामध्ये अनेक थिएटर एक्झरसाइज घेतात आणि बॉडी लँग्वेज तुमची कशी बरी होईल असं सगळं असतं. प्लस माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून वाचनाची आवड लावली होती. मी रोज रात्री जनरली वाचल्याशिवाय झोपत नाही आणि माझे वडीलही तसेच करतात.
2: कुठले आवडते लेखक आहेत, आवडती पुस्तकं?
3: खूप वेगवेगळी आहेत. मी किरण गुरवांचं खूप काही आता वाचलं, पुलं अनेक दिवसांनी मी परत वाचले, लहानपणातच मी विस खांडेकर वाचले होते. तर माझं असं झालं होतं की चौथीलाच माझं लहान मुलांचं जे शिक्षण असतं त्या वाचनालयामध्ये, लोकमान्य वाचनालय चांगलं आहे, तर तिथलं माझं लहान मुलांचं शिक्षण सगळं वाचून झालं.
2: आणि
3: विस खांडेकर चुकून खूपच लहानपणीच वाचून वाचलं होतं असं अशा गोष्टी झाल्या. मी काही इंग्लिश वाचलं, मी नरहर कुरणकर पहिल्यांदा वाचायला घेतल्या आणि माझ्या लक्षात आलं की मला बराच उशीर झाला सगळं वाचायला. तर समीर गायकवाड म्हणून खूप आत्ताचे लेखक आहे, त्यांचं झांबळ नावाचे पुस्तक आहे आणि खुलूस, तर ते खूप सुंदर नवीन काहीतरी लिहित आहेत, तर ते मी वाचतोय. कृष्णात खोत मला खूप आवडलेत, तर त्यांचं मी ऑलमोस्ट सगळं वाचलं. त्यांच्या एका कादंबरीचे तर मी राईट्स घेऊन ठेवलेत की उद्या काही त्याचं करता येईल का असं आहे. तर असं त्यामुळे मी वाचन होतं, त्यामुळे एक आता काय नाटकाचं शिबिर करतो तर हे एकमेकांशी पूरक आहेत, तुम्हाला वाचन माहिती आहे, थोडं आवडतंय असं सगळं. तर ते मी शिबिर केलं, तिथे खूप चांगले मित्र तयार झाले आणि मला ते आवडत होतं सगळं. तर ती आवड डेव्हलप होऊन व्यवसायात न येता त्याच्यातच मी नवीन व्यवसाय शोधूया असं ते झालं.
2: जामखेडला असताना कधी नाटकात काम केलं?
3: काहीच नाही, काहीच नाही. सिनेमा काय जनरली लहान मुलांना आवडतो तसं आवडायचं असं काहीच डोक्यात नव्हतं, पण ते नाटक करताना असं वाटलं की हे खूप आवडतंय. अर्थात त्यातही मला नाटकात वगैरे त्याची बिझनेस साईड आवडत होती, व्यावसायिक म्हणजे निर्माता किंवा निर्मितीच्या काळातली सगळी जी कामं असतात ती. तर मला काही तिथं नट, लेखक असा काही माझा विचार म्हणजे हे नव्हतंच आवडलं. तिथली ओव्हरऑल मॅनेजमेंट आवडली जी जनरली आपला एक आज आपला व्यवसाय चालवतो आपण, तर त्यातही आपण एक मॅनेजच करतो. तर हे माणसं हाताळणं, मॅन मॅनेजमेंट, त्यातला
2: तुमच्या रक्तातच आलं होतं
3: किंवा पैसे हाताळून त्याची व्यवस्थित मॅनेजमेंट करणं, हे जे अंग आहे नाटक आणि सिनेमातलं तेच आवडलं. आणि मी खरं तर व्यवसाय, फक्त व्यवसाय वेगळा निवडला ज्याला थोडस कलेचं अंग लागतं आणि ते मी करायला लागलो.
2: पण तुम्हाला पर्सनॅलिटी पण खूप छान, एखाद्या अभिनेत्यासारखी लाभलेली, जी रुपयारी पडद्यावर सहज तुम्हाला उत्तम असं.
3: नाही त्याची कधी आवड नव्हती. अगदी साधं सांगायचं, नाटक करताना पण ते सुरुवातीला आपल्याला रोल देतात तसा एखादा छोटा रोल केला, पण माझं मन रमायचं ते बॅकस्टेज मध्ये.
2: की
3: पडद्यामाग ती सगळी मॅनेजमेंट, मग सगळी प्रॉपर्टी आली का, मग त्याच्या आधी खाण्याच्या वेळा सगळं खाणं मॅनेज झालंय का, मग सगळी प्रॉपर्टी टेम्पोत नेणार, मग टेम्पोचं थिएटरचं बुकिंग, तर हेच सगळं आवडत होतं. तालमीच्या काळात मधले मॅनेजमेंट.
2: कुणाबरोबर सुरुवातीच्या काळात नाटकाशी संबंधित?
3: मोहित टाकळकर नावाचा खूप चांगला मोठा एक्सपेरिमेंट नाटकामधला दिग्दर्शक आहे, त्यांनी काही सिनेमे पण केलेत, त्याच्याबरोबर मी काम केलं. मग सारंग साठे, आता तो भारतीय डिजिटल पार्टीमुळे खूप मोठं नाव झालंय, त्याच्यावर मी नाटक केलं कॉलेजमध्ये असताना. वरुण नार्वेकर, त्याच्यावर मी केलं. वरुण नार्वेकर आता एक प्रसिद्ध चांगला.
2: नाटकांची नावं काय होती?
3: ए पेपर नावाचं आम्ही एक नाटक केलं होतं वरुण नार्वेकरचं, ते आठवतंय. किंवा छोट्याशा सुट्टीत नावाचं नाटक आहे जे मोहितनी डिरेक्ट केलं होतं आणि सचिन कुंडलकरनी ते लिहिलं होतं, तर त्याची मॅनेजमेंट पाहत होतो. तर आमची एक आसक्त नावाची संस्था होती जी आजही वेगळ्या नावाने मोहितने ते लोक करतात, आणि त्याच्यात मी बऱ्यापैकी पार्टिसिपेट किंवा प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनचे एक दोन नाटकं मी केली होती, त्याची मॅनेजमेंट जास्त पाहतो.
2: एखादा छोटा नाव खरं म्हणजे
3: हो
2: बालबागडकर, ही
3: सगळी एक गगनभेदी किंकाळी नावाचं एक नाटक होतं चंपरणचं, तर ते बसवलं जात होतं. त्यात खूप असं मॉब आहे, तर त्यातला एक छोटासा रोल कर, पण मेन इंटरेस्ट हा मागचं सगळं सांभाळण्यात होता, असं करत होतो. तर हे करता करता मला लक्षात आलं, परत आपला एक व्यावसायिक बॅकग्राऊंड, की नाटक हे जे कळत होतं हे काही व्यावसायिक नाही, हे कला आणि आवड वाला आहे. तू दुसरं प्रोफेशन सांभाळून संध्याकाळी करायची आहे, पण मला ह्यातलं प्रोफेशन शोधायचं होतं. तर मला लक्षात आलं की हे चित्रपट आणि सिनेमाचं जे शूटिंग होतं ह्याच्यामध्ये प्रोडक्शन नावाचं एक डिपार्टमेंट असतं, जे निर्मिती सूत्रधार असतात, तर ते ही लोक अशाच लेवलचं काम सांभाळतात. आणि ऑब्व्हियसली ते फक्त कला नसून त्यात एक व्यवसाय आहे, त्याची असं एक प्रोफेशनच आहे.
2: बरोबर.
3: तर मग मी तिथे काय म्हणतात असं इंटर्न सारखं जायला लागलो पुण्यात, जे शूट व्हायचे त्याला. आमचे एक दोन मित्रांनी स्वतः शॉर्ट फिल्म केल्या, मग त्याचं मी सगळं बघायला लागलो. तर उमेश कुलकर्णीची शॉर्ट फिल्मला प्रोडक्शन बघ, सचिन कुंडलकरच्या शॉर्ट फिल्मला प्रोडक्शन बघ, तर अगदी छोटे अमाऊंटचे पैसे आहेत, मग त्यातनं कसं खाणं पुरेल, ट्रॅव्हल होईल, कॅमेराला काय द्यावं लागेल, हे सगळं बघायला लागलो असं. तर त्यातनं थोडस शिकत शिकत गेलो असं ते म्हणता येईल असं आहे.
2: आज तुम्ही अतिशय यशस्वी चित्रपट निर्माते आहात. पहिला सिनेमा कुठला तुम्ही स्वतंत्रपणे पदार्पण कुठल्या चित्रपटाच्या?
3: पहिलं पण मी निर्माता आहे. मी सुरुवात केली निर्मिती सूत्रधार किंवा कार्यकारी निर्माता म्हणून. मी रेस्टॉरंट नावाची एक फिल्म केली होती 2006 मध्ये, ती माझी पहिली फीचर फिल्म होती. मग गंध नावाची फिल्म केली, मग किल्ला नावाची फिल्म केली, 1000 नोट, मग तेच करता करता मी अय्या नावाची एक हिंदी फिल्म केली. हिंदीचं स्केल वेगळं होतं, तर हे सगळं शिकत मी होतो. हे सगळं मी इतरांसाठी करत होतो ऍज अ कार्यकारी निर्माता.
2: बरोबर. एक्झिक्युटिव्ह,
3: त्याला एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असंही म्हणतात. तो सगळं एक्झिक्युशन पार्ट बघतो, पण असं म्हणता येईल की त्याची ती जबाबदारी नसते, त्याचा व्यवसाय काय होणार काय नाही. हे हा एक जॉब आहे, तुम्ही तो पूर्ण करून द्यायचा आहे असं ते असतं. तर ह्याचं पुढचं काय म्हणतात, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची पुढची पायरी ही निर्माता आहे, जो ही जबाबदारी घेऊन करतो. तर तशी माझी फिल्म, मी 10 इतरांसाठी काम केलं आणि मग असं वाटलं की आता स्वतःची फिल्म करण्याचं ताकद आली आहे. आणि ते काय होतं ते असं कळत नाही आलीये का, वन फाईन डे वाटतं की आता आपण करू शकतो. मग असं वाटतं की ह्याचं हा दिग्दर्शक चांगला आहे, हा लेखक चांगला आहे, ही टोळी आपण एकत्र, असं वाटतं की चांगलं आपण आता ती रिस्क घ्यायला हरकत नाही. आणि मग डबल सीट नावाची फिल्म, ती माझी पहिली ऍज अ निर्माता आहे, जी 2015 आली होती. तर 9-10 कार्यकारी निर्माता सारखं काम करत करत शिकत शिकत निर्माता झालो 2015.
2: हे सिनेमे तुम्ही आता नंतरच्या काळात जे स्वतः त्यांची निर्मिती केली, त्यांची कथा निवडताना किंवा कलाकार निवडताना असा वेगळा काही तुमचा स्वतःचा काही दृष्टिकोन असतो? तुम्ही कशी करतात या सगळ्यांची टीमची जुळवाजुळव?
3: ह्याच्यात काय ना, आपण एक सिनेमा घेतला निर्माता म्हणून, तर तो आयुष्यभर तुमची जबाबदारी होते. मग तो सिनेमा जरी झाला, रिलीज झाला, यशस्वी हो ना हो, पण ती तुमची एक इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आहे. जशी आज आपण आपली जमीन संपत्ती असते तशी ती संपत्ती, तर ती आयुष्यभर सांभाळायची आहे. त्यामुळे मी नेहमी ते बघत आलो की जे स्वतःला आवडणार आहे पूर्ण वेळ हे स्वतःच्या अंगावर घेऊन ते आपण करूया असं वाटतं, अशाच कथा असेच दिग्दर्शक किंवा टीम निवडायची की ज्यांच्यावर तुम्हाला काम करायला आवडेल. आणि करताना तरी असं वाटेल की हे बजेट जे आहे ह्याला लागणार, त्या मानाने ह्याच्यातनं रिकव्हरी आहे, ह्याच्यातनं पैसे येतील असं वाटणार केलं. तर मी 2015 जे म्हणतो डबल सीट केली, मग 2017 मुरांबा नावाची केली, मग गर्लफ्रेंड केली, मग एक धुराळा नावाची सिनेमे केल्या. तर हे सगळे सिनेमे करताना मूळ कथा ते स्क्रीन प्ले ते सगळं आवडत होतं आणि असं वाटत होतं की ह्याला जे काही पैसे लागणार आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे, त्या मानाने ह्याची रिकव्हरी होईल. अर्थात हे सिनेमा लाईन मध्ये कोणीच परफेक्ट सांगू शकत नाही,
2: रिस्क मोठी,
3: पण ऍटलीस्ट करताना तरी तुम्हाला वाटतंय का हा मुद्दा राहतो.
2: बरोबर.
3: तर मला ते वाटत होतं की येस येस ह्याला काय 100 रुपये लागतात, आपल्याला हे 100 ह्याच्यातनं नक्की उद्या ह्याचे 100 रिकव्हर होतील, आपण करायला हरकत नाही.
2: बरोबर.
3: तर त्या ठोकताळ्याने केलं, प्लस हे मला आवडत होतं, हे मला भिडत होते ह्या कथा म्हणून केल्या. फक्त ह्याच्यामधून आपली रिस्क कमी म्हणून करूया असं मी कधी केलं नाही.
2: बरोबर.
3: तर आता माझ्याकडे अनेक कथा येतात, स्क्रीन प्ले येतात, तर मी त्यांना सांगतो मला जे भिडतं आणि असं वाटतं की ह्याची रिकव्हरी आहे असंच करायचं, पण भिडत नाहीये, पण मग हे करूया कारण रिस्क कमी, तर मी करत नाही. त्याला दोन्ही पॅरामीटर मी लावतो की हे आवडलं पण पाहिजे स्वतःला ऍज अ पर्सनली, आपल्याला आवड आहे अशा ह्यानी, आणि असं वाटलं तरी पाहिजे करताना की ह्याची हे सेफ आहे थोडं तरी.
2: बरोबर. पण आता लाट अशी की लोकांना काय आवडतं, म्हणजे थ्रिलर आवडतो, सस्पेन्स आवडतं, म्हणून मग त्याच पद्धतीचे सिनेमे करूयात अशी एक काही प्रोड्युसरची धारणा असते. आपल्याला काय आवडतं हा एक मुद्दा तुम्ही जसं तुम्हाला महत्वाचा वाटतो तसं त्यांना कदाचित वाटत नसेल. तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आवडीनिवडी किंवा स्वतःचा दृष्टिकोन, आशय असेल, कंटेंट असेल, यावर ठाम असता की फक्त तिकीट जो पैसा गुंतवलेला तोच वसूल व्हावा? तुम्ही काय काय पॅरामीटर्स तुमच्या आवडीनिवडीचे किंवा लोकांपर्यंत काय मेसेज त्यातून पोहोचावा?
3: मला स्वतःला भयंकर मासी गोष्टी आवडतात, म्हणजे मी रोहित शेट्टीचाही फॅन आहे, साऊथचे जे आता फिल्म आहे तेही आहे. अर्थात तसा मी सिनेमा केला नाही अजून स्वतः, किंवा मी मुरांबा आणि डबल सीट सिनेमाही मला आवडतो. तर उद्या तसं काही आलं तर अगदीच करायला आवडेल. आपण ते दोन्हीचा मेळ साधतो, फक्त आपली आवड आपण पाहत नाही, ते दोन्ही जमणार आहे का. तर उद्या अतिशय काय म्हणतात मला ते मराठी शब्द सापडत नाही, पण अतिशय बी ग्रेड जोक्स वाल किंवा फॅमिलीला आवडणार नाही असं काहीतरी एक कंटेंट असेल आणि तो करायचा, तर तो मला नाही आवडणार. पण मला मासी छान करायला आवडेल, तो काही मतलब मी ते दोन्हीच ताळमेळ बसतोय ना असं बघतो, फक्त स्वतःची आवडही पाहत नाही. अनेक सिनेमे असे आहेत मला की हे मला हा सिनेमा व्हावा असं मला वाटतंय, हा महत्वाचा सिनेमा आहे, ह्यातनं जे सांगणं ते महत्वाचं आहे, पण मला हे नाही वाटत की ह्याला मी निर्माता असावं कारण हे रिस्की आहे. तर मी ते दोन्हीचं बघतो कारण चित्रपट हा काही फक्त कला नाही, तर त्याच्यात एक मोठं अर्थकारण आहे. तर दोन्हीचं बॅलन्स होणारच करावं असं मला मनापासून वाटतं. आणि हे जे लोकांना आवडणार आहे हे 100% केलं पाहिजे असं मला वाटतं, जे मलाही आवडेल. म्हणजे आज डबल सीट मध्ये खूप चांगला एक मेसेज आहे, फॅमिली व्हॅल्यू वाल काहीतरी आहे, ते लोकांना प्रचंड आवडलं. मुरांबा पण आवडला, गर्लफ्रेंड यंग मुलांनी खूप आवडला, तर एका वर्गाला तो खूप आवडला. तर आपण असं ते आवडणारच करावं ह्याबद्दल माझं मत अगदी ठाम आहे आणि ते केलं पाहिजे, फक्त त्याचा मेळ असावा असं मला वाटतं.
2: अगदी अगदी बरोबर. आता अलीकडे मराठीमध्ये अतिशय उत्तम सिनेमे येत आहेत, कथाबीज पण चांगली असतात, त्यामध्ये अनेक अभिनेते, नवे नवे कलाकार या माध्यमातून पोहोचत आहेत. तंत्रज्ञान तर आपल्याकडे बऱ्यापैकी चांगलं आता उपलब्ध झालंय. निर्मात्यांपुढच्या मुख्य अडचणी काय सध्या?
3: मला आता असं खूप वाटत नाही की खूपच दर्जेदार मराठी सिनेमे होत आहेत. म्हणजे मी जे पाहतोय आज वर्षात आपण 10 सिनेमे काढू शकत नाही की ज्याच्यामध्ये दोन्हीचा ताळमेळ आहे, म्हणजे कला म्हणून सिनेमा म्हणून पण आणि लोकांना आवडेल अशा हिशोबाने पण काही गोष्टी, ह्या दोन्हीचा ताळमेळ झालाय असं मला वाटत नाही. आमची मुख्य अडचण अशी की आम्ही खूप मराठी सिनेमे बनवतोय, संख्या वाढली आहे बनवण्याची आणि एवढी मार्केट नाहीये. मार्केटची भूक महिन्याला 2 चांगले सिनेमांची आहे आणि इथे महिन्याला 8 सिनेमे होत आहेत. तर हे त्यामुळे प्रेक्षक नाही, त्यामुळे तो प्रेक्षक काय ओ आणि ब सिनेमाला जायला पाहिजे, तर त्याच्यावर इतर अनेक सिनेमे आहेत. त्यामुळे अ आणि ब चा पण प्रेक्षक त्या इतर सिनेमांमुळे त्याच्यात विखुरला जातो आणि त्याही सक्सेसफुल होत नाही असं मला आता. आणि ही खरं तर अडचण आहे, प्रेक्षकांना मराठी सिनेमा पाहायचा नाही असं वगैरे मला काही प्रमाणात जरी वाटत असेल तरी त्याचं कारण हे की आम्ही इतर खूप सिनेमे बनवतोय. होतंय काय मराठी अरे खूप त्याचा नंबर हिंदी पेक्षा खूपच कमी आहे बनवण्याचा, त्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट. आणि मग खूप दुसऱ्या व्यवसायात असणारी लोक यात येत आहेत आणि आम्हाला पैसे टाकायचे आणि आम्हाला करायचे असं येतात, तर ते त्यांना ती व्यावसायिक जाण नाही, त्यामुळे खूप सिनेमे बनत आहेत आणि त्यामुळे ते जे असतं ना म्हणजे मागणीपेक्षा सप्लाय जर जास्त झाला तर मार्केट पडतं. तसं आमचं मार्केट पडलेलं आहे आणि ह्याच्यातनं कसं बाहेर यायचं मला कळत नाही. मी अनेक व्यावसायिक इतर लोकांना ज्यांना सिनेमाची आवड आहे आम्हाला ह्याच्यामध्ये गुंतवावे वाटतात, मी त्यांना भेटतो आणि मी त्यांना म्हणतो की हे तुम्ही नका करू, आणि तुम्हाला जर खरंच करायचं असेल तर एखाद्या प्रोफेशनल निर्मात्या बरोबर ते करा.
2: बरोबर.
3: अशी स्वतःची हाऊस भागवणं असं करू नका, कारण हा तुमची हाऊस होते पण मार्केटमध्ये मग ते त्याचं सगळं ढवळून निघतं आणि काय म्हणतात अगदी साध्या भाषेत की ते मार्केट पडतं टाइप्स.
2: बरोबर.
3: असं ते सध्या आता होत आहे, ही खरं तर अडचण आहे आमची असं मला वाटतं.
2: हिंदीमध्ये आता मराठी माणूस म्हणजे मराठी तुम्ही म्हणालात की 10 पैकी 2 सिनेमे तो बघू शकतो महिन्याला, पण हिंदी सिनेमे तो त्या तुलनेमध्ये बरेच बघतो.
3: हो.
2: आणि हिंदी सिनेमाकडे तो पैसा सगळा जातो.
3: हो.
2: जरी आपण मराठी असलो, मराठी बाणा जरी असला तरी आपण शेवटी हिंदीकडे जास्त आपला कल असतो.
3: बरोबर.
2: तर हिंदीतला जो सिनेमा आहे ज्याचं मार्केटिंग मोठ्या प्रमाणात केलं जातं, तेवढाच पैसा जेवढा निर्मितीवर तेवढाच मला वाटतं नंतर त्याच्या प्रसिद्धीसाठी खर्च केला जातो, थिएटर्स त्यांना मिळतात, मला वाटतं या पण अडचणी मराठी चित्रपटांपुढे नक्की असणार.
3: हो तो आहे, पण तो मला वाटतं तो दुसरा प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो आम्ही जनरली आपण दुसऱ्याचं कारण देऊन, आता हिंदी निर्मात्यांमुळे आमचं काही घडत नाहीये किंवा प्रेक्षकांना आधी हिंदीच पाहायचं आहे असं आहे, पहिली जबाबदारी आम्ही घ्यायला पाहिजे चित्रपट निर्माता म्हणून. त्यामुळे मी पहिलं कारण ते सांगितलं.
2: हे
3: दुसरं कारण नक्की आहे की जसं साऊथ इंडियन लोकांना त्यांची पहिली भाषा आणि एक अभिमान असणार जे वाटतं आणि ते पहिलं आपला स्वतःचा सिनेमा बघायला जातात, तसं आपल्याकडे नाही. आपल्याला हिंदीचं आकर्षण आहे आपल्या इथं आणि हिंदी टापू खूप मोठा आहे. आज मुंबई मेजर मार्केट आहे मुंबई सराउंडिंग सिनेमाचं, ते बऱ्यापैकी हिंदी आहे. तर आपल्या तो अपब्रिंगिंगच आपलं असं म्हणावं तसं नाहीये की आपण आपण बघा मराठीच बोलत राहू असं होत नाही. आपण जर कुणी दुसरा माणूस भेटला तर आपण त्याच्या भाषेत लगेच हिंदीमध्ये शिफ्ट होऊ, शहरी असेल तर इंग्लिशमध्ये. आजकाल तर 2 मराठी लोकही उगीच इंग्लिश बोलतात, तर मला माहित नाही असं. आता हे आपल्या संस्कृतीत आहे असं मला वाटतं किंवा आपल्यात हे चेंजेस झालेत, पण ते दुसरं कारण नक्की आहे की आधी असं वाटतं की अरे सलमान खानची आधी फिल्म बघूया आणि मग एक मराठी चांगला सिनेमा आला तो बघूया, पण तर प्रायोरिटी त्याला जाते. पण जर आपण दर्जेदार आणि कमी प्रमाणात जर बनवू शकलो तर त्यांनाही वाटेल की आपण बघाव. आज दर्जेदार बनला म्हणून जिम्मा पण चालला आणि बाई पण डोक्यावर घेतलंच आणि वेडला पण घेतलं.
2: बरोबर.
3: तर फक्त ती सवय नाहीये, मग ती सवय लावावं लागणं जे आहे त्यासाठी थोडं कमी प्रमाणात आणि दर्जेदार तेवढेच जर सिनेमे आले तर कदाचित ते होईल. आणि ऑब्विसली मराठी माणसाचा हिंदी सिनेमाकडे पण कल असतो हेही एक कारण आहेच त्यामध्ये.
2: बरोबर. तुम्ही हिंदीमध्ये पण मला वाटतं फिल्म प्रोड्यूस केली होती.
3: हिंदी वेब सिरीज केली दो गुब्बारे नावाची.
2: बरोबर.
3: तर हिंदीमध्ये पण आता काही काही करू पाहतोय, काही स्क्रिप्ट तयार आहेत, पण हिंदीचा एक वेगळा तिथे एक स्ट्रगल आहे तो चालू आहे. पण आपण असं वाटतंय की हिंदी आपण लवकरच सिनेमा पण करू, आता वेब सिरीज झाली पण बहुतेक सिनेमाही करू लवकर असं वाटतं.
2: आणि सध्या कुठल्या सिनेमांचं तुमचं काम चालू आहे?
3: आम्ही फ्रेम नावाची मी एक फिल्म केली आहे जी विक्रम पटवर्धन म्हणून आमचा मित्र आहे त्यांनी डिरेक्ट केली, त्यांनीच लिहिली.
2: त्याने
3: त्यात नागराज हा मुख्य नट आहे आणि अमेय वाघ. तर ती नागराज मी आणि झी असं आम्ही प्रोड्यूस केलंय. तर ती कधीतरी अपेक्षित आहे या वर्षात येईल, ती पूर्ण झाली आहे. दुसरी मी 1, 2, 3, 4 नावाचा सिनेमा केलाय जिओ स्टुडिओज बरोबर, तर तो वरुण नार्वेकरनी डिरेक्ट केलाय, तर तोही कधीतरी या वर्षात तयार आहे रिलीजला. तर योग्य तारीख शोधून आम्ही ते रिलीजच्या प्रतीक्षेत आहोत.
2: बरोबर. लवकरच ते प्रेक्षकांच्या भेटीला येतील.
3: होय होय, लवकरच येईल. आणि आम्ही एक वेब सिरीज पण केली अग आई अहो आई नावाची, ती पण आता पूर्ण होण्यात आहे, तीही कधीतरी रिलीजला येईल.
2: रणजित भाऊ, आता नगर जिल्ह्यातले पण अनेक फिल्म प्रोड्युसर्स, डायरेक्टर, कलाकार मोठ्या संख्येने आता ही मंडळी पण सिनेमा सृष्टीमध्ये, टेलिव्हिजन मध्ये आता दिसू लागलेली आहेत. तुमचं कधी नगर, जामखेड असं या भागामध्ये तुमची लोकेशन्स किंवा पुढचा काही प्लॅन आहे?
3: आता असं लगेच वाटत नाही की ह्या सिनेमाला गरज पडेल, पण अगदीच ओपन आहोत. आता नगरला खूप शूटिंग होत आहेत, त्यामुळे उद्या जर असं काही वाटलं तर. पण आता आपल्याला काय 3-4 सिनेमे करायचे, त्यातला कोणता सिनेमा तिथे योग्य त्या लोकेशनला होऊ शकेल हे अजून पूर्ण कळत नाहीये.
2: बरोबर.
3: पण जेव्हा खर तर काम चालू होईल तेव्हा असं वाटलं की अरे हे नगरला होऊ शकतं तर 100% मला करायला आवडेल. मध्ये एक मी वेब सिरीज करणार होतो, ते काही कारणाने राहिलंय, तेव्हा मी नगर भागामध्ये आजूबाजूला त्याची लोकेशन स्काउटिंग पण केलं होतं की झालं तर करूया, पण ते काही कारणास्तव अजून राहिलंय. तर असं काही मिळालं तर 100% करायला आवडेल. आपल्या गावाकडे करायला तर मजा येईल.
2: नक्कीच नक्कीच.
3: आणि नगरला आहे पण खूप सुंदर ना, आजूबाजूला बरंच काही.
2: साधारण 50 वर्षांपूर्वी रामदास फुटाणेंचा सामना तयार झाला, त्याचं बरंच शूटिंग आपल्या जामखेड भागात झालं होतं, सर्व साक्षी असेल. तेव्हा त्यांनी एक म्हणजे इथे आपण स्टुडिओ उभारू असं काहीतरी तेव्हा एक स्टेटमेंट मला वाटतं रामदासजींनी केलं होतं. आता तुम्ही पुण्यात आहात, पण जामखेड मध्ये पूर्ण सिनेमा निघू शकेल का? असं सेट, स्टुडिओ किंवा पुढची सगळी यंत्रणा उभी राहू शकेल?
3: नाही, ते प्रॅक्टिकल वाटत, कारण सिनेमाचं पूर्ण सेंटर हे मुंबई आहे. म्हणजे ह्याला लागणारे जे मोठमोठे इक्विपमेंट्स आहेत किंवा ह्या गोष्टी ह्या सगळ्या मुंबईत आहेत, आणि मुंबई आणि काही प्रमाणात पुण्यात, कारण मुंबई पुणे तसं जवळ आहे असं ह्यांनी म्हणूया. हे जामखेड आपल्यासाठी खूप लांब आहे सगळ्यांना, तर ते मला प्रॅक्टिकली थोडस अवघड वाटतं की तिथे स्टुडिओ सदृश काही होऊ शकतं. हा एक स्पेशल एक वास्तू आहे, स्पेशल एक लँडस्केप आहे, तर तिथे शूट करायला हवं का? तर हो, तेवढ्यासाठी येऊ शकतात. जसं आपल्याकडे रामेश्वर धबधबा आहे किंवा नगरला अनेक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहेत, तर तसं होऊ शकतं. पण मला प्रॅक्टिकली एक तिथे यंत्रणा उभी राहील हे थोडस अवघड वाटतं, आणि त्याची अपेक्षा पण करू नये कारण ते खूप लांब आहे सगळंच. मग त्याच्यापेक्षा पुण्याच्या जवळ पटकन बघूयात का असं होतं. आता जसं भोपाळला एक तयार झालं, कारण एक बराच एक नॉर्थ इंडिया, आपल्याला उत्तर भारताचं काहीतरी हवं होतं, लँडस्केप वेगळी, तर त्यासाठी भोपाळला जाणं वाढलं वाढलं आणि मग तिथे एक तयार झालं. पण तेवढे सिनेमे बनत होते तेवढं तिथे गरज आहे. मग तिथे एक आता एक यंत्रणा आली आहे की तिथे काही इक्विपमेंट आहेत सिनेमाला लागणारे, तिथे लागणारे आता हॉटेल्स, केटरिंग, ज्युनियर आर्टिस्ट साठी एजन्सीज, कारण तिथे सतत शूट व्हायला लागलं. आणि मुंबईतून काय फ्लाईटनी कनेक्शन आहे, हिंदी सिनेमे तिथे जाऊ शकतात असं व्हायला लागलं. पण मला थोडं जामखेडचं थोडं, कारण असं मधल्या काळात बरंच काही आहे की तिथे, त्यासाठी ऑल द वे जामखेडला येण्याची गरज नाही असं होतं.
2: ग्रामीण भागातल्या अनेकांना इच्छा असते की आपणही चमकावं, तुम्ही काय सांगाल अशा मुलांना मुलींना?
3: त्यांनी बूड हलवलं पाहिजे आणि त्यांनी पुण्या मुंबईत येऊन कामं केली पाहिजेत, आणि त्यांनी लगेच मला आता माझा सिनेमा करायचा आहे हे बाजूला ठेवून त्यांनी काम केलं पाहिजे. आधी इंडस्ट्रीमध्ये समजून घेतलं पाहिजे. मी काय आपलं व्यावसायिक बॅकग्राऊंड आहे, अगदी निवांत आपण पहिल्याच सिनेमाला निर्माता म्हणून पैसे इन्व्हेस्ट करू शकलो असतो, ते केलं असतं. पण ते न करता आपणही 10 वर्ष मी ह्या ह्याच्यामध्ये शिकलो, इतरांकडे काम केलं, तर हे करायची तयारी पाहिजे. सगळ्यांना वाटतं की आपल्या जामखेड जवळच नागराज मंजुळेची नाही का सिनेमा झाला, पण तो त्याच्या आधी 5-7 वर्ष ह्या लाईन मध्ये इतर ठिकाणी तो काम करत होता. त्यांनी छोटी छोटी कामं केली आहेत, त्यांनी चॅनल मध्ये काम केलंय, तर त्यांनी पण तो त्यातला शिकलाय, तर हे सगळं पण आहे. तर इथं ग्रामीण भागात काय, शहरातही तसंच होतंय, सगळ्यांना पटकन स्वतः

0: आजूबाजूच्या की मला सिनेमा करायचा आहे, तर अनुभव
1: हम्म,
0: तसं काही नाही आहे, पण लगेच सिनेमा करायचा माझी कथा लिहून तयार आहे, ते मात्र तयार आहे सगळ्यांचं.
1: बरोबर.
0: आणि सगळं ना तिथं बसून करायचंय,
1: हो
0: येऊन भेटून जातील पण त्यांना शिफ्टून इथे स्ट्रगल नाही करायचंय.
1: बरोबर.
0: तर मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की त्यांनी इथे येऊन काम करावं, ह्या लाईन मध्ये, ह्या इंडस्ट्री मध्ये,
1: ते फार
0: ह्यातला
1: आवश्यक
0: भाग
1: आहे.
0: बनावं,
1: बरोबर.
0: ह्यातले खाचखळगे समजून तुमचं, तुम्हाला जे लिहिलंय किंवा दिग्दर्शन करायचंय ते बरोबर आहे का हे तपासावं, तुमची टीम
1: बरोबर.
0: जमवावी आणि मग पुढचा विचार करावा स्वतःची निर्मिती करण्याचा, असं मला वाटतं.
1: बरोबर. रणजित भाऊ, तुम्ही सुरुवात केली तेव्हा घरच्या मंडळींकडून, रमेश भाऊंकडून किंवा बाकीची मंडळी, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती?
0: आमचं म्हणजे एचयूए ग्रुपचा तसा मोठा व्यवसाय आहे
1: हो.
0: आणि तो खूप उत्तम पद्धतीने चालू आहे, तर तसंच आपल्या ह्यातलं कुणीच असं सिनेमा लाईन मध्ये नाही, तर त्यामुळे एक नाराजी किंवा तसा काही फार प्रोत्साहन लेवलला नव्हतं, पण मुलगा करू पाहतोय तर करू देत होते असं पण ते होत,
1: बरोबर.
0: तर करू दिलं, पण त्यांचं नेहमी आणि त्यात काही गैर नाही, त्यांना नेहमी वाटायचं की अरे हे काहीतरी कशाला वेगळं करत बसतो, हे आपलं सगळं बरं आहे, प्लस पुणे
1: बरोबर.
0: मुंबई प्रवास करा, इथे आमच्याकडे शूटिंग आवर्स वेगळे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी फिरा, खाण्यापिण्याची आबाळ करा, तर एवढं करत हे करायची गरज आहे का असं होतं.
1: बरोबर.
0: त्यामुळे पहिल्यात तर फार उत्साह नव्हता, आज तो विरोध गेलाय,
1: बरोबर.
0: थोडंफार प्रमाणात कौतुक पण आहे,
1: अरे वा.
0: पण नेहमी त्यांना असं वाटतं की अरे हे का एवढं करायचं असं आहे, पण आपण काही प्रत्येक वेळेस उत्तर देऊ नाही शकत, जेव्हा ते डबल सीट बघतात आणि
1: बरोबर.
0: आपल्या लोकल मेसेज करतात किंवा
1: हो.
0: मुरांबा जेव्हा कनेक्ट होतो टीव्हीवर बघितला जातो तेव्हा सांगितलं जातं, तेव्हा असं वाटतं की हे असंच आपण भिडलो कुणाला तरी, तर ह्याचंही काही समाधान आहे, तर त्यामुळे आता बहुतेक लक्षात येते की काहीतरी आपण महत्वाचं करतोय, ते त्यांची चूक नाही, आपण जे जग पाहिलंय हे
1: हो.
0: नवीनच जग आहे सगळ्यांना,
1: आणि
0: त्यामुळे
1: थोडं चौकटी
0: त्यांची
1: बाहेर जाताना वेगळी
0: हा
1: बाब
0: ते
1: निर्माण झाली.
0: होणारच अशा लेवलला, पण असं ते सगळं झालं त्या काळामध्ये.
1: बर, तुम्ही ग्रीन सिग्नल मार्ट, हे तुमचं
0: हो
1: रेस्टॉरंट पण,
0: हो
1: मग
0: हो
1: हे सगळं करत असताना वेळ कसा देता तुम्ही या सगळ्या बाकीच्या गोष्टींना?
0: आज आपण कधी परत भेटलो आणि गप्पा मारल्या ना तर मी आपण सिनेमावर बोलू आणि खाण्यावर बोलू, तर आम्ही जनरली एवढेच दोन बोलतो, आणि
1: बरोबर.
0: मी खूप माझ्या घरच्यांमुळेच खरतर, कारण मला त्या प्रमाणचं मी हे त्यांच्यामुळे हे मी करू शकलो, कारण
1: बरोबर.
0: तेवढं मला पाठबळ आहे
1: हा हा
0: म्हणलं, किंवा मी उद्या पडलो तर मला काहीतरी एक आहे
1: बरोबर.
0: म्हणून, पण मी ती पॅशन फॉलो करू शकलो, माझा सिनेमा झाला आणि काहीतरी करून आपल्याला फूड इंडस्ट्रीत करायची अशी इच्छा होती, मग ते
1: बरोबर.
0: काही असेल, उद्या स्वतःचं काय मसाल्याचं करू, उद्या लोणची पापड विकू, काही पण, पण काहीतरी स्वतःच फूड लाईन मध्ये करावं असं वाटायचं, कारण आवड आहे त्यातलं.
1: हो.
0: तर जेव्हा सिनेमा असं आता वाटलं की ह्याची आपल्याला ग्रीप आली आहे, तेव्हा असं झालं की आता आपण पुढचं करूया, आणि मग असं झालं की रेस्टॉरंट करूयात, आणि त्यातनं ते ग्रीन सिग्नलची कॉन्सेप्ट आली. बहुतेक व्यावसायिक कुटुंबातनं आल्यामुळे लोकांबरोबर असोसिएट होणं आणि त्यांच्याबरोबर काम करणं आणि एकत्र आपण सगळेजण प्रगती करूयात व्यावसायिक आणि सगळ्याच बाजूनी, बहुतेक ही
1: बरोबर.
0: मानसिकताच आहे जी मला शिकवणे लागली, मी घरात पाहत आलो, त्यामुळे मला पार्टनरशिप करता येतात आणि त्या अगदी घरच्या सारख्या पाळता येतात,
1: येस.
0: त्यामुळे मला ग्रीन सिग्नल पण करता आलं, माझे काही त्यामध्ये पार्टनर भागीदार आहेत,
1: बर.
0: ते आम्ही एकत्र करतो, आम्ही आमच्या जबाबदाऱ्या विभागून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ते जमतं आणि आम्ही प्लस ऑब्विसली आपल्या घरचं पाठबळ आहे, ह्या सगळ्याला आर्थिक सगळं
1: येस.
0: लागतं, तर हे सगळं
1: याचं
0: जुळल्यामुळे
1: वेगळे पण काय ग्रीन सिग्नलचं?
0: ग्रीन सिग्नल ही खूपच अगदी पुण्याच्या डेक्कन भागामध्ये म्हणजे अगदी मुख्य हार्ट ऑफ द सिटी मध्ये एक अचानक एक जुना बंगलो, छान झाडी असं असणारा एक शांत जागा मिळते आणि त्या गजबजाटामध्ये असं एक वेगळं लोकांना मिळतं, जिथे आजोबांना आवडणाऱ्या आजोबाजींना समजा काही जुन्या पद्धतीचं काही खायचं आहे तेही मिळतं आणि आज नातू आहे त्याला पिझ्झा आणि काही खायचं आहे ह्याही गोष्टी मिळतात, अशी खूप वाईड व्हरायटी मेन्यूची मिळते, तर
1: बर
0: हे
1: बर
0: खासियत की हे सगळं त्यांना मिळतं आणि त्याचं एक लेवलचं स्टँडर्ड आहे त्या
1: बर बर.
0: खाण्याच्या पदार्थ, तर हे वेगळं पण मिळतं की अरे हे सगळं इथे होऊ शकतं, त्यामुळे आमच्याकडे तिन्ही पिढीचे लोक एकत्र मस्त आनंदात खाऊ शकतील
1: क्या बात
0: अशी गोष्ट
1: वा.
0: आहे, आणि तिथे अनुभव तर आहेच एक त्या जागेचा, पण असं मस्त भरपेट खायला जायला काय चांगलं तर ते चांगलं असं ते आहे,
1: आणि पुण्यातली मंडळी चोखंदळ आणि खवय्या
0: चोखंदळ
1: दोन्ही
0: आहेत
1: आहेत.
0: हा, त्यामुळे ते
1: त्यामुळे
0: दोन्हीचा मिलाप तिथे आता होतोय
1: येस.
0: मोठा आहे, त्यामुळे खूप लोक बसू शकतात.

0: एका वेळेस, त्यामुळे अनेक ग्रुप्स पण यायला ही खूप चांगली जागा झाली आहे.
1: रणजित भाऊ, तुम्हाला तुमच्या सहचारिणीची पण खूप उत्तम साथ मिळाली
0: होय होय
1: कल्याणी वहिनी.
0: हो
1: तुमची कशी भेट झाली आणि आता कसं तुम्ही कामाची वाटणी कशी करून घेतलीत?
0: आम्ही नाटकामध्ये एकत्र भेटलो
1: बर
0: आणि तिनेच मला खरं तर सांगितलं की निर्मिती नावाचा एक डिपार्टमेंट असतं सिनेमा आणि सिरियलच्या शूटिंग मध्ये, आणि तिथे तू कुठेतरी इंटर्नशिप कर. तर ते आमची मैत्री झाली होती आणि तिने मला सांगितलं की हे प्रोडक्शन नावाचं डिपार्टमेंट आहे. तर
1: बर
0: तसं मी करत गेलो, त्यामुळे तिच्यामुळे मला तो भाग कळला की असा काही असतो. ती व्यावसायिकपणे कॉस्ट्युम स्टायलिस्ट आहे, वेशभूषाकार. ती अनेक नाटक सिनेमा आणि वेबसिरीजचं ती वेशभूषा करते, माझ्या अनेक सिनेमांचं केलेलं आहे.
1: बर
0: आणि ती उत्तम कॉस्ट्युम स्टायलिस्ट आहे मराठीतली, मला वाटतं काही मोजण्या एवढे असतील त्यातली ती आहे. तर आमचं कामाचं विभाजन अत्यंत प्रोफेशनल असतं. एक दोन वेळा तर माझ्या काही जवळच्या काही आमचे नट आहेत जे पहिल्यांदा आमच्यावर काम करतायत, तर त्यांच्या लक्षातही नव्हतं आलं की 2 दिवसांनी कळलं शूटिंग नंतर की आम्ही नवरा बायको आहोत. इतकं आम्ही ते
1: प्रोफेशनल
0: प्रोफेशनली ठेवतो, आणि त्या त्या डिपार्टमेंटचं हे कुणाला रिपोर्टिंग जाईल ते त्यालाच जातं, त्यात ढवळाढवळ होत नाही.
1: बरोबर.
0: आणि तिची साथ अशी आहे की तिची इन्साइट मिळते, ती कॉस्ट्युम स्टायलिस्टच्या पलीकडे जाऊन त्या आपण जे प्रोजेक्ट करतोय त्याच्याबद्दल विचार करून मला सांगते. अगदी ग्रीन सिग्नल मध्येही ती स्वतः उभी राहून काही 4 गोष्टी सांगता येतील का सांगते. आणि तिचा स्वभाव असा आहे की ती जास्त परफेक्शनिस्ट आहे, त्यामुळे तिचं अति टोकाचं मत मिळतं. ज्यातनं आपल्याला हवं ते मी घेतो तो मुद्दा वेगळा, पण कधी कधी आपल्याला काय म्हणतात एक्स्ट्रीम परफेक्शनिस्ट असावा,
1: बरोबर.
0: तर ते मिळतं त्यातनं. अजून अरे हे दुरुस्त केलं पाहिजे, ते कधी होतं कधी होत नाही, पण तुम्हाला हे करावं अजून एक पाऊल पुढे जावं असं वाटत राहतं, तर ते
1: बरोबर.
0: तिच्याकडून मिळतं.
1: कुटुंबासाठी क्वालिटी टाइम किंवा कुठे पिकनिक, एखादा दिवस सुट्टीचा काय करता तुम्ही?
0: आम्हाला वेगवेगळ्या जागी जाऊन फिरायला आवडतं. मला नेहमी असं वाटतं फिरायला अशा ठिकाणी जावं जिथे नवीन वास्तू, तिथलं लोकल कल्चर, लोकल फूड आणि तिथली लोक ह्यांच्याशी गप्पा मारता येतील, तर असं अशीच तिची पण आवड आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही अशा ठिकाणी जातो की जिथे हे सगळं एक्सप्लोअर करता येईल. त्यामुळे
1: कुठे जायला वारंवार आवडेल तुम्हाला?
0: मला कोकण खूप आवडलंय. कोकणात मी किल्ला नावाची फिल्म केली होती, त्यामुळे मला तर खूप अटॅचमेंट आहे गुहागरशी, तिथल्या लोकांशी पण, कारण महिना महिना तुम्ही तिथे राहता, त्यामुळे गप्पा होतात, मी वेगवेगळ्या घरात जातो, असं ते सगळं असतं. तर कोकण खूप आवडलेलं आहे. आता मी MP ला ओरछा जाऊन आलो, ते खूप आवडलं होतं.
1: किल्ला छान.
0: हो तर मी उत्तराखंड खूप आवडलं होतं. तर असं शक्यतो थोडस टिपिकल जिथे खूप गर्दी आहे हे सोडून जाऊया. आणि तिथलं आम्ही साऊथला गेलो तर आम्ही अनेक मंदिरं फिरतो, आणि शक्यतो तिचा माझा स्वभाव असा आहे की आम्ही दोघंही फार काही प्लॅन नाही करत, म्हणजे एक बेसिक ठरलेलं असतं हे इथं जायचंय, पण एखादी जागा आवडली तर तिथं बसूया, तो त्या जागेचा त्या वेळेचा अनुभव घेणं महत्वाचं वाटतं. तर आता आम्ही कोचीला माझे मित्र पण एक दोन वरुण नार्वेकर आणि हे होते तर विथ फॅमिली, तर आम्ही अचानक एक मंदिर भेटलं जे फार सुंदर होतं आणि तिथे 1/2 तासाने पूजा आहे आणि काय तिथं ते लाईव्ह वाद्य वाजून करतात, तर मग आम्ही पुढचं थांबवलं, म्हणलं थांबू 1/2 तास बघूया हे सगळं अनुभव घेऊया. तर असं सगळं टिक मार्क करून पाहायलाच पाहिजे, घाई केली पाहिजे असं करत नाही. आता ओरछाला गेलो होतो तर आमचं मला असं वाटतं मला अजून 4 दिवस लागतील, मी 4 दिवसात जेवढं जमेल तेवढंच फिरलो निवांत. तर तो अनुभव घेणं हे दोघांमध्ये पण आहे, तर आम्ही असं फिरतो. आमच्याकडे असं शनिवार रविवार नसतं. आता मला वेळ मिळाला शूटिंग चालू असेल तर मग काय पूर्णच पॅक होऊन जातं. आमचे नंबर ऑफ वर्किंग आवर्स खूप एक्स्ट्रीम असतात, 12-14 तास. पण इतर वेळेस आपलं ऑफिसचं काम झालं की चला ग्रीन सिग्नल एक चक्कर मारू, चला 2 तास थांबू, पुढचं काही करायचंय त्याची मीटिंग करू, ह्यातनं शक्यतो संध्याकाळी वेळ ठेवायचा प्रयत्न करतो. आणि असं ते ठेवतो. एखादा मुलगी आहे मीरा, तिचे सुट्टी बघून काही प्लॅन करता येईल का असं करतो.
1: अरे वा, तिला तिला कशाची आवड आहे आता?
0: तिला मग तिचं थोडस वाटतंय आम्हाला, आता ती लहान आहे, पण आता मी ओरछाला गेलो तर तिला ते आवडत होतं की पाय तुटेपर्यंत फिरणे, वर चढून काहीतरी वास्तू बघणे, कुठेतरी पटकन वेळ नाही मिळाला चला इथे खाऊन घेऊ आणि पुढचं बघू, हे तिला पण आवडतंय असं वाटतंय. आय होप हे असंच कंटिन्यू राहील. तर तिची पण आवड अशी आहे की म्हणजे मॉलमध्ये जाऊन गेम खेळूयापेक्षा असं काही करता आलं तर आम्हाला आवडेल असं असं वाटतंय. असं आहे पुण्यातही असताना सुट्टी असेल तर आम्ही टेकडीवर जातो शक्यतो की. तर असं आमच्या लॉकवाईज रोडला खूप सुंदर टेकडी आणि असं आहे,
1: हो
0: असं थोडा वेळ दिला जातो एकमेकांना. सिनेमे
1: बर,
0: पाहतो एकत्र भयंकर
1: अरे वा,
0: मस्त प्लॅन करून
1: तुमच्या
0: थिएटरला
1: आवडीचे
0: जाऊन
1: कोण आहेत
0: मज्जा.
1: अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते?
0: मला रणबीर कपूर खूप आवडतो
1: बर,
0: नट म्हणून, आणि मला
1: सिनेमा,
0: सिनेमा आपले पिकूचे दिग्दर्शक, मी त्यांचं नाव विसरलो, अनुराग कश्यप आहे,
1: बर बर,
0: हे सगळे दिग्दर्शक मला. मला रोहित शेट्टी खूप आवडतो. तर असे म्हणजे मला खूप व्हरायटी आवडते. म्हणजे मला किल्ला सिनेमा पण आवडतो आणि सिंगम पण माझा खूप आवडता सिनेमा आहे. त्यामुळे मासी छान मस्त बघूया असं दोन्ही आवडतं असं मला वाटतं. आता मला 12th फेल नावाचा सिनेमा अत्यंत काळजात हात घालणारा आणि खूप ऑनेस्ट असा सिनेमा केलाय जो खूप चांगला, तोही आवडला आणि तेव्हाच मी अॅनिमलही एन्जॉय करून आलो.
1: अरे
0: तर असं ते एक्सपिरियन्स
1: पाहिजेच पाहिजे.
0: आवडतो.
1: आणि
0: या
1: हां,
0: सुजित सरकार ते जे दिग्दर्शक आहे त्यांचे मला सगळे सिनेमे आवडतात, ज्यांनी पिको केला होता, ऑगस्ट केला होता, किंवा असे अनेक सिनेमे त्यांनी त्यांनी तो असे असे दिग्दर्शक पण मला खूप आवडतात.
1: तुम्ही जे तुमचं मूळ सगळं ऋणानुबंध जामखेड नगरशी आहेत, भविष्यकाळात जामखेड कसं असायला हवं, नगर कसं असायला हवं, तुम्हाला काय वाटतं?
0: आता काय होतं, मला नेहमी असं वाटतं की जामखेड सारख्या काय त्याला तालुका वजा जागा किंवा निम शहर म्हणूया, इथे काय आवडेल तर एक चांगली शाळा, एक चांगली बाग, फॅमिलीला कुठेतरी जायला आउटिंगला काही जागा, एखादं बरं थिएटर असं असेल तर मला वाटत नाही की चांगले रस्ते, तर त्या गावातल्या कुणाला तरी वाटेल की मी आता बाहेर जातो.
1: बरोबर.
0: ऍक्च्युअली तिथं आयुष्य खूप सुंदर आहे, तुम्ही कुठूनही 5 मिनिटात कुठेही पोहोचताय, झाडी आहेत,
1: बरोबर,
0: जरी आपलं जामखेड साईडला जरी तसं पावसाचा इश्यू असेल तरी एक एक लेवलचं काहीतरी तुम्हाला मिळतं
1: नक्कीच.
0: निसर्गाशी लवकर. तर मला वाटतं हे जर 4 गोष्टी असतील तर कोणत्याही त्या गावातल्या माणसाला असं वाटणार नाही की मी बाहेर जातो. जे आता तुम्ही पाहत असाल तर अनेक जे बरे व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या फॅमिलीला वाटतं की आता मी बाहेर जातो आणि मी अपडाऊन करतो नगरहून जामखेडला. हे करायचं मुख्य कारण मला असं वाटतं की तिथे एक बाग हवी, एक वाचनालय खूप चांगलं, एक शाळा हवी चांगली, बायका पोरांना कुठेतरी घेऊन जाता येईल अशी जर एक सोफिस्टिकेटेड रेस्टॉरंट असेल, थिएटर असेल, तर त्यांना मला नाही वाटत बाहेर जायला आवडेल. तर हे ह्याची गरज आहे नगर मध्ये. तो जो एक थोडासा अस्वच्छता, बकालपणा जो अनप्लॅन्ड आलेला आहे तो जर सुधारला तर काहीच ह्या गोष्टी झाल्या तर खूप चांगली ती जागा आहे. आणि नगर मला स्वतःला खूप आवडतं, इतके चांगले खाण्याचे जागा आहेत. तर ह्या 4 गोष्टी जर नीट झाल्या तर मला वाटतं की काही गरज नाहीये, म्हणजे हे असेल तरी सफिशियंट आहे, एवढंच तर हवंय.
1: अगदी बरोबर.
0: कारण पुण्या मुंबईत जाऊन ते जे आकर्षण आहे ते 1-2 वर्षात जातं, मला कधीच असं आकर्षण नव्हतं. मी इथे आहे कारण सिनेमा करायचा असेल तर मला पुण्या मुंबईत राहावं लागेल
1: बरोबर,
0: म्हणून मी आहे. नाहीतर मला खरं तर जामखेड आणि नगर खूप आवडलं आणि ती ना राहावी म्हणून मी जामखेडला काहीतरी वडिलांबरोबर नवीन व्यवसायाचा प्रयत्न करतोय की ज्याने मला निमित्त मिळेल गावाकडे यायचं. तुम्ही आत्ताच्या ह्या एज मध्ये आहात आता की असं सहज आता दर आठवड्याला सुट्टीला जाऊ असं नाही होणार, तर तुम्ही निमित्त शोधता परत. तर तसं मी प्रयत्न करतोय की तिथे व्यावसायिक काही करता येईल का की ज्याने मला काम मिळेल आणि मला जायला आवडेल असं सतत.
1: रणजित भाऊ, हे ऋणानुबंध असेच आणखीन कायम राहावेत आणि हे बंध आणखीन दृढ व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून आपण या गप्पांचा समारोप करूयात.
0: होय,
1: तुम्ही आमच्याशी अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
0: थँक्यू थँक्यू. मलाही खूप बरं वाटलं जामखेड नगर या विषयाशी निगडीत बोलायला.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली मूळचे जामखेडचे असलेले नव्या पिढीतील चित्रपट निर्माते श्रीयुत रणजित गुगळे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. मंडळी, दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं.
3: आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

गणराया तू बुद्धीचा दाता, सुखाचा दाता, विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती, तुझ्या चरणी नतमस्तक होऊनच एवढीच प्रार्थना। आमच्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर कर, प्रत्येकाच्या घरात सुख शांती ठेव आणि प्रत्येक मनात आनंद भरून दे। तुझ्या आगमनानं सजली आहेत घर आणि उजळली आहेत मन। रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना, सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ हे गणराया तुझ्या चरणी आज एकच प्रार्थना आमच्या प्रत्येक घरात सुख शांती आणि समाधान नांदू दे संकट दूर कर प्रत्येकाच्या मनाला बळ दे आणि नव्या सुरुवातीसाठी आशीर्वाद दे तुझ्या आगमनानं आज मन प्रसन्न झालंय अशाच भक्तिमय आणि आनंदमय वातावरणात रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.